श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। आज शनिवार भारतीय सौर दिनांक 31 श्रावण शके 1948 अर्थात 22 ऑगस्ट 2026। सकाळचे 5:58 आणि 46 सेकंद झाले आहेत। आमच्या आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता प्रारंभ करीत आहोत। नमस्कार रत्नागिरी, आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। सभेचा प्रारंभ मंगलध्वनीनं।

श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मंगल प्रभात। कार्यक्रमात सुरुवातीला वंदन श्री गणरायाला।

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया डॉक्टर रूपा कुलकर्णी आणि सहकलाकार यांनी गायलेलं हे भारत मातेचं स्तोत्र.

कार्यक्रमात आता ऐकूया रामदास कामत यांनी गायलेली गंगाधर महांबरे रचित ही भूपाळी, संगीतकार वीणा चिटको.

रामदास कामत यांनी गायलेल्या या भूपाळीनंतर कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही अभंगरचना. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

मंगल प्रभात कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया कृष्णभट्ट बांदकर यांची ही रचना. गायक कलाकार आणि संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी.

विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली रचना आत्ताच आपण ऐकले. कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील गोरे यांनी गायलेली समर्थ रामदास स्वामी महाराज यांची ही रचना. संगीतकार पंडित अवधूत बाम.

कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची ही रचना.

कार्यक्रमात ऐकूया भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायलेली नरेंद्र शर्मा यांची ही हिंदी भजन रचना, संगीतकार श्रीनिवास खळे.

कार्यक्रमात ऐकूया समूह स्वरातली सतीश भाटिया यांची ही देशभक्तीपर गीतरचना. संगीतकार सतीश भाटिया.

0: समूह स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
2: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
1: संपर्क क्रमांक 70 20 83 07 89.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी वाणी. शेतकरी बंधूंसाठी असलेला हा दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात मेंढी पालन याविषयीची माहिती आता आपण ऐकणार आहोत. या माहितीचं वाचन केलंय रेडिओ सखी गायत्री भरणकर यांनी. तेव्हा ऐकूया कार्यक्रम कृषी वाणी.
3: नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्याकडे पशुपालन मोठ्या प्रमाणात केलं जातं. यामध्ये प्रामुख्यानं गाई गुरं पाळणं तसंच कुक्कुटपालनाचा समावेश होतो. परंतु शेळी आणि मेंढी पालन आपल्याकडे अजूनही कमी प्रमाणात होतं. याचं प्रमुख कारण म्हणजे अवर्षण प्रवण भागामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून मेंढीपालन केलं जात असे. कोरडं आणि उष्ण हवामान हे मेंढीपालनाला अनुकूल आहे असा समज होता. मात्र जर करायचं ठरवलं तर आपल्या इथे सुद्धा मेंढीपालन करता येऊ शकतं. मेंढीपासून आपल्याला मांस, लोकर आणि खत मिळतं. आपल्याकडे दख्खनी जातीच्या मेंढ्या प्रामुख्यानं मांसासाठी पाळल्या जातात. खरं म्हटलं तर हा व्यवसाय कष्टाचा आहे आणि सतत लक्ष देण्याची गरज असलेला आहे. परंतु त्याचवेळी तो कमी खर्चाचा आणि जास्त उत्पन्न क्षमता असणारा सुद्धा आहे. मेंढीपालन हा व्यवसाय फायद्याचा होण्यासाठी मेंढ्यांची पैदास करणं आणि त्यांचं संगोपन करणं या दोन्ही गोष्टींवर विशेष लक्ष द्यावं लागतं. मंडळी, मेंढ्यांचं प्रजनन हे मौसमी असतं. मौसमाच्या अगोदर मेंढ्यांना खुराक म्हणून रोज 250 ग्रॅम मका, ज्वारी आणि बाजरी यापैकी एकाचा भरडा खाऊ घालावा. मौसमाच्या सुरुवातीच्या दिवसापासून सशक्त 18 ते 24 महिने वयाच्या जातीवंत नर मेंढ्याला कळपामध्ये सोडावे. साधारणतः 20 ते 25 मेंढ्यांसाठी एक नर मेंढा याप्रमाणे मेंढे कळपात सोडावेत. हे मेंढे कळपातल्या माजावर आलेल्या मेंढ्या शोधून नैसर्गिक पद्धतीनं भरवतात. प्रजननासाठी कळपात जे नर सोडलेले असतात त्यांना रोज 300 ग्रॅम धान्याचा भरडा, 125 ग्रॅम मोड आलेली मटकी खाऊ घालावी. म्हणजे त्यांचा पैदाशीचा जोम टिकून राहतो. त्यामुळे प्रजनन उत्तम होऊन जोमदार कोकरांची पैदास होऊ शकते. मेंढीला गाभण

0: काळामध्ये 3 महिन्यापासून 250 ग्रॅम भरडा द्यावा. त्याचप्रमाणे कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन, तांब, कोबाल्ट या खनिज द्रव्यांची सुद्धा त्यांना फार गरज असते. यासाठी गोठ्यामध्ये ठिकठिकाणी खनिज मिश्रणाच्या विटा टांगून ठेवाव्यात. मेंढ्या गरजेनुसार विटा साठून खनिजाची गरज भागवू शकतात. व्यालेल्या मेंढीला 3 दिवस 150 ग्रॅम उकडलेली बाजरी खाऊ घालावी. कोकरू 25 ते 30 किलो वजनाचं झाल्यानंतर मांसासाठी विकून टाकावं. प्रत्येक मेंढीपासून 2 वर्षांमध्ये 3 वितं मिळू शकतात. उन्हाळ्यामध्ये झाडांचे डहाळे आणि अतिरिक्त खुराक मेंढ्यांना द्यावा, म्हणजे उन्हाळ्याचा ताण त्या सहन करू शकतात. पावसाळ्यामध्ये मारानावर निवाऱ्याची त्यांची सोय करावी. मंडळी, मेंढ्यांची लोकर कातरणीपूर्वी त्यांना स्वच्छ धुवून ताडपत्रीच्या अंथरुणावर शास्त्रोक्तपणे निवड पद्धतीनं कातरण करावी. मेंढ्यांना औषधोपचारामध्ये नेहमी जंताचं औषध पाजावं. उवा, पिसवा, गोचिड यांचा त्रास होऊ नये म्हणून डेल्टामेथ्रिन या कीटकनाशकाचं सौम्य मिश्रण वापरावं. तसंच पोटफुगी, फुफ्फुसदाह, हगवण, अर्धांगवायू अशा असंसर्गजन्य आजारांसाठी पशुवैद्यकाचा सल्ला जरूर घ्यावा आणि त्यानुसार औषधोपचार करावेत. त्याचप्रमाणे घटसर्प, आंत्रविषार, देवी, लाळ्या खुरकूत, PPR हे जे संसर्गजन्य रोग आहेत त्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम काटेकोरपणे राबवावा, म्हणजे हे रोग मेंढ्यांना होत नाहीत. म्हणूनच मेंढी पालन करताना जर चोख व्यवस्थापन ठेवलं तर आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी असलेल्या या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात आज आपण मेंढीपालन याविषयीची माहिती जाणून घेतली. या माहितीचं वाचन केलं होतं रेडिओ सखी गायत्री भरणकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आज दुपारी 2 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून होईल. यानंतर म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोतेहो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. मित्र
0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोतेहो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. मित्रांनो, लहान मुलं हे एखाद्या कॅमेऱ्यासारखे असतात. आपण काय सांगतो यापेक्षा आपण कसं वागतो हे सर्वात जास्त टिपत असतात. मुलांवर संस्कार करणे म्हणजे त्यांना फक्त चांगलं बोलण्याचे धडे देणे नव्हे, तर त्यांच्यासमोर स्वतःचं वागणं तसं ठेवणं. घरातील वातावरण आणि पालकांचे परस्पर संबंध या सर्व गोष्टींचा थेट परिणाम मुलांच्या कोवळ्या मनावर होत असतो. आजच्या या घाईगडबडीच्या जगात आपण पालकांनी स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. जेव्हा आपण दिवसभराच्या ताणतणावानंतर घरी येतो तेव्हा आपला राग किंवा चिडचिड मुलांवर निघते का? आपण त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतो का? पालकांच्या कोणत्या वर्तनाचा मुलांवर कसा परिणाम होतो हे पाहू.

0: घरातील वाद आणि तणाव, घरात सतत भांडणं, मोठ्या आवाजात ओरडणं किंवा नकारात्मक वातावरण असेल तर मुलं आतून घाबरतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते ज्यामुळे त्यांच्या अभ्यासावर आणि एकाग्रतेवर परिणाम होतो. तुलना करण्याची सवय. बघ, शेजारच्या मुलाला किती गुण मिळाले किंवा तू असाच आळशी आहेस, अशी वाक्य मुलांचा आत्मविश्वास पूर्णपणे मोडून काढतात. प्रत्येक मूल वेगळं असतं ही गोष्ट पालकांनी स्वीकारायला हवी. अतिसंरक्षण किंवा अतिशिस्त, काही पालक मुलांवर प्रमाणाबाहेर बंधने घालतात तर काही प्रत्येक गोष्टीत लुडबुड करतात. या दोन्ही गोष्टींमुळे मुलांमध्ये निर्णयक्षमतेचा अभाव निर्माण होतो. वेळ आणि संवादाची कमतरता. आजकाल मोबाईल आणि टी व्हीमुळे घरातील संवाद कमी होत चालला आहे. मुलांना जेव्हा पालकांकडून पुरेसा वेळ आणि प्रेम मिळत नाही तेव्हा ती मानसिकदृष्ट्या एकटी पडतात. मग पालकांनी आपल्या वर्तनात काय सकारात्मक बदल करण्याची गरज आहे? पहिली गोष्ट म्हणजे शांत आणि संयमी वातावरण. घरात जितकी शांतता आणि आपुलकी असेल तितकी मुलं मानसिकदृष्ट्या सक्षम बनतील. दुसरी गोष्ट, मुलांचे ऐकून घेणे. मूल जेव्हा काही सांगायला येतं तेव्हा आपले फोन बाजूला ठेवून त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोला. त्याला वाटलं पाहिजे की माझे विचार आणि माझ्या भावना माझ्या पालकांसाठी महत्त्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे चुका स्वीकारायला शिकवणे. मूल चुकलं तर त्याला ओरडण्याऐवजी काही हरकत नाही, यातून आपण काय शिकलो असं विचारा. यामुळे मुलांमध्ये अपयशाला सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे. तुम्ही स्वतः तणावमुक्त आणि आनंदी असाल तर तुमची मुलंही आनंदी ठेवू शकाल. श्रोते हो, मुलंही सुंदर फुलांसारखी असतात. त्यांना फुलवण्यासाठी विश्वाचं, प्रेमाचं आणि चांगल्या वर्तनाचं खतपाणी आवश्यक असतं. आजच एक पाऊल उचलूया, आपल्या घरातील वातावरण अधिक मोकळं, आनंदी आणि सकारात्मक बनवूया. तुम्हाला आजचा हा विशेष भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झालेली आहेत वेळ परिसर या कार्यक्रमाची.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शिराळा तालुक्यातील जैवविविधता याविषयी पत्रकार अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
3: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अश्फाक अत्तार. आज आपण सफर करणार आहोत सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या शिराळा तालुक्याची. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शिराळा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. वर्षभर आल्हाददायक वातावरण, घनदाट जंगल, धबधबे, नद्या, डोंगरकडे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे पर्यटकांना हा परिसर नेहमीच आकर्षित करतो. शिराळा तालुक्याची ओळख सांगायची झाली तर सर्वप्रथम नाव घ्यावं लागतं ते चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्याचं. हे अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा महत्वाचा भाग असून याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये असलेल्या पश्चिम घाट परिसंस्थेत होतो. येथे वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, भेकर, रानडुकर तसेच विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आणि वनस्पती आढळतात. वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गच मानले जाते. चांदोली परिसरातील सकाळचे धुक्याने आच्छादलेले जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत वातावरण पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात. जंगल सफारी, निसर्ग भ्रमण आणि वन्यजीव निरीक्षणासाठी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. याच परिसरात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे आशिया खंडातील मातीच्या धरणांपैकी एक महत्वाचं धरण मानलं जातं.

0: विशाल जलाशय, सभोवतालचा हिरवागार परिसर आणि सूर्यास्तावेळी दिसणारं मनोहारी दृश्य पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक येथे गर्दी करतात. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी प्रचितगड हे विशेष आकर्षण आहे. दाट जंगल आणि उंच डोंगर रांगांमध्ये वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महत्वाचा दुर्ग मानला जातो. गडावर जाण्याचा ट्रेक साहसी पर्यटकांसाठी रोमांचक अनुभव असतो. शिराळा तालुका धार्मिक पर्यटनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिर, अंतरीखुर्द येथील स्वयंभू गणपती मंदिर, गिरजोडे येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर तसेच परिसरातील अनेक प्राचीन देवस्थाने भाविकांच्या श्रद्धेची केंद्रे आहेत. वर्षभर येथे विविध धार्मिक उत्सव आणि यात्रा भरत असतात. शिराळा म्हटलं की आठवतो तो जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सव. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला हा उत्सव देश विदेशातील पर्यटक, संशोधक आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेतो. लोकसंस्कृती, श्रद्धा आणि परंपरांचा अद्भुत संगम या उत्सवात अनुभवायला मिळतो. त्यामुळे शिराळ्याची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली आहे. निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने गुडे पाचगणी पठार हे अत्यंत आकर्षक ठिकाण आहे. उंच डोंगर माथ्यावर वसलेलं हे पठार पावसाळ्यात रंगीबेरंगी रानफुलांनी बहरून जातं. येथून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. तसेच कंदारडोह, झोळंबीचा सडा, कलावंतिनीची विहीर, तनाळीचा धबधबा आणि विविध नैसर्गिक स्थळे निसर्गप्रेमींना विशेष आकर्षित करतात. अलीकडच्या काळात पर्यटनालाही येथे मोठी चालना मिळत आहे. स्थानिक ग्रामस्थ पर्यटकांसाठी निवास, घरगुती जेवण आणि गावाकडच्या जीवनशैलीचा अनुभव उपलब्ध करून देत आहेत. शिराळा तालुका हा केवळ पर्यटन स्थळ नसून निसर्ग संवर्धन, सांस्कृतिक परंपरा आणि ग्रामीण जीवनाचा सुंदर संगम आहे. शांतता, साहस, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्य हे सर्व काही शिराळ्यात अनुभवता येतं. म्हणूनच वेळ मिळेल तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य शिराळा तालुक्याला नक्की भेट द्या आणि अविस्मरणीय आठवणींचा खजिना सोबत घेऊन जा. धन्यवाद.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अशफाक अत्तार यांनी शिराळा तालुक्यातील जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: आज दुपारी 2:10 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. थोड्याच वेळा संस्कृत मधून बातम्या.
3: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आता रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. या रूपरेषानंतर लगेचच म्हणजे 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा फर्निचरविषयी सर्व काही हा प्रायोजित कार्यक्रम. त्यानंतर कार्यक्रम भावधारा. सकाळी 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला. वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं. सकाळी 9 लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 25 ते 8 सप्टेंबर या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नेत्रदानाचं महत्त्व याविषयी वल्लभ वणजू यांची रेडिओ सखी जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. त्यानंतर प्रसारित होईल मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 10:30 नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित संगमेश्वर गुरव यांचं गायन राग अहिर भैरव. 11:05 प्रसारित होईल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात बोल कायद्याचे या मालेत ॲडव्होकेट

वर्षा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन आणि त्यानंतर तिच्यातला राम शुभदा साने यांची कथा. 1:05 गीत बहार. 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुनः

0: दरम्यान दुपारी 2 वाजता कृषीवाणीचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. दुसरी सभा सुरू होईल संध्याकाळी 5 वाजता. यामध्ये गीतसंध्या 5:02 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 युववाणी या कार्यक्रमात सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार यांची मुलाखत भाग पहिला, सहभाग मनोज्ञा उद्दार यांचा हा कार्यक्रम. तसंच 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी डॉक्टर प्रमोद मांडवकर यांनी दिलेली माहिती आणि देशी वाणाचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची मुलाखत. हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 6:10 गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 कार्यक्रम लोकसंगीत. 7:15 कार्यक्रम गझल. 7:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती आणि 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. यामध्ये श्रेयस नारायण यांचं कर्नाटक शैलीतील गायन. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हे तिन्ही कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. याशिवाय नेहमीच्याच वेळात सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
1: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
8: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
9: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. या कार्यक्रमामध्ये आज थोडीशी वेगळी कथा ऐकूया. आज आपण एक व्यावहारिक कथा ऐकूया. एका माणसानं कुत्र्याची पिलं विकायचा व्यवसाय नव्यानंच सुरू केला होता. धंदा सुरू होऊन काही दिवस लोटले तरी एकही गिराईक अद्याप आलेलं नव्हतं. म्हणून मग एके दिवशी त्यानं काय केलं, येथे कुत्र्याची पिल्लं वाजवी दरात विकत मिळतील असा एक मोठा बोर्ड रंगवून घेतला. आपल्या दुकानाच्या दर्शनी भागावर तो बोर्ड त्याने लावताच 5 मिनिटात तो बोर्ड वाचून त्या धंद्यातलं पहिलं गिराईक त्याच्या दुकानात शिरलं. आणि तो गिराईक म्हणजे एक 5-6 वर्षाचा निरागस भाबडा मुलगा होता. आल्या आल्या तो म्हणाला, काका काका मला एक कुत्र्याचं पिल्लू पाहिजे. पण तुझ्याकडे किती पैसे आहेत रे बाळा? या प्रश्नावर मुलानं खिशातून एक चुरगाळलेली 10 रुपयांची नोट बाहेर काढली. 10 रुपयात कुत्र्याचं पिल्लू येत नाही रे बाळा, दुकानदार म्हणाला. मग उरलेले पैसे मी आईकडून आणीन, पण मला आणखी पिलं तर दाखवा. मग दुकानदारानं त्याला इकडून तिकडून हुंदडणारी पिलं दाखवली. पण मुलाला मात्र एका जागी शांत बसलेलंच एक पिल्लू आवडलं.

0: त्यानं त्याच्याकडे बोट दाखवताच दुकानदार म्हणाला, त्याचा तुला काहीच उपयोग नाही बाळा, कारण त्या पिलाचे ना दोन्ही पाय निकामी झालेत, ते जाग्यावरून हलूही शकत नाही. मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. मुलगा उत्स्फूर्तपणा म्हणाला, काका मला ना आता हेच पिल्लू पाहिजे. मुलगा म्हणाला, आणि त्यांना आपली पॅन्ट वर करून दुकानदाराला आपले पाय दाखवले. त्याच्या दोन्ही पायांमध्ये नुकत्याच सळ्या टाकल्या होत्या असं दिसत होतं. मला 8 दिवसापूर्वीच ॲक्सिडेंट झाला आहे, या सळ्यांमुळे मला मांडी घालून बसता येत नाही आणि पळताही येत नाही, मुलगा म्हणाला. हे ऐकताच त्या दुकानदारानं ते लंगडं पिल्लू जे होतं ते लगबगीने आणलं आणि त्या मुलाच्या हवाली केलं आणि तो म्हणाला, मग ना बाळा तू याला घेऊनच जा, कारण तुमच्या दोघांचं दुःख एकच आहे, तुम्ही दोघंही एकमेकांना अगदी व्यवस्थित समजून घेऊ शकाल. एक अमेरिकेचे अध्यक्ष होते, अब्राहम लिंकन. तुम्ही कोणी डॉलरची नोट बघितली असेल तर त्याच्यावरती जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन यांचं चित्र असतं. अब्राहम लिंकन हे एक अजब रसायन होतं. अडचणी आणि संकटं यांच्याशी सतत सामना करावा लागलेला हा थोर माणूस आयुष्याकडून मात्र कधीच हरला नाही. रात्रंदिन आम्हाला युद्धाचा प्रसंग हे लिंकनच्या एकूणच आयुष्याचं सार म्हणता येईल. लिंकन थोर माणूस असला तरी तो माणूसच होता, तो कधीच निराश होत नव्हता असं मात्र म्हणता येणार नाही. डोक्यावरचा कर्जाचा वाढता बोजा, व्यवसायात सतत येणारं अपयश, आवडत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश न मिळणं, जिच्याशी लग्न ठरलं ती लग्नाआधीच मरण पावणं, निवडणुकात वारंवार आपटी खाणं, अशा अनेक अडचणींना तोंड देता देता लिंकन कधीमधी वेटाकुटीला यायचं. एकदा तर असंच काहीतरी विपरीत घडल्यानंतर लिंकनला इतका नैराश्याचा मोठा झटका आला की त्यानं 6 महिने अंथरूणच धरलं होतं. त्याच्या 4 मुलांपैकी 2 मुलं त्याच्या हयातीत दगावली. त्या दुःखानं कासावीस झाल्यानंतर तो म्हणाला होता, आयुष्यातल्या घटनांवर माझं नियंत्रण आहे असा माझा मुळीच दावा नाही, उलट घटनांनीच मला सतत नियंत्रित केलं आहे. असं असूनही लिंकनची लढाऊ वृत्ती अखेरपर्यंत कायम राहिली. शेवटी तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षही झाला. या यशाबद्दल कुणीतरी त्याला छेडलेलं असताना तो अगदी सहजपणे म्हणाला, त्यात काही विशेष नाही, माझ्या पायाखालची जमीन निसरडी होती त्यामुळे मी अनेकदा पडलो, पण प्रत्येक वेळी मी उठलो, सावरलो आणि पुन्हा आपल्या वाटेनं निर्धारानं चालायला लागलो, इतकंच. फरक कशामुळे पडला तर फक्त निर्धारानं, आणि याची मला जाणीव आहे.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नेत्रदानाचं महत्त्व याविषयी वल्लभ वणजू यांची रेडिओ सखी जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. इंद्रधनुष्य कार्यक्रम सकाळी 9:30. सादर करते विवेक वानखडे.
1: श्रोते हो, रविवार दिनांक 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमात ट्रेकर आकाश पालकर याची मीरा खालगावकर हिने घेतलेली मुलाखत.
3: कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नीमधला, जे 2016 पासून तुझी सुरू झाली, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.
4: सर्वात महत्त्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम, कारण ज्या वेळेला आम्ही समिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प 1 पासून, ज्या वेळेला समिटवरती आम्ही रात्री 1:30 सुरुवात केली क्लाइंब करण्यासाठी आणि साधारण आम्ही सकाळी 8 समिटला पोहोचलो.
1: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 युवावाणी हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर एकाच वेळी.
2: श्रोते हो, यानंतर म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: चा डेमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
1: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामणकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आपला रेडिओ टीव्ही हळू लावा जो आपल्या पुरता ऐकू यावा. विद्यार्थी परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी. आपला रेडिओ टीव्ही हळू लावा जो आपल्या पुरता ऐकू यावा. विद्यार्थी परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. राज्यात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात जलसंधारण दिन साजरा. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध इथे पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेवर आधारित दृष्टिकोन ठेवून त्याद्वारे विश्वासार्ह नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्याचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल पुण्यात सांगितलं. 12व्या ब्रिक्स दूरसंवाद मंत्र्यांच्या बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते. सक्षम भविष्यासाठी नाविन्य सहकार्य आणि परिवर्तन हा संदेश देत पुण्यात गेले 5 दिवस ब्रिक्स बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. डिजिटल सुरक्षा विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर मजबूत करण्यावरही या परिषदेत भर देण्यात आला. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे दूरसंचार मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी एकत्र आले होते. महाराष्ट्रात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. याकरता कापूस सोयाबीन तूर ऊस संत्र हळद कांदा आणि मका पिकांसाठी पहिल्या टप्प्यात 10,000 शेतकऱ्यांची निवड करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह इथं काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. हवामान बदल पाणी टंचाई जमिनीची घटती सुपीकता कीड आणि रोगांचा वाढता प्रादुर्भाव वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर मात करण्यासाठी बारामती इथल्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टनं शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प विकसित केला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निवडक पिकं आणि निवडक शेतकऱ्यांचा अभ्यास करून हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर पुढील टप्प्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही करावी असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं. महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व CSR निधीचा अधिक प्रभावी पारदर्शक आणि समन्वयित वापर करण्यासाठी महासीएसआर प्राधिकरण स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातील विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जात असल्यानं त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध

0: उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याबाबत झालेल्या बैठकीत सांगितलं. या महा सीएसआर प्राधिकरणामार्फत सीएसआर निधीचा समन्वय, निरीक्षण आणि योग्य वापर निश्चित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या मनुष्यबळाचे ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन अधिक सक्षम करणे हा प्रशिक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे. या प्रशिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आल्यानं कौशल्य वृद्धीला चालना मिळणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. आरोग्य विभागाचं प्रशिक्षण धोरण जाहीर केल्याचंही ते म्हणाले. निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध या गावानं पुस्तकांचं गाव अशी आपली नवी ओळख निर्माण केली आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुस्तकांचं गाव उपक्रमाचं काल उद्घाटन करण्यात आलं. राज्यातील निवडक गावांपैकी 3 गावांना पुस्तकांचं गाव हा उपक्रम मिळाला असून नागपूर विभागातील पहिल्या गावाचा मान गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांधला मिळाला आहे. यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले,
1: मी इथं आता आमच्या सगळ्या मंडळींना सूचना दिल्या की 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं हे आपल्याला या परिसरामध्ये सुरू करायचे. या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे. यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि लाखनी ही 2 गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव, दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस काल महाराष्ट्र शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं राज्यभरात काल माती आणि पाण्यासाठी चाला अर्थात महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. जलसंवर्धन, पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश या वॉकेथॉन मधून देण्यात आला. या उपक्रमात अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री, विविध क्षेत्रातल्या प्रसिद्ध व्यक्तींसह नागरिक, विद्यार्थी, युवक, अधिकारी, कर्मचारी तसंच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रील्सच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेशही जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला. कोकण आंबा काजूसाठी ओळखलं जात असलं तरी फणस हेही इथलं कल्पवृक्षासारखं मात्र दुर्लक्षित पीक आहे. फणसाची व्यावसायिक शेती आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाच्या क्षेत्रात काम करणारे रत्नागिरी जिल्ह्यातले युवा शेतकरी मिथिलेश हरिश्चंद्र देसाई यांना नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली. फणस पिकातून प्रगती साधण्याच्या अनुषंगानं काही विचार देसाई यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर मांडले. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी.
2: हरिश्चंद्र देसाई यांनी काही वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या झापडे गावात 28 एकर क्षेत्रावर फणसाच्या व्यावसायिक लागवडीचा प्रयोग केला. जगभरातल्या 88 जातींची लागवड असलेली त्यांची ही फणसबाग आता प्रसिद्ध झाली असून त्यांचे पुत्र मिथिलेश कृषी अभियंता होऊन हे कार्य पुढे नेत आहेत. वाया जाणाऱ्या फणसांचं प्रमाण खूप मोठं असून फणस शेती आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी फणस वर्ष जाहीर करावं अशी संकल्पना मिथिलेश यांनी पंतप्रधानांसमोर मांडली. फणस क्लस्टर तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून सहाय्य मिळण्याची मागणीही त्यांनी केली. फणसाच्या प्रक्रिया उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध करण्याची क्षमता आहे असं सांगतानाच फणसासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याकरिताही प्रयत्नशील असल्याचं मिथिलेश यांनी सांगितलं. या भेटीमुळे जिल्ह्याचं नाव देशपातळीवर पोहोचवता आलं, त्यामुळे आयुष्यातला हा एक महत्वाचा क्षण होता अशी प्रतिक्रिया मिथिलेश यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी.
0: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार आहे. महिला हक्क, सुरक्षितता आणि महिलांचं सुरक्षित भविष्य हा या कार्यक्रमाचा विषय आहे. ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारनं

0: जाहीर केलेला साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्यानं साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील 3 दिवसात घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटल मागे 500 रुपयांची वाढ झाली. केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यासाठी 22,50,000 टन साखरेचा कोटा खुला केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल सावित्रीबाई फुले ज्ञानशिल्पाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिल्पनिर्मिती करणाऱ्या कलाकारांचा सन्मान उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. ही ज्ञानशिल्प प्रेरणास्रोत असून समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारी आहेत, त्यामुळे ती भविष्यातील पुढील पिढ्यांची परिवर्तनाची दिशा ठरतील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणा आणि झारखंड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये होत असलेल्या स्पर्धेत उपांत्य सामन्यात झारखंडनं मध्यप्रदेशचा तर हरियाणानं छत्तीसगड संघाचा पराभव केला आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात लढत होणार आहे. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18 21-9 असं सहज नमवलं. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. राज्यात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात जलसंधारण दिन साजरा. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध इथे पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या आजच्या पहिल्या सभेचं प्रसारण. आता ऐकूया आजचे दिनविशेष. मद्रास राज्याची स्थापना झाली 22 ऑगस्ट 1639 या दिवशी. बावीस ऑगस्ट 1647 या दिवशी प्रेशर कुकरचे निर्माते डेनिस पेपिन यांचा जन्म झाला. बंगाली नाटककार अभिनेते दिग्दर्शक शंभू मित्रा यांचा जन्म 22 ऑगस्ट 1915 या दिवशी झाला. हिंदी कवी गिरिजा कुमार माथुर यांचा जन्म 22 ऑगस्ट 1919. सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर बानू कोयाजी यांचा जन्म 22 ऑगस्ट 1918. कथक शैलीचे नर्तक अभिनेते पंडित गोपीकृष्ण यांचा जन्म 22 ऑगस्ट 1935. अभिनेते चिरंजीवी यांचा जन्म 22 ऑगस्ट 1955. चित्रपट अभिनेते निर्माते दिग्दर्शक किशोर साहू यांचं निधन झालं 22 ऑगस्ट 1980 या दिवशी. क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक कन्याकुमारी येथील विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांचं निधन 22 ऑगस्ट 1982 या दिवशी झालं. ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित कृष्णराव शंकर पंडित यांचं निधन झालं 22 ऑगस्ट 1989 या दिवशी. संगीतकार ट्रम्पेट व्हायोलिन वादक पंडित रामप्रसाद शर्मा यांचं निधन 22 ऑगस्ट 1995 या दिवशी झालं. मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचं निधन 22 ऑगस्ट 1999 या दिवशी झालं. भारतीय चित्रपट निर्माते ए जी नाडियाद्वाला यांचं निधन 22 ऑगस्ट 2022 या दिवशी झालं.

भारतीय मुद्रक, शिल्पकार आणि शिक्षक कृष्णा रेड्डी यांचं निधन 22 ऑगस्ट 2018 या दिवशी झालं. तर हे होते आजचे दिनविशेष. आज जागतिक प्लांट मिल्क दिवस आहे. जागतिक धर्म श्रद्धा बळींचं स्मरण दिन आज आहे.

श्रोते हो, रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळच्या कार्यक्रमात ऐका श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम।

0: द्या.
1: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातल्या आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
2: श्रोते हो, यानंतर म्हणजे 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात कार्यक्रम दिलखुलास।
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
0: आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. पाणी आहे म्हणून जीवन आहे, पाणी आहे म्हणून शेती आहे, आणि पाणी आहे म्हणूनच विकासाची चाकं गतिमान आहेत. म्हणूनच पाण्याचं संवर्धन ही आजची नव्हे तर भविष्यासाठीही फार मोठी जबाबदारी आहे. स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी यंदापासून जलसंधारण दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं राज्यभर जलसंधारणाबाबत जनजागृती, लोकसहभाग, श्रमदान आणि विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये मृद व जलसंधारणाची शपथ, विविध जलसंधारण कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण, जलपूजन, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव तसंच लोकसहभागातून जलसंधारणाची कामं यासारखे उपक्रम राबवले जात आहे. पण जलसंधारणाचा हा संकल्प केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता तो प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग कसा बनेल, युवक, विद्यार्थी, शेतकरी

0: आणि सर्वसामान्य नागरिक यांची भूमिका काय असावी आणि जलसमृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी पुढील दिशा काय असेल याविषयीचा संदेश आज आपण ऐकणार आहोत. मृद व जलसंधारण विभागाचे माननीय सचिव जितेंद्र पापळकर आपल्यासोबत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: आपल्या संपूर्ण या विभागाच्या जनतेसाठी असलेल्या उपयोगी अशा योजना कोणत्या राबवत आहात, नेमके उपक्रम काय राबवत आहात?
1: ह्या निमित्तानं आमच्या आपल्याला तुम्हाला आठवत असेल की 14 ते 19 या कालावधीमध्ये एक जलयुक्त शिवार नावाची योजना मागच्या सरकारच्या काळामध्ये झाली होती आणि त्याला इतका ओव्हरवेलमिंग असा रिस्पॉन्स लोकांच्याकडनं मिळाला आणि खऱ्या अर्थानं तो गावागावापर्यंत ते काम सगळं त्यात पोहोचवता आलं. साधारणतः त्या काळामध्ये 22,000 गावं ही आम्हाला जलपरिपूर्ण करता आली. तो जो 7.5 लाख हेक्टर एरिया हा त्या निमित्त आम्हाला ट्रीट करता आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वॉटरशेड्स होते ज्याला आपण मायक्रो वॉटरशेड्स आपण ज्याला म्हणतो त्या मायक्रो वॉटरशेडचं जलसंधारणाचं काम हे त्या काळामध्ये झालेलं होतं. मग तोच कार्यक्रमाचं पुन्हा आम्ही रिपीट करून घेऊन तो आता जलयुक्त शिवार 2.0 दुसरी योजना ह्या 19 ते 24 या कालावधीमध्ये आता संपुष्टात येते आहे. त्याही कालावधीमध्ये जवळपास आम्ही 5,500 ते 6,000 गावं ट्रीट केली आणि प्रत्येक गावाचं वॉटर बजेट करून घेऊन पाण्याचा ताळेबंद करून पडणारं पाणी वाहणारं पाणी ते कसं त्या गावापर्यंत आपल्याला कसं साठवता येईल ती एक योजना आमची जलयुक्त शिवारची आता सध्या सुरू आहे. दुसरी अतिशय महत्वाची आणि लोकांना अतिशय आवडलेली योजना जी आहे ती आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार. आणि या माध्यमातून जवळपास मागच्या 3 वर्षामध्ये 9,80,00,000 क्युबिक मीटर एवढा गाळ आम्ही जवळपास 3,300 धरणांमधून आम्ही काढलेला आहे आणि हा गाळ काढून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात स्वतः पसरवला. त्यामुळे साधारणतः महाराष्ट्रामधील 2,00,000 एकर जमीन ही सुपीक व्हायला मदत झाली. त्याच्यामुळे त्यांच्या शेतातल्या त्यांच्या उत्पादकतेत वाढ झालेली आहे आणि जवळपास 811,00,000 घनमीटर एवढा पाण्याचा संचय देखील या कालावधीमध्ये वाढलेला आहे. तिसरी आमच्या विभागाची जी आमची योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचाई योजना PMKSY 2.0. याही निमित्तानं आम्ही सर्व वॉटरशेड ट्रीटमेंट करत असतो. त्याही निमित्तानं यावर्षी जवळपास 5.5 लाख हेक्टर जमीन ही आम्ही या कालावधीमध्ये आम्ही ट्रीट केलेली आहे जेणेकरून लोकांना पाण्याचा स्तर वाढवणे भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवणे हा याचा मूळ मागचा उद्देश आहे. ती एक योजना आमच्या विभागामार्फत राबवतोय आम्ही. चौथी आमची योजना आम्ही करतोय अमृत सरोवर. अमृत सरोवरमध्ये म्हणजे आम्ही गावाच्या बाजूला ज्या ठिकाणी आमच्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमिनीवरती जलसंधारणाच्या विभागाच्या माध्यमातून त्याचा सर्व्हे करून घेऊन त्या ठिकाणी एक तलाव तयार करून घेणे जेणेकरून पडलेलं पाण्यात पावसाचं पाणी हे त्या तलावामध्ये साठून राहील आणि अशा वेळेला अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती किंवा दुष्काळाच्या वेळेला किंवा पाऊस कमी पडला तर या तलावातलं पाणी त्या गावातील लोकांना वापरता येईल. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व शेतामधला पाण्याचा स्तर वाढेल आणि लोकांना शेतीसाठी देखील त्याचा पाण्याचा उपयोग होत आहे म्हणून ती एक योजना आमची अमृत सरोवरची आम्ही योजना राबवतोय. विदर्भातल्या म्हणजे पूर्व विदर्भातले जे काही 8-9 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये माजी मालगुजारी तलावाची एक बरेच जुने माजी मालगुजारी तलाव आहेत त्या तलावाचं पुनरुज्जीवन करणे त्यातील गाळ काढणे त्याची दुरुस्ती करणे जेणेकरून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साठवता येईल तीही योजना आम्ही आमच्या विभागामार्फत राबवतो आहे. अशा विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारण विभाग तर काम करतच आहे परंतु हा जलसंधारण विभागाचं केलेलं काम हे फक्त तिथे जलसंचय करून एवढं चालणार नाही तर आम्हाला लोकांच्या सहभागाची देखील फार गरज आहे. त्याच्यासाठी हे आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो.
2: नक्कीच सर, आपलं जलयुक्त शिवार असेल, अटल भूजल असेल आणि आता आपण बऱ्याच नाविन्यपूर्ण अशा योजना सांगितल्या की ज्या जनउपयोगी आहे, जर त्याच्यात लोकांचा सहभाग असेल, जनांचा सहभाग असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी होते. तर आपण महाराष्ट्रात काय वातावरण बघता आहात की जनसहभाग कसा आहे, लोकांचा प्रतिसाद या सगळ्या योजनांना कसा आहे?
1: लोकांचा सहभाग, लोकांच्या पर्यंत आपण पोहोचलो की लोक त्याला सहभागी होतातच होतात याचं अनेक उदाहरणं आता दिसत आहेत. आपल्या राज्यामधले जे काही आपल्याकडे आपण मोठी नावं आपण घेतो, अण्णा हजारेंचं रायगड सिंधे गाव घ्या किंवा पोपटराव पवारांचं हिवरे बाजार घ्या किंवा संभाजीनगरमधलं पाटोदा गाव घ्या, ह्या सर्व गावांमध्ये लोकांनी सहभाग नोंदवला आणि तुम्ही वॉटर कप आमिर खानने वॉटर कप पाणी फाउंडेशनमधून घेतला होता त्याही काळामध्ये लोकांनी त्याला सहभाग दिला आणि भरभरून लोक सहभाग करतायत कारण लोकांना इमिजिएटली त्याचा रिझल्ट मिळतो. जर तुम्ही एखाद्या गावामध्ये छोटी जरी कमी वॉटर जलसंधारणाचे लहान लहान कामं घेतली तरी तुमच्या वॉटर लेवल त्याच्या विहिरीचं पाणी वाढलं की शेतकरी त्याला मदत करतात हा आमचा बिलकुल चांगला अनुभव आहे.
2: आणि त्या दृष्टीने आपण त्याची जनजागृती सगळ्या जनतेमध्ये करता. आता तुम्ही फार सुंदर घोषवाक्य पण आणलेली आहे, जसे माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा,

0: नेमका का या घोषवाक्यांमागचा उद्देश आणि अशी घोषवाक्य ही किती प्रभावी होतात जनसामान्यांमध्ये काय वाटतंय?
1: सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो या तिन्ही तिन्ही वाक्यांमधून आपण आमच्या मृदसंधारण विभाग, जलसंधारण विभाग आणि तुमचं फ्युचर हे कसं याच्याशी याची सांगड घातली गेलेली आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी कॅच द रेन हा एक मूलमंत्र दिला आहे. कॅच द रेन, जलसंचय, जनभागीदारी ह्या माध्यमातून एक मोठं पोर्टल देशासाठी त्यांनी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये देखील हेच हीच बाबी आहेत की तुम्ही पडलेलं पावसाचं पाणी थांबवा, पडलेलं पाणी पावसाचं पाणी तुम्ही कॉन्झर्व करा, जलसंचयन करण्याच्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडचे जे जे काही तुम्हाला करता येईल, तलाव बनवा, साठवण तलाव बनवा, पाझर तलाव करा. नाहीच काही झालं तर तुमच्या पडलं पावसाचं पाणी, तुमच्या बिल्डिंगमधलं पावसाचं पाणी तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला चांगलं ते जमा करून ठेवता येईल आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्याकडच्या रियूजच्या वॉटरसाठी तुम्हाला करता येईल. तर पाण्याचं जलसंचयन कसं करणं हा मूलमंत्र घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे मंत्री जलसंधारण मंत्री राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या एकत्रित या विचार मंथनामधून हा उपक्रम पुढे येतोय आणि हा उपक्रम पुढे नेत असताना ह्या लोकांचं फार मोठं योगदान याच्यात राहणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या सर्व राज्याचे आमचे मंत्री, पालकमंत्री, आमदार महोदय, खासदार महोदय, आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महापौर, हे सगळे लोक ह्या वॉकॅथॉनच्या निमित्तानं आम्ही एकत्र करणार आहोत जिल्ह्याला, जेणेकरून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे, कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये हा विचार विचारून गेला पाहिजे की येस, हे पाणी आपल्याला आत्ता वाचवायला लागेल, वाचवल्याशिवाय आपला पुढे पर्याय नाही, हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच मुळात या जल म्हणजे सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर आणि सेव्ह युअर फ्युचर टुमॉरो असा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे.
0: नक्कीच, स्वर्गीय सुधाकर नवजी नाईक यांनी आपल्याला पाणी अडवा पाणी जिरवा तेव्हा सांगितलं होतं, जलसंधारण विभागाची सुरुवात त्यांनी केली, एक निर्भीड पत्रकार होते आणि खूप चांगलं कार्य त्यांनी त्यांच्या काळात केलेलं आहे आणि त्याचा आदर्श आज आपण घेतोय, प्रेरणाही घेतो आहे. पुन्हा एकदा आपण थोडं सांगावं.
1: 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन आपण हा यावर्षी तरी साजरा करत असलो तर या निमित्तानं माझी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना, जनतेला, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना सगळ्यांना माझी विनंती राहील की आपण या प्रोग्राममध्ये सहर्ष सहभागी व्हावं, सर्वांनी सहभागी व्हावं आणि नुसतंच सहभागी होऊ नये तर आपण एक आज या निमित्तानं आपण संकल्प केला पाहिजे की आपण या जलसंधारणाच्या कामामधून मनसंधारण कसं होईल, लोकांना एकत्र कसं आणता येईल, लोकसहभाग आपल्याला कसा वाढवता येईल आणि लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला कशी पूर्ण करता येईल यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं, सहकार्य करावं आणि आम्ही आपल्यासोबत आहोत. आम्ही जलसंधारण विभाग म्हणून आम्ही आपल्यासोबत आहोत, आमच्या सर्व विभागाच्या सर्व यंत्रणाही आपल्यासोबत आहे, फक्त आम्हाला आपली साथ हवी आहे. आपल्या सहभागाशिवाय, आपल्या सहकार्याशिवाय हे पूर्ण होऊ शकणार नाही म्हणून मी माझे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्र मी आवाहन करतो आणि वर्षभरासाठी आपण हा संकल्प करूया की आपण पडलेला पावसाचा पाण्याचा थेंब अन थेंब हा आपण आपल्यासाठी वाचवून ठेवू, आपल्यासाठी नव्हे तर पुढील पिढीसाठी तो अतिशय मार्गदर्शक आणि अतिशय आवश्यक ठरणार आहे, एवढीच या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो.
0: फारच छान, आणि आपण खूप सुंदर असे उपक्रम या निमित्तानं राबवता आहेत, शासनाच्या योजनाही खूप उपयोगी आहे आणि आपण जो दिवस निवडला आहे तो अत्यंत योग्य असा आहे. तर आज आपण या सगळ्याच विषयी खूप छान पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर.
1: थँक्यू.
0: श्रोतेहो, आजच्या या संवादातून एक गोष्ट स्पष्ट होते, जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जपणं, पाण्याचा काटकसरीनं वापर करणं, जलस्रोतांचं संवर्धन करणं आणि जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घेणं हीच भविष्यातील जलसुरक्षेची गुरुकिल्ली आहे. स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांची जलदृष्टी आजच्या पिढीनं आत्मसात केली तर पाणी अडवा पाणी जिरवा हा विचार केवळ घोषवाक्य न राहता लोक चळवळ बनेल. चला, जलसंधारण दिनानिमित्त आपण सर्वजण एक सामूहिक संकल्प करूया, पावसाचा प्रत्येक थेंब वाचवूया, जलस्रोतांचं संवर्धन करूया, दुष्काळाला हरवूया आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया. याच सकारात्मक संदेशासह आजच्या दिलखुलास कार्यक्रमाची सांगता करते आहे मी उन्नती जगदाळे. आपला निरोप घेते, पुन्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात. तोपर्यंत

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे.
1: बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह, श्रावण म्हणजे ओली माती, श्रावण म्हणजे भिजली धरती, श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, सकाळचे 7:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा प्रायोजित कार्यक्रम.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार जाधव सर.
7: नमस्ते.
6: फर्निचर मध्ये खूप सारी व्हरायटी उपलब्ध असते किंवा दर 5 वर्षांनी फर्निचरचा ट्रेंड बदलत असतो, फॅशन बदलत असते. या निमित्ताने लोकांना त्याची खरेदीही करावीशी वाटते, पण अडचण अशी असते की घरातलं जे फर्निचर असतं त्याचं काय करावं, कारण फर्निचर मध्ये एक्सचेंज ऑफर उपलब्ध नसतात. याबद्दलच आज बोलायचंय. काय नेमकं कारण असतं फर्निचर मध्ये एक्सचेंज का होत नाही?
7: याच्यामध्ये काय राहतं, मेन डिफरन्स तुम्ही बघाल तर एक्सचेंज तुमच्या गाड्यांमध्ये चालतो, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये एक्सचेंज चालतो. त्याचं रिझन आहे की त्याला समोर सेकंड हँड मार्केटमध्ये कस्टमर आहे. फर्निचरमध्ये तसं होत नाहीये. आणि फर्निचरचा प्रॉब्लेम काय आहे की व्हॉल्यूम आहे. ज्याला नवीन घ्यायचंय त्याला जुन्या फर्निचरचा त्रास आहे, आणि ज्याला जुनं घ्यायचंय त्याला प्राईस आणि हँडलिंगचा त्रास आहे. ह्या दोन्ही गोष्टी थोड्याशा मिसमॅच होतात, त्यामुळे शक्यतो आम्हाला पण एक्सचेंज ऑफर काढणं अवघड पडतं. का तर नवीन मटेरियलचा स्टॉक ठेवायला आम्हाला गोडाऊन नाही पुरत आहे, तर आम्ही जुनं मटेरियल घेऊन कुठं स्टॉकला ठेवणार? आणि जरी घेतलं तरी त्याची प्रॉपर विल्हेवाट लागली पाहिजे, आणि ती जरी करायची जरी झाली तर त्याला कॉस्ट भरपूर लागते. या सगळ्या गोष्टी थोड्याशा प्रॉपर एका याच्यामध्ये साच्यामध्ये बसत नाहीत, त्यामुळे शक्यतो फर्निचरमध्ये एक्सचेंज ऑफर येत नाही. आता त्याला ऑप्शन आम्ही काय कस्टमरला सांगतो की तुमचं बेड तुम्हाला माहिती आहे चांगला आहे काय आहे, तर तो तुम्ही तुमच्या रेफरन्समध्ये कोण असेल तर त्यांना तुम्ही देऊन टाका, भले तुम्हाला कॉस्ट कमी मिळेल. तो शिफ्टिंग कॉस्ट, इन्स्टॉलेशन कॉस्ट तो बेअर करेल. आपण डिप्रिसिएशन कॉस्ट म्हणतो ना, त्याच्या प्रमाणे कॅल्क्युलेट केलं तर 1-5 वर्षांमध्ये नील झाले. मग 7 वर्षांनंतर जर तुम्हाला काय तुमचं 35,000 रुपयाचा बेड आहे, तर तुम्ही एक्सपेक्ट अननेसेस त्याला 15-20 हजार रुपये करून चालत नाही.
6: बरोबर.
7: त्याला तुम्हाला 5-7 हजार रुपये मिळाले तरी भरपूर झाले. त्या प्राइसला तुम्हाला

0: कोण मिळत असेल रेफरन्सला तर तुम्ही तो देऊन क्लिअर करून नवीन गोष्टीकडे जाऊ शकता.
1: आणि म्हणूनच श्रोते हो, या सणासुदीच्या दरम्यान तुम्हाला सुद्धा घरामध्ये नवीन फर्निचर घ्यायचं असेल तर तुम्ही देखील हा पर्याय अवलंबू शकता. तुमचं जुनं फर्निचर काढू शकता आणि त्या जागी नवीन फर्निचर घेऊ शकता. अर्थातच या नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी आणि उत्कृष्ट क्वालिटीसाठी व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, हंडेवाडी चौक पुणे आणि सांगली कोल्हापूर रोड सांगली इथे सुद्धा. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77 7003. जाधव सर, जसं तुम्ही आता म्हणालात की खूप एक्सपेक्टेशन ठेवणं जुन्या फर्निचरच्या बाबतीत हे चुकीचं आहे, कारण एकदा युज करून झाल्यानंतर ते ज्या किमतीला येईल त्या किमतीला काढावं आणि मग नवीनचा विचार करावा. हा जेव्हा विषय येतो त्यावेळेला एक नेहमी द्विधा मनस्थितीमध्ये असतं की आधी नवीन फर्निचर बुक करावं का आधी जुनं फर्निचर काढावं, याबद्दल काय सांगाल?
0: त्याच्यामध्ये तुम्ही नवीन फर्निचर बुक करा, एकदा बुक केलं की तुम्हाला कन्फर्मेशन झालं की माझं जुनं काढलं तरी माझ्या नवीन मटेरियल येणार आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही जुन्या फर्निचर कोणाला देता येईल तो त्याचा शोध घ्या. नाही झालं तर नॉर्मली काही वेबसाईट पण आहेत की ज्या जुन्या फर्निचरसाठी काम करतात, त्याच्यावरती तुम्ही त्याचे फोटो अपलोड केले तर ते मे बी तुम्हाला सेल आउट करून देतात, मग तो एक ऑप्शन आहे. अदरवाईज तुमच्या कलिग्ज मध्ये, तुमच्या रेफरन्स मध्ये कोणाला असेल ज्याला गरज आहे त्याला तुम्ही ते देऊन क्लिअर करू शकता. ज्या दिवशी तो घेऊन जाईल सेम डे तुमचं नवीन फर्निचर पण येईल.
1: बरोबर.
0: प्रॉब्लेम ह्यात हाच राहतो की जुनं नेलं, समजून झाला माझा बेड जुना घेऊन गेला आणि मला नवीन बेड यायला 4 दिवस लागणार आहे, तर तो 4 दिवसाचा मला खाली झोपता येत नाही. मग त्याच्यामध्ये प्लॅनिंग तुम्ही असं करू शकता की नवीन फर्निचर बुक करा आणि तुमच्या जुन्या फर्निचरसाठी कस्टमर बघायला चालू करा. ते ज्या दिवशी घेऊन जाईल त्या दिवशी तुम्ही दुसरं नवीन फर्निचरचा प्लॅन करू शकता.
1: इतक्या सहज आणि सोप्या होणाऱ्या या गोष्टी आहेत आणि याच द्वारे आपण आपलं नवीन फर्निचर आपल्या घरामध्ये घेऊ शकतो. अर्थातच या नवीन फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्कृष्ट क्वालिटीसाठी, टॉपमोस्ट ब्रँडसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सांगली कोल्हापूर रोड सांगली आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77 7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: फर्निचर विषयी सर्व काही हा प्लॅनेट फर्निचर कोल्हापूर यांचा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली बालकवींची ही गीतरचना. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
1: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
0: संपर्क क्रमांक 70 20 83 07 89.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात.
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
4: ऐकूया अरुण दाते यांनी गायलेली शंकर वैद्य यांची गीतरचना. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य यामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नेत्रदानाचं महत्त्व याविषयी वल्लभ वणजू यांची रेडिओ सखी जानवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. सादर करते विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली सुरेश भट यांची ही गीतरचना. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे स्वेच्छा रक्तदान, काळाची खरी गरज. श्रोतेहो, यानंतर म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, ही दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ही तिन्ही बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर सरकारचा मुख्य भर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमांवरील कुंपणांचं काम पूर्ण करणं आवश्यक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. देशातील सुधारणांचं पर्व ही सक्तीची बाब नसून सरकारसाठी ती वचनबद्धता आणि दृढ विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नमूद केलं. सरकारी धोरणं ही लोकहिताची आणि विकासपूरक तसंच प्रगतीला चालना देणारी आहेत असंही ते म्हणाले. दिल्लीत काल एका माध्यम समूहानं आयोजित केलेल्या जागतिक नेत्यांच्या मंचाला संबोधित करताना ते बोलत होते. सुधारणांसाठी सरकारनं एक स्पष्ट आराखडा तयार केल्याचं सांगून प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर मुख्य भर देण्यात आला आहे. देशाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत धोरणात्मक पातळीवर आधुनिक सुधारणा धोरण राबवत आहे. त्याविषयीचा दृष्टिकोन सरकारनं बदलला असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. जागतिक आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना संसाधनांचा शस्त्र म्हणून वापर आणि वाढता अविश्वास या परिस्थितीमुळे नवीन आव्हानं निर्माण होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जग भारताकडे आशा आणि विकासाचं उज्ज्वल केंद्र म्हणून पाहत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर अवघ्या 45 दिवसात भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दल यांना 1000 थोडी अधिक जमीन हस्तांतरित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचं कौतुक केलं आहे. गेल्या 12 वर्षापासून सीमेवरील कुंपणासाठीची जमीन देण्याची मागणी प्रलंबित होती असं शहा म्हणाले. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी सीमा कुंपणाचं काम पूर्ण अत्यंत महत्वाचं असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. बेकायदेशीर स्थलांतराबाबत सरकार शून्य सहिष्णुता धोरण कायम ठेवणार असल्याचंही शहा यांनी स्पष्ट केलं. भारत आणि नेपाळ संयुक्त कार्यगटाच्या 14व्या बैठकीत काल द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंसह सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षेबाबतचे सहकार्य दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. डेहराडून इथं संपन्न झालेल्या या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पौसमी बसू यांनी केलं तर नेपाळचे नेतृत्व गृहमंत्रालयाचे सहसचिव आनंद काफले यांनी केलं. महाराष्ट्र आणि जर्मनी इथल्या हेसे राज्यांदरम्यान काल गुंतवणूक नाविन्यपूर्ण उपक्रम रोजगार आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात एक सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसे राज्याचे अध्यक्ष बोरिस राईस यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामध्ये उद्योग सेवा क्षेत्र माहिती तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ आणि परस्पर देशांमध्ये गतिशीलता या क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे. ब्रिक्सच्या आयसीटी

गटाच्या 5 दिवसांच्या परिषदेचा काल पुण्यात समारोप झाला. केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली काल ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक झाली. विश्वासार्ह नाविन्यपूर्ण सक्षम आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन सिंधिया यांनी यावेळी केलं. मानवतेचं मूल्य केंद्रस्थानी ठेवून उभारलेल्या ब्रिक्स भागीदारीनं तंत्रज्ञानाला मानवी चेहरा आणि मानवी मन दिलं पाहिजे असं ते म्हणाले. या बैठकीदरम्यान माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जयपूरमध्येही काल ब्रिक्स पर्यटन मंत्र्यांची बैठक पार पडली. पर्यटन क्षेत्रातील सहकार्य दृढ करणारा जयपूर जाहीरनामा एकमतानं या बैठकीत स्वीकारण्यात आला. पर्यटनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, शाश्वत पर्यटन पद्धती, कौशल्य विकास आणि प्रवास सुलभता या बाबींचा जाहीरनाम्यात समावेश आहे. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आज आंध्र प्रदेशमध्ये ब्रिक्स देशांच्या युवा मंत्र्यांची बैठक होत आहे, तर उद्या क्रीडा मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय भूषवणार आहेत. युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे बैठकीत सहभागी होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी महाविद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालं असलं तरी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही सरकारनं दिली आहे. साखरेच्या दरात अलीकडे झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्राहकांसाठी दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अलीकडच्या काळात साखरेच्या किरकोळ दरांमध्ये वाढ होऊन ते 55 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे दिग्गज सदस्य मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी काल ढाका इथं 23वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. आलमगीर यांची गुरुवारी झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 255 मतं मिळवून निवड झाली होती. त्यांनी ओली अहमद यांचा पराभव केला. भारत आणि ब्रिटन यांच्या दरम्यान संयुक्त सराव, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या सशस्त्र दलातील द्विपक्षीय देवाणघेवाण वृद्धिंगत करण्यावर काल दिल्लीत एका महत्वपूर्ण चर्चेदरम्यान सहमती दर्शवण्यात आली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी ब्रिटनच्या संरक्षण विभागाचे स्थायी सचिव जेरेमी पोकलिंग्टन यांच्यासमवेत भारत ब्रिटन संरक्षण सल्लागार गटाच्या 25व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी भारत युके व्हिजन 2035 आणि 10 वर्षांचा संरक्षण औद्योगिक पथदर्शी आराखडा यांच्या माध्यमातून संशोधन आणि विकासावर विशेष भर दिला आहे. युक्रेनमधील क्रिव्ही रिह इथल्या एका शॉपिंग सेंटरवर रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जण ठार तर 130 अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 22 मुलांचा समावेश असून 5 मुलांसह एकूण 29 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तिथल्या लष्करी सूत्रांनी दिली आहे. क्रिव्ही रिह हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांचं जन्मगाव आहे. सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा निषेध केला. युक्रेनही रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि वोल्गाग्राड भागातील लष्करी हवाई तळाला लक्ष्य केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा आणि झारखंड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात झारखंडनं मध्य प्रदेशचा तर हरियाणानं छत्तीसगड संघाचा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात लढत होणार आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या टप्प्यात काल झालेल्या सामन्यात नेदरलँड्सनं भारताचा 2-0 असा पराभव केला. भारताची यानंतरची लढत ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताची 18 वर्षीय महिला कुस्तीपटू काजल ढोचक हिनं 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. काजलनं चीनच्या खेळाडूचा पराभव केला. काजलच्या या ऐतिहासिक कामगिरीपाठोपाठ भारताच्याच तनु शर्मा आणि सविता यांनीही आपापल्या वजनी गटात रौप्य पदकाला गवसणी घातली. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक

0: अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या अव्वल नामांकित लियू शेंगशू आणि टँग निंग यांच्याशी होणार आहे. भारतीय जोडीनं काल चीनच्या जोडीचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. या विजयामुळे या जोडीनं भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारी ही पहिलीच महिला जोडी आहे. तर पुरुषांच्या दुहेरीच्या स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला, त्यामुळे ही जोडी स्पर्धेतून बाद झाली आहे. हवामान. मध्य प्रदेशात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आसाम, सिक्कीम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरासह देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आज सकाळी दिल्ली एनसीआरच्या काही भागात पाऊस झाला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर सरकारचा मुख्य भर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमांवरील कुंपणांचं काम पूर्ण करणं आवश्यक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवणार भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झालेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारं भाषण. वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादन सुहास नंदुरे यांचं.
2: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: बंधू भगिनींनो नमस्कार. स्त्री शिक्षणाचे प्रणेते, विधवा विवाहाचे कट्टर पुरस्कर्ते, अस्पृश्य निवारणातील अग्रणी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले तथा तात्यासाहेब यांच्या द्विशताब्दी जयंती वर्ष औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित विशेष व्याख्यानमालेत मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते आपणा सर्वांचं आदरपूर्वक स्वागत करतो. आज आपण ऐकतो आहोत भाग क्रमांक 20. जगभराच्या आजवरच्या ज्ञात इतिहासामध्ये अनेक ठिकाणी जिथे जिथे सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावर आढळून आली, तेथे धर्माच्या नावाखाली समाज नागवला गेल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर समाजाच्या मानसिकतेवर आघात करून आपल्या वाट्याला आलेले दारिद्र्य हे गतजन्माचे संचित आहे. त्यामुळे हे आयुष्य आपण हाल, अपेष्टा, अवहेलना, दैन्य यासाठीच जन्माला आलो आहोत अशी मानसिकता काही विशिष्ट वर्गाच्या मनात जाणीवपूर्वक निर्माण करून दिली जात होती. याच विकृतीतून जातीसंस्था अस्तित्वात आली असे समाजशास्त्रज्ञही मान्य करतात. या सर्वांच्या मुळाशी मुख्यत्वे अज्ञान आणि अज्ञानातून आलेली अंधश्रद्धा होय. त्यातच देव, दानव, भूत, पाप व त्यावर मात करण्यासाठी कर्मकांडे, जाप, ताप, पूजा, अर्चा हे ओघाने चाले आणि यातूनच शोषणाचा मार्ग पुन्हा नव्याने खुला झाला होता. हे दुष्टचक्र वर्षानुवर्षे अखंड सुरू होते. मराठी मुलकात कमी अधिक प्रमाणात हेच चित्र सर्वदूर होते. जातीयता, अस्पृश्यता अगदी खालच्या पातळीवर होती. अतिशूद्र गणल्या जाणाऱ्याचा स्पर्श नवे सावलीसुद्धा विटाळ समजला जात होता. अशा कालखंडात धर्मवार्तंडांचा समाज मनावर मोठा पगडा होता. त्यातच धर्मकृत्यांच्या नावाखाली इंग्रजी राजवाडीकडून सूट मिळाली होती. अशा पार्श्वभूमीवर ज्योतिराव त्या भयान अंधाऱ्या काळरात्री उजेडाची सोय करण्यासाठी सोसाट्याच्या वाऱ्यात मिणमिणती पणती प्रज्वलित करण्यासाठी सरसावले होते आणि ज्योत सावरण्यासाठी सावित्रीबाई निर्धाराची ढाल म्हणून अडोसा निर्माण करत होत्या. ज्योतिरावांना लिखाणात गोडी वाटू लागली होती. त्याहीपेक्षा परखड लिखाणाची निकड जाणवू लागली होती. पाश्चात्य विचारवंत ज्या प्रगल्भतेने समाज सुधारणांचे, अर्थकारणांचे, उद्योग विस्ताराचे, कामगार कल्याणाचे विषय ऐरणीवर आणत होते, तेव्हा भारतभूमीत मात्र जागोजागी होम

हवन पूजा अर्चा व्रत वैकल्य उपास तपासांनी जणू थैमान माजले होते. या साऱ्या पार्श्वभूमीवर प्रवाहाविरुद्ध ताठ पाण्यानं दोन हात करण्यासाठी ज्योतिराव लेखणी घेऊन पुढे सरसावले होते. समाजामध्ये जागृती करायची तर प्रथम समाजाला समजेल अशा भाषेत त्याने अनुभवलेल्या प्रसंगाचा दाखला देत अक्षररूपाने येण्यासाठी ज्योतिरावांनी ब्राह्मण्याचे कसब ही अत्यंत वास्तववादी चित्रण करणारी साहित्यकृती मराठी वाचकांसमोर आणली. ब्राह्मण्याचे कसब हा काव्यसंग्रह मराठी समाजाच्या धर्मभोळेपणावर आणि अनिष्ट चालीरीतींवर ज्योतिरावांचा भीमप्रहार होता. शेकडो वर्ष धर्माच्या नावाखाली सांगितलेल्या आणि अंधश्रद्धेने ऐकल्या जाणाऱ्या भाकडकथांवर ज्योतिराव त्वेषाने तुटून पडले. आपल्या उगवत्या शैलीत अचूक शब्दांच्या पकडीत ज्योतिराव कर्मकांडांच्या नावाखाली भोळ्या भाबड्या श्रमिक वर्गाची लूट आणि शोषण करत त्याचे अचूक वर्णन या सगळ्या साहित्यात करतात. आपल्या काव्यातून या साऱ्या व्यथावेदना मांडताना काही प्रश्नही ज्योतिराव उभे करतात. आपल्या काव्यात ते विचारतात, जो ब्राह्मण चांडाळाला भिक्षा घालत नाही त्याला शूद्राकडून भिक्षा घेण्याचा त्याचा धर्मसंमती कशी काय देतो, जे प्रश्न अजून कोणी विचारलेच नव्हते. सामान्य शेतकऱ्याला कसे नागवले जात याचे वर्णन करताना ज्योतिराव तथा तात्यासाहेब लिहितात, शेतकऱ्याची बायको बाळंत झाल्यावर तो भटजी तिला सांगतो की तुझ्या त्या मुलाला अपमृत्यू येण्याचा संभव आहे. साहजिकच ती घाबरते, स्त्री स्वभावाला मरून ती काही उपाय आहे का विचारते. आता भटजीबुवांची टकळी सुरू होते. तो फरमावतो त्याला भीतेचा पाश टाकण्यात आलेले यश आलेले असते. भटजी सूत्रे हाती घेत सांगतो, तू काही धार्मिक विधी करावेस, धर्मग्रंथाचे तुझ्या घरी पारायण चालू ठेव, तुझ्या मुलाचा अपमृत्यू टळेल. पुढे अर्थातच भटजीचे फावते. कर्मकांडातील अशा फुटकळ उपाय आणि भाकड कथांवर ज्योतिराव लिहितात, ज्या पोथीमध्ये भटाला धन नाही आणि इतरांना धाक आणि शापही नाही अशी पोथी सापडणे कठीण. त्या गरीब शेतकऱ्याजवळ असेल नसेल ते द्रव्य दुभाटण्यात त्या भटाला स्वारस्य असते. कनिष्ठ वर्गातील लग्ने जुळवणे किंवा मोडणे याची किल्ली भटभिक्षुकांच्याच हाती असते. भटजीचे ज्योतिषशास्त्र आणि त्याची लहर आणि स्वार्थ यावरच एखादे लग्न जुळवणे वा मोडणे ही गोष्ट अवलंबून असते. लग्न ठरवण्याकरता पूर्वनियोजित वधूवरांच्या कुंडलीमधील अनिष्ट ग्रहांची शांती करता त्या भटजीला यजमानाच्या खर्चाने प्रार्थना करावी लागते. कोट्यावधी किलोमीटर दूर अंतरावर असणारे दगडमातीचे वायुद्रव्याचे असणारे ग्रह अवकाशात विज्ञानाच्या तत्वानुसार एकाच कक्षेत वर्षानुवर्षे भ्रमण करत आहेत. त्या ग्रहांचे थेट प्रभाव पृथ्वीवरच्या मानावर कसा काय होऊ शकेल आणि ते केवळ भारताच्या कक्षेतील आणि त्याही भाकडकथांवर विश्वास ठेवून असणाऱ्यांनाच आपल्या अवकृपेचा त्रास का देतात, हा अनुत्तरित प्रश्न ज्योतिराव प्रकर्षाने मांडतात. आजवर या धर्ममार्तंडांना कोणी कधी केलाच नव्हता तो प्रश्न ज्योतिराव करण्याचे धाडस दाखवत होते. ज्योतिराव एक पाऊल पुढे जाऊन सल्ला देत, उपाय मुलामुलींच्या पालकांनी आपापले नातलग आणि स्नेहांपैकी जाणत्या व्यक्ती निवडून त्यांच्या करवी लग्ने जुळावीत. त्यांनी स्वतःच देवाची प्रार्थना करून आनंदाने लग्ने करावी. भटजीची तिथे आवश्यकता नाही, भटजीला जमाल गोटा द्यावा. त्या कालखंडात शेतकऱ्याच्या घरी दुसरा एक विधी होत असे. मुलीची लग्ने बाल्यावस्थेत होत असल्यामुळे लग्नानंतर मुलगी ऋतुमती होई. ऋतुप्राप्तीनंतर शेतकऱ्याला धर्माच्या आणि देवाच्या नावाने भटजींना आपल्या इष्टमंत्रांना मेजवानी द्यावी लागे. शेतकऱ्याला त्याच्या आर्थिक दुरावस्थेमुळे असल्या समारंभाचा खर्च झेपत नसे त्याहीवेळी भटजीचे आदेश प्रमाण मानावे लागत. शेतकऱ्याला नवीन घर बांधल्यावर गृहप्रवेशाचा समारंभ करावाच लागे. त्या नवीन घराची पायाभरणीपासून ते ती वास्तू पूर्ण उभी साकारण्यापर्यंत सारे कामगार गवंडी सुतार त्या गावाचा घराचा मालक यांना गृहप्रवेशावेळी भटजी आणि निमंत्रित ब्राह्मण समुदायाचे भोजन तृप्ती होईपर्यंत घराच्या बाहेर ताटकळत बसावे लागे. कारण काय तर हे भटजी वृंद म्हणजे भूदेव, त्यांची तृप्ती झाल्याशिवाय ग्रहशांती कशी होणार. आपल्या ब्राह्मण्याचे कसब या प्रदीर्घ काव्यसंग्रहात ज्योतिराव मोठ्या खुबीने असे कैक प्रश्न समाजासमोर उभे करतात. माणूस जोवर अंतर्मुख होत नाही तोवर त्याची जिज्ञासा जागृत होणार नाही. आजही जेव्हा शिकले सवरलेले उच्च विद्याविभूषित विज्ञानाचे अभ्यासक नारायण नागबळी कालसर्पयोग व तत्सम कर्मकांडांच्या आहारी जातात तेव्हा ज्योतिरावांनी त्या कालखंडात हे विरोधाचे शिवधनू कसे काय पेलले असेल असा प्रश्न स्वाभाविकपणे आहे. शेतकऱ्याच्या निरक्षरतेचा गैरलाभ हे भटजी कसा करतात याच्याविषयी ज्योतिराव तथा तात्यासाहेब लिहितात, एका क्षुद्राच्या घरी भटजी धार्मिक ग्रंथाचे पारायण करतो. त्या क्षुद्र शेतकऱ्याची तो मर्जी संपादन करतो.

0: तुझ्या शेतावरची मी वसुली करतो असे त्या शेतकऱ्याला भासवतो. त्यांच्या कुळाकडून प्रथम सर्व वसुली गोळा करून त्या शेतकऱ्याला खुश करतो. एकदा का शेतकऱ्याचा त्या विश्वास संपादन केला की काही दिवसांनी तो भटजी वसुली न दिल्याबद्दल कुळांवर फिर्याद करतो. त्यामुळे कुळे घाबरून जातात. ते भटजी कारकून त्या कुळांना गुप्तपणे भेटतो. तुम्ही जर मला पैसे दिले तर मी तडजोड शोधून काढेन. न्यायप्रक्रियेचा धसके घेतलेले कुळे अधिकचे नुकसान टाळण्यासाठी भटजी कारकुनापाशी गुपचूप तडजोड करतात. पुढे तोच भटजी शेतकऱ्याला आपल्या कुळांशी तडजोडीचा सल्ला देतो. थोडक्यात काय, कोणताही हक्क अधिकार नसताना दोन्हीकडून गैरलाभ मिळवण्यासाठी कशा अवैध क्लुप्त्या वापरल्या जातात याचेच उदाहरण हे सार लिहिण्याचे कारण आहे. समाज जागृती हा ज्योतिरावांचा मुख्य उद्देश होता. एकदा झाली त्या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जे जे आपणाशी ठावे तेथे इतरांशी सांगावे या न्यायाने ज्योतिराव अंतकरणातील तळमळीने प्रबोधाचे कार्य अक्षररूपाने अव्याहत करत होते. भटजी पुरोहित वर्ग अशा अनेक गैरक्लुप्त्या वापरत. त्यापैकीच निरक्षरांना सुधारण्याची पद्धत तात्यासाहेब हे आपल्या ब्राह्मण्याच्या कसब या काव्यसंग्रहात नमूद करतात. तो प्रसंग असा, एका धनिक शेतकरी वृद्धापकाळात अंतरुणावर खेळलेला असतो. अनेक वैद्यराजांच्या प्रयत्नांना यश आलेलं नसतं. मात्र उपचाराच्या नावाखाली वैद्यराजांनी त्या वृद्ध शेतकऱ्यास लुबाडलेले असते. जेव्हा ही बातमी भटजीच्या कानावर जाते, अगोदरच वैद्याच्या अपयशाने हातबल झालेल्या त्या वृद्धाच्या आप्तगणांना त्या भटजीमध्ये आशेचा किरण दिसतो. भटजी अशावेळी कोणतेही मुहूर्त न पाहता ग्रंथवाचन, मग शिवलीला अमृत, पांडव प्रताप व अन्य पोथी निवडून वाचण्यास प्रारंभ करतो. दोन दिवसानंतर वृद्धाच्या कुटुंबियांकडून देणग्या उपटायला प्रारंभ करतो. भटजीला दक्षिणेबरोबर शेतकऱ्याच्या गोठ्यातील गाय हवी असते. भटाला दिली उसरी, भट हातपाय पसरी ही म्हण बहुधा अशातूनच आली असावी. दक्षिणेसोबत गाय, अधिकाधिक धान्य घेऊन भटजी तिथून निसटतो. हा सारा खटाटोप 10 दिवस चालतो. या साऱ्या उपद्व्यापात ते शेतकऱ्याचे कुटुंब आर्थिक दुरावस्थेत जातो. त्या आर्थिक अविवंचने त्या शेतकऱ्याचे कुटुंबीय भटजीकडून कर्ज घेतात. हे सारं दुष्टचक्र संपता संपत नाही अशा व्यथा वेदना तात्यासाहेब आपल्या ब्राह्मण्याचे कसब या काव्यसंग्रहात नमूद करतात. पौरोहित्य करणाऱ्या भटजीच्या दुर्टप्पी धोरणाबाबत ज्योतिराव नमूद करतात की शूद्रांना वेदपठण ऐकण्यास बंदी या ब्राह्मण वर्गाने जरी घातली आहे, मात्र तेच ब्राह्मण युरोपियन लोकांच्या घरी संस्कृत पठण करण्यास शिकवण्यास कसे काय जातात. ज्योतिराव अत्यंत परखडपणे या दुर्टप्पी धोरणावर टीका करतात. कारण केवळ समाजाची जागृती व्हावी आणि बहुजन या जोखडातून बाहेर यावा, त्याचे डोळे उघडावेत. आपल्या काव्यामध्ये ज्योतिराव इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियासही विनवणी करतात. ते व्हिक्टोरिया राणीला म्हणतात, या शेतकऱ्यांना शिक्षण दे, ज्ञान दे आणि त्यांच्या या दुर्दैवापासून त्याला वाचव. सन 1869-70 साली दक्षिणा समितीकडे पुरस्कारासाठी ब्राह्मण्याचे कसब हे पुस्तक आले होते. मात्र त्या पुस्तकास पारितोषिक मिळाले नाही हे सांगायची गरजच नाही. ज्योतिरावांचे साहित्य बक्षिसासाठी नव्हतेच, म्हणे त्यांचा पुरस्कार समाज करणार होता. हेच मोठे पारितोषिक तात्यासाहेबांना मिळाले. आजच्या पिढीला ज्योतिराव किती समजले हे जाणणे महत्त्वाचे आहे आणि यासाठीचाच हा प्रांजळ प्रयत्न. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते.
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो आता ऐकूया मन्नाडे आणि सहकलाकार यांनी गायलेलं देवकीनंदन गोपाला या चित्रपटातलं हे गीत, संगीतकार राम कदम.

0: मन्नाडे आणि सहकलाकार यांनी गायलेलं देवकी नंदन गोपाला या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं.
1: बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह. श्रावण म्हणजे ओली माती. श्रावण म्हणजे भिजली धरती. श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळच्या कार्यक्रमात ऐका श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम.

0: श्रोतेहो, रविवार दिनांक 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात ट्रेकर आकाश पालकर याची मीरा खालगावकर हिने घेतलेली मुलाखत.
1: कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नीमधला, जे 2016 तुझी सुरू झाली, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.
2: सर्वात महत्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम. कारण ज्या वेळेला आम्ही सबमिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प 1 पासून, ज्या वेळेला सबमिटवरती आम्ही रात्री 1:30 वाजता सुरुवात केली क्लाइंब करण्यासाठी, आणि साधारण आम्ही सकाळी 8 वाजता सबमिटला पोहोचलो.
0: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर एकाच वेळी.
3: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी अंतर्गत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया किशन कन्हैया या चित्रपटासाठी लता मंगेशकर, नितीन मुकेश आणि सहकलाकार यांनी गायलेली इंदिवर यांची ही गीतरचना, संगीतकार राजेश रोशन.

0: एक चांगलं आहे, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया राम लखन या चित्रपटासाठी मोहम्मद अजीज, अनुराधा, नितीन मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया चांदनी या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हे गीत, संगीतकार शिवहरी।

0: श्रोतेहो, रविवार दिनांक 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात ट्रेकर आकाश पालकर याची मीरा खालगावकर हिने घेतलेली मुलाखत.
1: कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नीमधला, जे 2016 पासून तुझी सुरू झाली, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.

0: सर्वात महत्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम. कारण ज्या वेळेला आम्ही सबमिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प वन पासून, ज्या वेळेला सबमिटवरती आम्ही रात्री 1:30 सुरुवात केली क्लाइंब करण्यासाठी आणि साधारण आम्ही सकाळी 8 सबमिटला पोहोचलो.
1: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 युवावाणी हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर एकाच वेळी.

मैंने प्यार किया या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम आणि सहकलाकार यांनी गायलेली असद भोपाली यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते राम लक्ष्मण. आणि या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजलेत. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम या जाहिरात विरामानंतर.

श्रोतेहो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नेत्रदानाचं महत्त्व याविषयी रत्नागिरीतील वल्लभ वणजू यांची रेडिओ सखी जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत. सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

नमस्कार श्रोते हो. आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जे आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला देणं यात जे समाधान आहे त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. त्यातलंच अमाप आनंद देणारं दान म्हणजे नेत्रदान. आपल्या मृत्यूपश्चात

0: आपण इतरांच्या उपयोगी पडणार आहोत. आपल्या डोळ्यांनी हे सुंदर जग पाहण्याची संधी आपण कोणाला तरी प्राप्त करून देणार असू तर यापेक्षा दुसरं आणखी मोठं सत्कार्य काय असणार आहे. श्रोतेहो, नेत्रदानाविषयी समाजात जागरूकता निर्माण व्हावी, जास्तीत जास्त नागरिकांनी नेत्रदानासाठी प्रवृत्त व्हावं म्हणून 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. या नेत्रदान पंधरवड्यात जनजागृतीसाठी काय काय केलं जातं याविषयीच आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच स्टुडिओमध्ये आज आम्ही आमंत्रित केलंय फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन मुंबई या संस्थेचे कार्यकर्ता असलेले श्री वल्लभ वणजू यांना. नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार
0: सर. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा आपण साजरा करतो, तर हा पंधरवडा साजरा करण्याचं महत्व काय आहे आणि यामागचा उद्देश काय आहे?
1: हा पंधरवडा साजरा करण्यासाठी लोकांपर्यंत पोचणं हे जास्त गरजेचं आहे. नेत्रदान पंधरवडा साजरा करण्याचा मुख्य उद्देश की मृत्यूनंतर नेत्रदान करण्याबाबत जनजागृती करणे, नेत्रदानाविषयी गैरसमज आणि भीती दूर करणे आणि नेत्रदानाविषयीची शास्त्रीय माहिती लोकांना देणे, अंतिमतः नेत्रदानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन लोकांमध्ये रुजवणे हा आपला उद्देश आहे.
0: बरोबर. नेत्रदान म्हणजे नेमकं काय आणि या प्रक्रियेत डोळ्याचे कोणकोणते भाग वापरले जातात आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे किती जणांना दृष्टी मिळते?
1: नेत्रदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे किंवा डोळ्यातील उपयोगी ऊती वैद्यकीय पद्धतीने काढून नेत्रहीन रुग्णांच्या उपचारांसाठी ते वापरता येतात. नेत्रदानात मुख्यतः जो कॉर्निया असतो डोळ्यामधला, एक पातळ पापुद्रा असतो, तो ते तज्ज्ञ व्यक्ती काढतात आणि तो नेत्रहीन जे लोक असतील त्यांच्यामध्ये त्याचं प्रत्यारोपण केलं जातं. हा डोळ्यांच्या पुढील भागाचा पारदर्शक पटलाचा भाग असतो. कॉर्निया खराब झाल्यामुळे अंधत्व आलेल्या व्यक्तींना कॉर्नियाचं प्रत्यारोप करून त्यांना दृष्टी मिळू शकते. आता एखाद्या व्यक्तीच्या दोन डोळ्यातील कॉर्निया दान केल्यास 4 ते 6 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, कारण वैद्यकीय शास्त्र एवढं डेव्हलप झालेलं आहे की एखाद्या व्यक्तीचा कॉर्नियाचा एखादा भाग गेला असेल तर तो कट करून ज्यांनी नेत्रदान केलेलं आहे त्या कॉर्नियाचा भाग बसवून त्यांना दृष्टी देता येऊ शकते.
0: आता तुम्ही म्हटलं की सर्वसाधारणपणे 6 जणांना याचा उपयोग होऊ शकतो, म्हणजे एका व्यक्तीने नेत्रदान केलं तर. पण यामध्ये मला असं विचारायचं की जे जन्मजात नेत्रहीन आहेत अशा व्यक्तीने या नेत्रदानाचा फायदा होतो का?
1: खरं सांगायचं तर अजूनपर्यंत ह्याबाबतीत संशोधन चालू आहे, अजून त्याला यश मिळालेलं नाही आहे. पण जन्मजात जी व्यक्ती अंध आहे अजून तिला याचा फायदा होऊ शकत नाही.
0: एखाद्या व्यक्तीला जर नेत्रदान करायचं असेल तर त्यांनी काय करावं आणि त्यासाठीची प्रक्रिया काय असते?
1: ज्यांना कोणाला नेत्रदान करायचं आहे त्यांनी सर्वप्रथम आपल्या घरातल्या लोकांशी बोललं पाहिजे, त्यांना आपला निर्णय सांगितला पाहिजे आणि हे बजावून घेतलं पाहिजे त्यांच्याकडून की माझ्या मृत्यूपश्चात माझं नेत्रदान झालंच पाहिजे. आता त्यासाठी पद्धत आहे की फॉर्म भरणं. हे फॉर्म तुम्हाला शासकीय महाविद्यालय जिथे असतात, वैद्यकीय महाविद्यालय किंवा हॉस्पिटल्स किंवा ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांच्याकडून तुम्हाला हे फॉर्म उपलब्ध होऊ शकतात. प्रत्यक्षात जाऊन तिथे आपण घेऊ शकतो किंवा ऑनलाईनही हे फॉर्म आता भरता येऊ शकतात.
0: बर. आता नेत्रदान करायचं आहे असं मनात संकल्प असतो बऱ्याच व्यक्तींच्या, पण त्यामध्ये नेमकी अडचण कुठे येते, म्हणजे ते प्रत्यक्षात का उतरत नाही?
1: सर्वात पहिलं आहे की मला नेत्रदान करायचं आहे हे मी माझ्या कुटुंबाशी तर बोलणारच, माझ्या जवळच्या मित्रमंडळींसोबत मी हा विषय मांडणार. हे मांडण्याचा सगळ्यात चांगला प्रसंग म्हणजे आपल्या घरामध्ये जेव्हा एखादा आनंदाचा प्रसंग असतो, जसं की लग्न असेल, वाढदिवस असेल, मुंज असेल, अशा प्रकारे आनंदाच्या प्रसंगी सर्व लोकांना ही माहिती द्यावी की आज माझ्या घरी एक आनंदाचा प्रसंग आहे, त्या प्रसंगी अजून एक आनंदाची बातमी मी तुम्हाला देऊ इच्छितो किंवा इच्छिते की माझं देहदान, अवयवदान, नेत्रदान करायचा निर्णय मी घेतलेला आहे. हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश म्हणजे तुम्ही हे करून घेणं फार गरजेचं आहे, म्हणून लोकांपर्यंत किंवा जवळच्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे पोचणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी तुमचा जन्म होतो त्या दिवशी तुमचा मृत्यू ठरलेला आहे, तर आपण हा निर्णय घेणं फार गरजेचं आहे की ज्यामुळे दुसरे लोक आपल्या दृष्टीने हे जग बघू शकतात.

0: नक्कीच. आणि त्याचबरोबर कदाचित असं एखाद्याने जाहीर केलं एखाद्या प्रसंगात की मी अवयवदान किंवा देहदान किंवा नेत्रदान करणार आहे, तर त्यामुळे आणखीनही लोक प्रेरित होऊ शकतात.
1: नक्कीच नक्कीच.
0: आणि त्यामुळे हा जो टक्का आहे नेत्रदानाचा किंवा या सगळ्या दानांचा तो वाढू शकतो.
1: हो नक्कीच.
0: सर, ज्या व्यक्तीने नेत्रदानाचा फॉर्म भरलाय आणि तिचं निधन झालं, तर त्यानंतर काय करावं, म्हणजे घरातल्या व्यक्तीने कोणती काळजी घ्यायला पाहिजे?
1: ज्या व्यक्तीचं निधन होतं आणि त्यांनी नेत्रदानाची इच्छा व्यक्त केलेली आहे, तर सर्वप्रथम तुम्ही त्यांचं डेथ सर्टिफिकेट म्हणजे मृत्यूचा दाखला त्या डॉक्टरकडून घेणं गरजेचं आहे आणि संबंधित जे तज्ज्ञ आहेत त्यांना तो पाठवणं गरजेचं आहे. तो दाखला बघितल्यानंतर मृत्यूचं जे काही कारण आहे त्याच्यावरून ते तज्ज्ञ ठरवतात की हा कॉर्निया घेणं योग्य आहे की अयोग्य आहे. आता तुम्ही म्हणालात की नातेवाईकांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, तर सर्वात प्रथम मृत व्यक्ती ज्या खोलीमध्ये असेल त्या खोलीतले पंखे बंद केले पाहिजेत. वातानुकूलित यंत्रणा असेल एअर कंडिशन तर तो चालू केला पाहिजे. मृत व्यक्तीच्या मानेखाली दोन जाड उशा ठेवणं हे सगळ्यात गरजेचं आहे. आणि त्यानंतर त्या मृत व्यक्तीच्या डोळ्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून ते डोळे किंवा तो कॉर्निया ओला राहिला पाहिजे. आणि डॉक्टरनी जे सांगितलेलं असेल किंवा जनरली आपण जे डोळ्यात टाकायला औषध वापरतो ते दर 10 मिनिटांनी त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये टाकणं गरजेचं आहे जोपर्यंत तज्ज्ञ लोक तिथे येत नाहीत. ड्राय झालेला कॉर्निया किंवा तुमचे डोळे जर ड्राय झाले तर त्याचा काहीही वापर करता येत नाही. आणि ही सर्व प्रक्रिया 6 तासाच्या आत करावी लागते हे सगळ्यात महत्वाचं आहे.
0: सर, तुम्ही आता म्हटलं की एखाद्याच्या मृत्यूनंतर 6 तासात ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे, तर ही प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे नेत्रपटल आपण काढून घेतले, त्याच्यानंतर कोणत्या प्रकारची प्रक्रिया होते आणि त्याचं जतन आणि प्रत्यारोपण कसं काय केलं जातं?
1: जे तज्ज्ञ येतात ते तज्ज्ञ कॉर्निया काढून घेतात. तो कॉर्निया काढून घेतल्यानंतर एक प्रकारच्या विशिष्ट केमिकलमध्ये ते ठेवलं जातं आणि नंतर जिथे नेत्रपेढी आहे आय बँक आपण ज्याला म्हणतो तिथे ते पाठवलं जातं. साधारणतः ही प्रक्रिया 1/2 तासाची असते आणि लवकरात लवकर ते आय बँकेपर्यंत पोचणं गरजेचं असतं. आय बँक नंतर ते जे कॉर्निया असतात ते 2 ते 14 दिवसापर्यंत आपल्याकडे ठेवतात कारण त्याच्या आत दुसऱ्याला प्रत्यारोपण करणं गरजेचं असतं.
0: बरोबर. अशा प्रकारे ती प्रक्रिया केली जाते.
1: अशा प्रकारची प्रक्रिया केली जाते.
0: जर एखाद्या व्यक्तीने नेत्रदानाचा आधी फॉर्म भरला असेल आणि त्याचा मृत्यू झाला, त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची संमती असणं आवश्यक आहे का यासाठी?
1: हो नक्कीच. एखाद्या व्यक्तीने नेत्रदानाचा फॉर्म भरला असेल आणि घरातल्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी म्हणजे मुलगा मुलगी बायको किंवा पती ह्यापैकी कुणीही एकाने जरी ऑब्जेक्शन घेतलं की आम्हाला ही प्रक्रिया करायची नाही, तरीही नेत्रदानाची प्रक्रिया ही तिथेच थांबते.
0: पण त्या मृत व्यक्तीच्या इच्छेचा अनादर आहे ना हा?
1: नक्कीच, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण कायदा तसा सांगतो की सगळ्यांची संमती यासाठी
0: असणं
1: गरजेचं आहे. याबद्दल मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगू इच्छितो.
0: सांगा ना.
1: की मी ह्या क्षेत्रात काम करतोय बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. मग काही लोक माझ्याकडे येतात आणि सांगतात की आमचे नातेवाईक माझी मुलं आता खूप लांब आहेत परदेशात आहेत ती काय इथे येणं शक्य नाही, तर तू काय असेल ते माझा फॉर्म आणि ते भरून टाक आणि मला नेत्रदान देहदान अवयवदान करायचं आहे. पण ते शक्य नसतं कारण ह्या बाबतीत कायदे आणि इतके कडक आहेत, कारण फार पूर्वी त्याचा झालेला गैरवापर वगैरे असेल त्यामुळे इतक्या कडक प्रमाणात कायदे केले गेले आहेत. त्यामुळे कोणीही उठतं आणि नेत्रदान करतं किंवा देहदान करतं असं होऊ शकत नाही. दुसरं एक मी इथे सांगू इच्छितो की व्हॉट्सॲपवरून हल्ली बरेचसे मेसेज येतात की अशा अशा 4 व्यक्ती मृत झालेल्या आहेत, त्यांचे अवयव चांगले आहेत, तर ज्यांना कोणाला ह्याची गरज असेल तर त्यांनी खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. ते पूर्णपणे चुकीचं आणि बेकायदेशीर आहे
0: आणि फसवं
1: आणि फसवं आहे. अशा पद्धतीने कोणाचंही नेत्रदान किंवा देहदान किंवा ही जी प्रक्रिया आहे ती होत नाही.
0: त्याला एक प्रक्रिया आहे,
1: प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी कडक नियम बनवलेले आहेत. ते सर्व पार केल्यानंतर ही प्रक्रिया होते. ह्यामध्ये कुठच्याही प्रकारचं आर्थिक देवाणघेवाण ही होत नाही हे सगळ्या लोकांनी किंवा आपल्या श्रोत्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे.
0: नक्कीच नक्कीच. नेत्रदानाविषयी एक गैरसमज आहे किंवा भीती आहे की नेत्रदान केल्यानंतर मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप दिसतो, असं असतं का खरंच? त्याविषयी काय सांगाल?
1: हा पण एक मोठा गैरसमज.

0: समज आहे. मी ह्या क्षेत्रात काम करण्यापूर्वी माझाही असाच गैरसमज होता की नेत्रदान केल्यानंतर त्या व्यक्तीचा चेहरा कसा दिसत असेल, तो विद्रुप्त होणार नाही ना. पण ज्या वेळेला मी ह्या क्षेत्रात काम करायला लागलो, मी प्रत्यक्ष ज्यावेळेला ही प्रक्रिया चालू होती तेव्हा मी पाहिलं, तर ॲब्सोल्युटली कोणत्याही प्रकारचा चेहरा याच्यामध्ये विद्रूप होत नाही. तज्ज्ञ लोक अर्ध्या तासामध्ये तो कॉर्निया काढतात आणि त्या जागी आर्टिफिशियल जो आयबॉल असतो तो बसवतात. आता ही प्रक्रिया चालू असताना मी तज्ज्ञांच्या मदतीने किंवा तज्ज्ञांच्या परवानगीने मी त्या घरच्या लोकांना विनंती करतो की ही प्रक्रिया चालू आहे ती तुम्हाला बघायची आहे का, जेणेकरून त्याबाबतीतला त्यांचा गैरसमज दूर होईल आणि ते दुसऱ्या लोकांना ह्या बाबतीत
1: जागृत करू शकतील.
0: दुसरा प्रकार अजून एक महत्त्वाचा की जेव्हा अंत्यविधी होत असतात तर मी तिथे उपस्थित राहतो आणि ते सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर मी लोकांना सांगतो, कारण त्यांना सगळ्यांनाच ते माहिती असतं असं नाही तिथे उपस्थित असलेल्या, तर मी लोकांना सांगतो की सदर व्यक्ती जी मृत आहे तिने आपला नेत्रदानाचा निर्णय घेतला होता, त्याप्रमाणे घरच्या लोकांच्या परवानगीने आम्ही त्यांचं नेत्रदान केलेलं आहे. आणि आपले जे गैरसमज असतात की नेत्रदान केल्यामुळे चेहरा विद्रूप दिसतो, तर आपण इथे पाहू शकता प्रत्यक्ष, आणि ज्यावेळेला लोक प्रत्यक्ष बघतात त्यावेळेला त्याच्याबद्दल त्यांची खात्री पडते की कोणत्याही प्रकारे चेहरा इथे विद्रूप दिसत नाही
1: आणि त्यांच्या मनातली जी भीती आहे ती त्यामुळे कदाचित नष्ट होत असते. आणि कदाचित हे प्रत्यक्ष पाहिल्यामुळे लोक या नेत्रदानासाठी आणखीन तयार होऊ शकत असतील.
0: नक्कीच व्हायला पाहिजे. अजूनही काही भीती आहे, काही गैरसमज आहेत, काही अंधश्रद्धा आहेत.
1: बरोबर. त्यातली अंधश्रद्धा मला वाटतं अशी आहे की मृत्यूच्या वेळी जर डोळे आपण दान केले असतील तर पुढच्या जन्मी आपल्याला अंधत्व येतं, अशा प्रकारची एक अंधश्रद्धा असते लोकांच्या.
0: अगदी अगदी खरं आहे. त्याच्यामुळे लोक नेत्रदानाकडे वळत नाहीत.
1: पण ही जी अंधश्रद्धा आहे ती खरं तर लोकांनी आता सोडून द्यायला पाहिजे आणि याकडे एका सकारात्मक दृष्टीने पाहायला पाहिजे की आपल्यामुळे आणखीन काही व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे, त्यांचं जीवन आनंदमयी होणार आहे, हा विचार मनात ठेवून नेत्रदान करायला पाहिजे.
0: खरं आहे मॅडम तुम्ही म्हणता ते. ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये रुजवणं, त्याचा प्रचार आणि प्रसार करणं. कारण त्याचं जेव्हा आपल्याला कारण कळतं त्यावेळेला मग आपण हा निर्णय घेतो की मी माझं नेत्रदान केलं पाहिजे. आमच्यासारख्या सामाजिक संस्था तसेच डॉक्टर्स हे त्या रुग्णांना किंवा त्या पेशंटना किंवा त्यांच्या नातेवाईकांना सांगत असतात की अशा प्रकारे कोणतंही तुमचं पुनर्जन्म झाला तर तुम्हाला अंधत्व प्राप्त होऊ शकतं, हे गैरसमज पूर्णपणे तुम्ही मनातून काढून टाकले पाहिजेत. अशा प्रकारे प्रबोधनाचं काम चालू असतं, पण ते अजून मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे.
1: जेव्हा स्वतःहून एखादी व्यक्ती याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल तेव्हाच या गोष्टी होतील असं मला वाटतं.
0: नक्कीच. आणखीन मी इथे एक गोष्ट सांगू इच्छितो की फॉर्म भरणं किंवा न भरणं ही फॉर्मॅलिटी आहे.
1: बरोबर.
0: काही वेळेला असं होतं की एखाद्या व्यक्तीने फॉर्म भरलेला असतो आणि त्याच्या पश्चात जी त्यांचे नातेवाईक असतात ते असं म्हणतात की त्यांनी भरलेला असेल देहदानाचा, अवयवदानाचा किंवा नेत्रदानाचा फॉर्म, तरी आम्हाला यातलं काही करायचं नाही, आम्ही ते करणार नाही. त्याची दुसरी बाजू अशी पण आहे की ज्यांनी कुणी फॉर्म भरला नसेल आणि त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे, आपल्या मुलांकडे, आपल्या मित्रमंडळींकडे ही इच्छा व्यक्त केली असेल तरीही ती व्यक्ती नेत्रदान करू शकते मृत्यूपश्चात. फॉर्म भरलेला नसेल तर ज्यावेळेला ही प्रक्रिया होते कॉर्निया काढायची त्यावेळेला तो फॉर्म तुमच्याकडून भरून घेतला जातो,
1: नातेवाईकांकडून
0: तो फॉर्म भरून घेतला जातो. त्यासाठी आवश्यक आहे मृत व्यक्तीचं एक पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड आणि जवळच्या नातेवाईकांचा दोन फोटो आणि आधार कार्ड हे आवश्यक आहे. त्याच्यामुळे की मी जर फॉर्म भरला असेल तरच ही गोष्ट होऊ शकते, ही गोष्ट पूर्णपणे मनातून काढून टाकली पाहिजे. महत्त्वाचं आहे की आपली इच्छा असणं
1: आणि नातेवाईकांची इच्छा असणं ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे.
0: नक्कीच. म्हणून ज्यावेळेला एखाद्याचा मृत्यू होतो तर त्यावेळेला घरातली माणसं खूप दुःखी असतात, ती मनस्थितीत नसतात. त्यांना माहिती असतं की ह्यांनी मृत्यूपश्चात आपलं अवयवदान, नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे, पण सगळ्याच लोकांना ते बोलून दाखवायची हिंमत होते असं नाही.
1: बरोबर.
0: मग अशा वेळेला मी सांगितला तो मार्ग उपयोगी पडतो की मग जवळचे नातेवाईक असतात, जवळचे मित्र असतात, ते म्हणतात की ह्या व्यक्तीने असा असा निर्णय घेतलेला आहे नेत्रदानाचा किंवा अवयवदानाचा. मग त्या घरातले व्यक्ती लगेच त्यासाठी तयार होतात आणि मग हे मित्र किंवा जे नातेवाईक असतात ते अशा

0: कार्यकर्त्यांना फोन करून कळवतात की असा असा प्रसंग झालेला आहे, तर आपण ही प्रक्रिया पुढे न्यावी, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
1: खरंय खरंय, म्हणजे समाजाचीच मानसिकता बदलायला पाहिजे या बाबतीतली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.
0: हे खूप बदलायला हवी या बाबतीतली, खूपच बदलायला हवी.
1: सर, नेत्रदानासाठी कोणत्या व्यक्ती पात्र असतात आणि कोणते आजार असलेल्या व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत किंवा कोणत्या आपत्कालीन परिस्थितीत नेत्रदान आपल्याला करता येत नाही?
0: यामध्ये HIV किंवा एड्स झालेली व्यक्ती, तसंच हेपेटायटिस बी किंवा सी ह्यासारखा जर संसर्ग झाला असेल किंवा रेबीज झाला असेल, ह्या व्यक्ती नेत्रदानासाठी पात्र नसतात. तसंच गंभीर रक्तदोष संसर्ग झाला असेल किंवा काही गंभीर संसर्गजन्य आजार झाला असेल, जसं की TB असेल, किंवा अज्ञात कारणाने जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल, किंवा आत्महत्या झाली असेल, कोणाचा खून झाला असेल, किंवा बुडून मृत्यू झाला असेल, तर ह्या प्रकारच्या व्यक्ती आपलं नेत्रदान किंवा अवयवदान किंवा देहदान करू शकत नाहीत. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आत्महत्या केलेली व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही किंवा खून झालेली व्यक्ती नेत्रदान त्यांचं करता येत नाही. ह्याचं कारण म्हणजे पंचनामा वगैरे ज्या काही पोलिसांच्या नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप वेळ जातो, त्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत.
1: म्हणजे योग्य ती काळजी घेतली जात नाही, योग्य ती काळजी तुम्ही मगाशी सांगितलं की ड्रॉप्स वगैरे घालणं गरजेचं असतं, ते केलं जात नाही,
0: नक्कीच ते घेतलं जात नाही. बुडून जर मृत्यू झाला असेल त्याच्यामध्येही नेत्रदान करता येत नाही, कारण तो मृतदेह किती वेळाने मिळेल ह्यावरती ते अवलंबून असतं आणि बऱ्याच वेळेला तो खूप उशिरा मिळतो, त्याच्यामुळे जे नेत्रपटल आहेत त्याचा त्याच्यामध्ये काहीच उपयोग होत नाही.
1: म्हणजे अपघातात जे मृत्यू झालेत त्यांच्याकडून नेत्रदान करता येऊ शकत नाही.
0: ह्याच्यामध्ये मॅडम वेळ हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे.
1: आपल्याकडे नेत्रदानाविषयी एकूणच जागरूकता तशी कमी आहे, त्यात शहरी आणि ग्रामीण भाग यामध्ये नेत्रदानाविषयीची जागृती कशी काय आहे किंवा तुम्हाला काय अनुभव येतात त्याबाबत?
0: मला हे सांगताना खूपच दुःख होते की शहरी भागात किंवा ग्रामीण भागात ह्या बाबतीतली जागरूकता खूपच कमी आहे, कारण लोकांपर्यंत हा विषयच पोचला नाही
1: आणि त्याचं महत्त्वही लोकांना माहिती नाही.
0: त्याचं महत्त्वही लोकांना माहिती नाही की मी जर माझ्या मृत्यूनंतर मी नेत्रदान केलं किंवा माझं अवयवदान केलं तर त्याचे काय फायदे होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण जर हे केलं नाही तर त्या त्या धर्माप्रमाणे त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले जातात आणि मग जे चांगले अवयव असतात हे नष्ट होतात. त्यामुळे शहरी भाग तुम्ही म्हणालात तसं किंवा ग्रामीण भाग हे प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमच्यासारखं माध्यम आकाशवाणी हे खूप चांगलं माध्यम आहे की जे सहजासहजी लोकांपर्यंत उपलब्ध होऊ शकतं. आपणही त्याबाबतीत खूप पुढाकार घेत आहात आणि आमच्यासारख्या समाजसेवी संस्था ह्याबाबतीत पुढाकार घेतात. माझं असं म्हणणं आहे की सरकारने आपल्या पातळीवरती हे प्रयत्न चालू ठेवले आहेत पण ते कुठेतरी कमी पडत आहेत, कारण अजूनही लोक ह्याबाबतीत काही गैरसमज असल्यामुळे किंवा त्याबद्दलची माहिती नसल्यामुळे, शास्त्रीय माहिती नसल्यामुळे अजून त्याबाबतीत तेवढा अवेअरनेस नाही आहे.
1: अगदी खरं आहे. आणि मला वाटतं आपली खरं तर दानाची परंपरा आहे आपल्या भारतामध्ये, तर दानाचं महत्त्व जर लोकांना कळलं तर त्या गोष्टीसाठी ते लोक तयार होतात. तर ही आपली जबाबदारी आहे की दानाचं, नेत्रदानाचं, देहदानाचं किंवा अवयवदानाचं महत्त्व किंवा त्याचं जे काय पुण्य आहे त्याची संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आपल्यासारख्या सेवाभावी संस्था किंवा सेवाभावी कार्यकर्ते आहेत यांनी ही जागृती करणं त्यासाठी गरजेचे आहे आणि ते तुम्ही करताच आहात.
0: नक्कीच नक्कीच. तुम्ही म्हणालात की दानाची परंपरा आहे, ह्या दानाच्या परंपरेतलं सर्वात श्रेष्ठ दान आहे ते अवयवदान, देहदान किंवा नेत्रदान.
1: आपल्या मृत्यूनंतरही आपण कुणाच्या तरी उपयोगी पडतोय ही भावनाच मुळी खूप महत्वाची आहे आणि ती लोकांच्या मध्ये रुजवणं फार गरजेची आहे.
0: नक्कीच मॅडम, खूप महत्वाची आहे. याबाबतीत एक महत्वाची गोष्ट मी असं सांगेन की आपल्या जवळचा नातेवाईकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने घेतलेला निर्णय की मी नेत्रदान करेन, त्या निर्णयामुळे समोरची व्यक्ती हे जग बघू शकते ह्यासारखा दुसरा कुठचा आनंद असेल असं मला वाटत नाही.
1: आणि त्या गोष्टीचा कुटुंबियांनी आदर केला पाहिजे.
0: नक्कीच, तो विचार करूनच कुटुंबियांनी हा निर्णय घेतला पाहिजे की कुणाच्या तरी नजरेतून त्या व्यक्तीने केलेल्या नेत्रदानाच्या निर्णयातून हे जग बघते हा खूप आनंद देणारा प्रसंग आहे.
1: आणि आपल्या प्रिय व्यक्तीचे डोळे कुणाच्या तरी डोळ्यात जिवंत आहेत ही भावना सुद्धा तितकीच महत्वाची.
0: खूपच सुकावून जाते ही भावना.
1: त्या डोळ्यांच्या रूपानं ती व्यक्ती या पृथ्वीतलावर आहे

0: हे सगळ्यात महत्वाचं.
1: अगदी बरोबर.
0: आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी हा संकल्प केला पाहिजे की किमान
1: नेत्रदान तरी केलं पाहिजे, नक्कीच केलं पाहिजे.
0: नेत्रदान जनजागृतीविषयी आपण काम करता ते कशा प्रकारे करता आणि त्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात आणि यात तरुणांचा सहभाग कसा असतो? म्हणजे आता तरुणांचा सहभाग असणं खूप गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यांची याबाबत काय भूमिका असते?
1: फेडरेशन ऑफ बॉडी अँड ऑर्गन डोनेशन मुंबई या संस्थेचा मी कार्यकर्ता आहे. आमच्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पुरुषोत्तम पवार आहेत की जे वसईला राहतात. दर काही महिन्यांनी याबाबतीत आमच्या मीटिंग्स होत असतात किंवा सेमिनार्स होत असतात, ते ऑनलाईन्स असतात, ती मी अटेंड करतो. त्यामुळे नवीन नवीन माहिती मिळत जाते, कारण वैद्यकीय शास्त्र आत्ता इतकं प्रगत होतं आहे की दर काही महिन्यांनी त्याच्यामध्ये प्रगती होते.
0: बरोबर.
1: आणि नवीन नवीन शोध लागून त्या लोकांना त्याचा फायदा होतो, आम्ही तो लोकांपर्यंत पोचवतो. मी स्वतः लोकांपर्यंत जातो किंवा ज्या लोकांचे मला फोन येतात मी त्यांच्याकडे जातो, किंवा जिथे जिथे मला शक्य असेल तिथे तिथे मी हा विषय मांडण्याचा प्रयत्न करतो की नेत्रदान, देहदान, अवयवदान, मृत्यूपश्चात करणं किती गरजेचं आहे, ह्याचं महत्त्व काय आहे, हे मी लोकांना पटवून द्यायचा मी प्रयत्न करत असतो. कारण तुम्ही हे नाही केलं तर त्याचा फायदा दुसऱ्या कोणाला होणार नाही, ह्याचं महत्त्व मी लोकांना पटवून द्यायचा मी प्रयत्न करत असतो. आता त्यातल्या अडचणी अशा आहेत की नेत्रपटल काढणारे किंवा तो कॉर्निया काढणारे तंत्रज्ञ खूपच कमी आहेत. शहरी भागात हा तुटवडा जाणवतो. आपल्यासारख्या रत्नागिरी किंवा छोट्या शहरांमध्ये तर खूपच तुटवडा आहे तो जाणवतो. काही वेळेला कसं असतं की त्या वेळेपर्यंत ते तंत्रज्ञ किंवा डॉक्टर तिथपर्यंत ते पोचू शकत नाहीत, त्याच्यामुळे ते वेळेचं गणित जमत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ही क्रिया लवकरात लवकर का व्हावी. एक तर ती 6 तासाच्या आत केलीच पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे घरची लोकं तयार असून पण काही वेळेला दूरचे कोणतरी नातेवाईक येतात आणि त्यांना ही गोष्ट समजली की ह्या व्यक्तीने नेत्रदान अवयवदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर ते ताबडतोब तिथे आम्हाला खोडा घालतात की हे आपल्यामध्ये असं काय करत नाहीत, हे काय होणार नाही. त्यामुळे घरच्या व्यक्तींचं ते अगोदरच दुःखात असतात. एका वेगळ्या उंचीवरती पोचलेलं मॉरल लगेच डाऊन होतं आणि ही प्रक्रिया दुर्दैवाने तिथेच थांबते.
0: बरोबर.
1: यात खूप मोठ्या अडचणी आहेत. दुसरं एक मी याच्या बाबतीत असं सांगेन की मी जसं मगाशी सांगितलं की कोण व्यक्ती अपात्र आहेत नेत्रदान करण्यासाठी किंवा देहदान करण्यासाठी, तर मला असं वाटतं की हा झाला नेत्रदानाविषयीचा की त्याचा दुसऱ्याला वापर होईल, पण ज्या पात्र नाहीत व्यक्ती त्यांनीही हा निर्णय घ्यावा. कारण आपल्याकडे जे डॉक्टर शिकत असतात किंवा मी जसं म्हटलं की तंत्रज्ञ कमी आहेत, तर त्या व्यक्ती आपले आयबॉल्स जे असतात ते डोनेट करू शकतात की जेणेकरून त्याच्यावरती ते सराव करू शकतात, नर्सेस सराव करू शकतात, ते ह्याच्यावरती सराव करून तो कॉर्निया व्यवस्थितपणे काढून संबंधित यंत्रणेपर्यंत ते पोचवू शकतात. हे खूप महत्त्वाचं आहे.
0: नक्कीच. आणि अशा प्रकारचे डॉक्टर्स किंवा तंत्रज्ञ तयार होणं खूप गरजेचं आहे, कारण नेत्रदानाचं प्रमाण वाढल्यानंतर या गोष्टीसुद्धा जास्त प्रमाणात लागू शकतात. नेत्रदान करता येत नसेल म्हणजे पटलाचं जर दान करता येत नसेल तर आयबॉल तर नक्कीच दान करावा, ज्यामुळे आणखीन काही तंत्रज्ञान निर्माण होऊ शकते.
1: नक्कीच, कारण त्याशिवाय आपल्याला प्रॅक्टिस कशी करता येणार ना. माणूस मृत झाल्यानंतर जेव्हा तो असा निर्णय घेईल की मी माझे आयबॉल देईन किंवा मी माझं नेत्रदान करेन, तर त्या याच्यावरतीच प्रॅक्टिस करता येते ना.
0: पुढची लोक शिकणारी असतात.
1: कारण हे असं नाही आहे की एकदा केलं आणि ते लगेच आपण तयार झालो असं होत नाही, वारंवार त्याच्यावरती सराव करावा लागतो. तर ते खूप ह्यासाठी गरजेचं आहे.
0: बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सर, आता आपण मुलाखतीच्या समारोपाकडे वळतोय, तर शेवटी मी तुम्हाला असं विचारेन की श्रोत्यांना तुम्ही याबाबत काय आवाहन कराल?
1: मॅडम, एक गोष्ट लक्षात घ्या की भारतात दरवर्षी जवळपास 90 लाख लोक मृत्यूमुखी पडतात, त्यापैकी नेत्रदान करणाऱ्यांचा टक्का फक्त 60 ते 70 हजार एवढाच आहे.
0: म्हणजे खूपच कमी आहे.
1: हे प्रमाण खूपच व्यस्त आहे. त्यामुळे मी जास्तीत जास्त लोकांना आवाहन करेन की तुम्ही मृत्यूपश्चात अवयवदान, देहदान, नेत्रदान करण्याचा निर्णय घ्या. कारण मला इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटेल की श्रीलंकेसारखा जो छोटा देश आहे तो देश

0: तिथे नेत्रदान करणं कंपल्सरी आहे, म्हणजे त्या देशातील लोकांची गरज भागवून श्रीलंकेसारखा देश नेत्रपटल म्हणजे कॉर्निया निर्यात करतो. त्यातला भारत हा एक देश आहे की भारत श्रीलंकेकडून कॉर्निया आयात करतो. आपल्याकडे ह्या बाबतीत जास्तीत जास्त जनजागृती झाली किंवा सरकारने काही नियम बदलून त्याबाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तर कंपल्शन केलं, तर मला असं वाटतं की भारतासारखा जो लोकसंख्येने मोठा देश आहे तो आपल्या देशातील लोकांची गरज भागवून इतर देशांनाही कॉर्निया निर्यात करू शकतो असं मला वाटतं.
1: अगदीच बरोबर आहे, पण मला असं वाटतं की सरकारने कायदा करण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःहूनच या गोष्टीसाठी तयार झालं पाहिजे, कारण ही खूप आनंददायी गोष्ट आहे म्हणाल तर. आणि आपण ती आपल्या स्वखुशीने दुसऱ्याला दिली तर त्यातला आनंद आणखीन द्विगुणित होणार आहे.
0: नक्कीच मॅडम, आपण म्हणता ते बरोबर आहे. त्यासाठीच आमच्यासारख्या स्वयंसेवी संस्था काम करत असतात, लोकांपर्यंत पोचत असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आकाशवाणी एक फार सुंदर माध्यम आहे, दूरदर्शन फार सुंदर माध्यम आहे, की या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे.
1: नक्कीच,
0: त्यातली शास्त्रीय माहिती दिली पाहिजे,
1: त्याबद्दल लोकांच्या मनातली भीती घालवली,
0: भीती गैरसमज अंधश्रद्धा आहेत त्या दूर केल्या पाहिजेत. आणि मला असा विश्वास आहे की आता रक्तदान आपण सहज करतो किंवा दुसऱ्याचं रक्त सहज घेतो, अत्यावश्यक जेतो असं तिथे, काही वर्षांनी मला अशी खात्री आहे की ही पण गोष्ट सहज होऊन जाईल. नेत्रदान, अवयवदान आणि देहदान ह्या क्रिया होतील.
1: त्याबाबत तुमच्यासारख्या स्वयंसेवी संस्था ज्या जागृती करतायत ती खूपच मोलाची आहे.
0: नक्कीच मॅडम, म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती नेत्रदान करते आणि त्याची कॉर्निया जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला बसवले जातात आणि ती व्यक्ती हे जग बघते, यासारखा दुसरा आनंद नाही. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हे खूपच बळ देणारी गोष्ट असते आणि हिरीरीने काम करण्याची इच्छा होते.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, नेत्रदानाच्या आपल्या एका निर्णयामुळे काही व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश येणार असेल तर आपण नेत्रदान नक्कीच करायला पाहिजे. याकडे केवळ दान म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारी म्हणूनही आपण पाहिलं पाहिजे. तर श्रोते हो, आजच्या या मुलाखतीतून नेत्रदानाविषयीची योग्य माहिती आपल्याला मिळाली असेलच आणि गैरसमजही दूर झाले असतील. सर, आज आपण इथं आलात आणि नेत्रदानाविषयीची इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम, मीही आकाशवाणीचा खूप आभारी आहे की मला इथे बोलवून नेत्रदान, देहदान, अवयवदान याविषयी माहिती देण्याची मला संधी दिलीत. धन्यवाद.
1: श्रोते हो,

0: नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नेत्रदानाचं महत्त्व याविषयी वल्लभ वणजू यांची जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.
1: इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नेत्रदानाचं महत्त्व याविषयी नेत्रदानाविषयी जनजागृती कार्य करणारे रत्नागिरीतील श्री वल्लभ वणजू यांची रेडिओ सखी जान्हवी भागवत यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादरकर्ते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जावयाची जात या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत, संगीतकार प्रभाकर जोग.

0: हीच खरी दौलत. या चित्रपटासाठी सुरेश वाडकर, उषा मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार राम लक्ष्मण.
1: आज तर पार्टी हवी,
2: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
3: आयडिया, इथेच करूया पार्टी.
1: पिझ्झा पार्टी,
2: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
4: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
1: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही?
1: नो शेअरिंग.
4: RBI सांगते, जाणकारपणा सतर्क राहा.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते आता ऐकूया प्रेमासाठी वाटेल ते. या चित्रपटासाठी उषा मंगेशकर, सुदेश भोसले, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सहकलाकार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत. संगीतकार श्रीकांत तेलंग.
5: प्रेमासाठी वाटेल ते, प्रेमासाठी वाटेल ते, प्रेमासाठी वाटेल ते.

0: माझ्या रूपाला घाबरलीस काय? माझ्या रूपाची राणी, माझ्या पूर्वजांची नानी, मागे हटणार नाही, पाठलाग करेन तुझ्या हाताला धरेन, मी जीवा भावाची राणी करेन।
1: मी तुझ्या राणी प्रेमाचा पुजारी ग, मी तुझ्या राणी प्रेमा

सखू सखू वाटेल ते मला दुगा बोलू नकू कोणी दिवाणा म्हणो कोणी परवाना म्हणो प्रेमासाठी जन्मलो मी गोपी तुम्ही ना अय्या सखू सखू।

Ama ye bu da de. Ama ye.

0: चल भराभर
1: माझ्या प्रीतीच्या पाठऱ्या जाऊ ना बावर
0: नाचिये प्रिये फटाफट फट
1: आले रे सख्या झटा झट झट
0: नाचिये प्रिये फटाफट फट
1: आले रे सख्या।

श्रोते हो, रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळच्या कार्यक्रमात ऐका श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम।

0: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातल्या आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोतेहो आता ऐकूया खरं कधी बोलू नये या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आशा भोसले आणि सहकलाकार यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत संगीतकार श्रीधर फडके.

0: सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होते अरुण पौडवाल. आणि या गीतरचनेबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा नादब्रह्म हा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पंडित संगमेश्वर गुरव यांचं गायन. आजच्या कार्यक्रमात त्यांनी गायलेला राग अहिर भैरव आम्ही आता प्रसारित करीत आहोत. विलंबित एक तालात तर द्रुत त्रितालात निबद्ध आहे. त्यांना सातसंगत अशी आहे हार्मोनियम साथ सुधांशु कुलकर्णी यांची, तर तबला साथ आहे श्यामानंद झा यांची. तेव्हा ऐकूया पंडित संगमेश्वर गुरव यांचं गायन राग अहिर भैरव.

नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित संगमेश्वर गुरव यांनी गायलेला राग अहिरभैरव आत्ताच आपण ऐकला. विलंबित एक तालात तर द्रुत त्रितालात निबद्ध होता. त्यांना सत्संगत अशी होती, हार्मोनियम साथ सुधांशु कुलकर्णी यांची तर तबला साथ श्यामानंद झा यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर म्हणजे 11 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

कार्यक्रमात रेडिओ मित्र मी मोरेश्वर मधुकर जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कसं आहे असं जर मी विचारलं कसे आहात तर आपल्याला लगेच प्रश्न पडतो की ही व्यक्ती का आपल्याला विचारते. पण आपण पहिल्यांदा भेटीमध्ये असंच एकमेकांना विचारण्याची आपल्याकडे पद्धत आहे. याचाच अर्थ की आपली ख्यालीखुशाली समोरच्याला कळावी याकरता हा प्रश्न विचारला जातो. मी हे का आत्ता बोललो हे आपल्याला आजच्या कार्यक्रमातून आपण व्यक्त करूया.

काला पत्थर या चित्रपटासाठी लता मंगेशकर, किशोर कुमार आणि सहकलाकार यांनी गायलेलं साहिर यांचं हे गीत, संगीतकार राजेश रोशन.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: कसं असतं, जीवनाच्या प्रवासात सर्वांनी मिळून करायचा जो प्रवास आहे तो प्रत्येकाला सुखकर व्हावा असंच वाटत असतं। कधी कधी वाटतं माझ्याच वाट्याला हे असं काय हे आहे, काय हे आलं आहे, पण तसं नसतं। दुसऱ्याच्याही आयुष्यात वेगवेगळे अनुभव येत असतात।

0: सौतन या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि सहकलाकार यांनी गायलेलं सावन कुमार यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार होत्या उषा खन्ना.
1: बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह, श्रावण म्हणजे ओली माती, श्रावण म्हणजे भिजली धरती, श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, कसं आहे, जीवनाची आपली सुरुवात जिथून होते तिथपासून आपण आपल्या वाट्याला आलेले आनंद आणि दुःखाचे प्रसंग आपण सतत मोजत असतो आणि ही जी तुलना आपण करतो तीच तुलनाच आपल्याला दुःख देणारी असते.

किशोर कुमार आणि सहकलाकार यांनी गायलेलं मिस्टर इंडिया या चित्रपटासाठीचं जावेद अख्तर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते हो, रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळच्या कार्यक्रमात ऐका श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम।

0: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातल्या आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
1: श्रोते हो, संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठेच मुक्कामाला असा नसतो. परिस्थिती कशी असो, जगण्याची हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरीसुद्धा गोड आंब्यात परावर्तित होते. कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी अंधारात त्याचं महत्त्व सूर्या इतकंच असतं. त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नये. ऐकूया सत्ते पे सत्ता या चित्रपटासाठी गुलशन बावरा यांची गीतरचना. संगीतकार आर डी बर्मन आणि ही गीतरचना गात आहेत किशोर कुमार, भूपिंदर, सपन चक्रवर्ती, आर डी बर्मन आणि सहकलाकार.

0: श्रोतेहो, रविवार दिनांक 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात ट्रेकर आकाश पालकर याची मीरा खालगावकर हिने घेतलेली मुलाखत.
1: कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नीमधला, जे 2016 पासून तुझी सुरू झाले, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.
2: सर्वात महत्त्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम. कारण ज्या वेळेला आम्ही समिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प 1 पासून, ज्या वेळेला समिटवरती आम्ही रात्री 1:30 वाजता सुरुवात केली क्लाइंब करण्यासाठी, आणि साधारण आम्ही सकाळी 8 वाजता समिटला पोहोचलो.
0: तेव्हा नक्की ऐका 23 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर एकाच वेळी.
3: श्रोतेहो, कसं आहे, समाधान शोधताना इतरांच्या आनंदाला ठेच लागणार नाही याची जाणीव आपल्याला झाली की आपली वाटचाल ही परिपक्वतेकडे चालली आहे असं समजावं. जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, कारण तो जमिनीवर नाही तर मनात उगवत असतो. मशाल या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी जावेद अख्तर यांचं हे गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

किशोर कुमार यांनी गायलेलं मशाल या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आता आपण ऐकणार आहोत जमीर या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत, संगीतकार सपन चक्रवर्ती. श्रोते, माणसानं समोर बघायचं की मागे बघायचं यावर पुष्कळसं सुखदुःख अवलंबून असतं. आपल्या जीवनातून गेलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आलेल्या गोष्टी स्वीकारत गेलं की आयुष्य अधिक सोपं होतं.

जमीर या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया सफर या चित्रपटासाठी इंदिवर यांची गीतरचना. संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि ही गीतरचना गात आहेत किशोर कुमार. श्रोते हो, कसं आहे, वेळ आणि माणसं आयुष्यातून निघून गेल्यावर वेळ देऊन उपयोग नसतो, कारण काही गोष्टी वेळेवरच सुंदर वाटतात. उशिरा दिलेलं प्रेम, उशिरा केलेली काळजी आणि उशिरा जाणवलेली किंमत, या सगळ्यांना मग अर्थ उरत नाही.

श्रोते हो असं म्हणतात की आयुष्यात शिकणं कधीच थांबवू नये, कारण जीवन आपल्याला दररोज नवीन काहीतरी शिकवत असतं. नशिबाशी भांडून जिंकलेल्या माणसाच्या शांततेत त्याच्या कष्टाचं आणि जिद्दीचं सर्वात मोठं कौतुक असतं.

आपकी कसम या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेली आनंद बक्षी यांची गीतरचना आत्ताच आपण ऐकली. संगीतकार होते राहुल देव बर्मन. कार्यक्रमात आता ऐकूया अंदाज या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेली हसरत जयपुरी यांची गीतरचना. संगीतकार शंकर जयकिशन. श्रोतेहो, कसं आहे, प्रत्येकाचा प्रवास हा सारखाच असतो, फक्त वाटा वेगवेगळ्या असतात. इथे प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतोच, अनुभव मात्र प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. म्हणून माझं नाही म्हणून नाही, तर आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप चांगलं आहे, फक्त आपल्याला चांगलं वागता आलं पाहिजे. आजच्या दिवसाच्या आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आता ऐकूया अंदाज या चित्रपटातलं हे गीत.

जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक

भरतश्रोते हो, या गीताबरोबरच आजच्या कार्यक्रमातून आम्ही आपला आता निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, यानंतर म्हणजे 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र अस्मिता वाहिनी मुंबई केंद्राचं या सभेतलं प्रसारण आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. 12 वाजता आपण ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम.

मैत्रिणींनो, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं. खरंही ऐकतंय, कारण न्यायासाठी लागणारा वेळ, त्यातली गुंतागुंत, कायदे, त्याचा केला जाणारा वापर, हे सगळं दुरून बघायलाही अवघड आहे. अनेकदा आपल्या जवळच्या लोकांकडून त्रास दिला जातो आणि कायद्याचं ज्ञान नसल्यामुळं फसवणूकसुद्धा होते. आपल्याला कायद्याची थोडी जरी माहिती असेल तर आपण आपला बचाव करू शकतो, आपल्या लढ्यासाठी उभं राहू शकतो. थोडीशी जागरूकता मग कायदा आपल्यासाठी आहेच. या सगळ्या कायद्यांची माहिती व्हावी म्हणून आकाशवाणी सांगलीची ही मालिका बोल कायद्याचे. या मालिकेचं लेखन केलं आहे LLM असणाऱ्या आणि गेली 30 वर्षांहून अधिक काळ प्रॅक्टिस करणाऱ्या ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी. आज ऐकणार आहोत या मालिकेचा भाग पहिला.

स्नेहलनी आजसुद्धा भीत भीत फॅक्टरीमध्ये पाऊल ठेवलं. तिला या गारमेंट फॅक्टरीमध्ये नोकरीला लागून चांगले 7-8 महिने झाले होते. त्यांच्या सुपरवायझर बाई ज्या होत्या त्या खूप समजूतदार होत्या. मोहितेबाई काम समजावून सांगायच्या. स्नेहलचं जे काम होतं त्यात त्यांच्या मार्गदर्शनाची स्नेहलला गरज होती. पहिल्यांदा स्नेहलनी रेडीमेड कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये नोकरी पकडली होती. ती कटिंग सेक्शनची सुपरवायझर होती. या फॅक्टरीमध्ये वेगवेगळे सेक्शन्स होते. कटिंग सेक्शनमध्ये मोठ्या मोठ्या अद्ययावत मशिनरीच्या मदतीने एकाच वेळी 500 शर्ट्सचे कटिंग केले जाई. एकाच रंगाच्या एकाच प्रकारच्या कापडापासून निरनिराळ्या मापांमध्ये शर्ट कटिंग केले जात. या सेक्शनमधून मग माल शिलाई सेक्शनला पोचवला जाई. तिथून पुढे कॉलर बटन सेक्शनला, नंतर पॅकिंग सेक्शनला. असे तिचे काम होते. स्नेहलचे काम कटिंग सेक्शनमध्ये होते खरे, पण दररोज ठराविक वेळी कटिंग संपल्यानंतर मोहितेबाई ज्या हेड सुपरवायझर होत्या त्या कटिंग सेक्शनला भेट देत आणि मालाला त्यांच्या सहीने शिलाई सेक्शनला पाठवत. सर्व सेक्शन्सच्या सुपरवायझर्सना त्यांनी दिलेले काम आणि त्यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा शिरस्ता होता. स्नेहलच्या कामावर मोहितेबाई खुश होत्या. स्नेहल नोकरीला लागल्यानंतर 5-6 महिन्यातच मोहितेबाईंचे प्रमोशन मॅनेजर म्हणून झालं आणि फॅक्टरी युनिटची मोठी जबाबदारी व व्यवस्थापनाचे काम त्यांच्यावर पडलं. मोहितेबाईंच्या जागी आता सरपोतदार साहेब रुजू झाले आणि हे सरपोतदार सर्व सेक्शन्समध्ये जाऊन मालावर कामावर लक्ष ठेवायचे. फॅक्टरी मोठी होती, माल परदेशी पाठवला जाई. अशा या फॅक्टरीच्या कामामध्ये जवळपास 100 कामगार व कर्मचारी होते. स्नेहलला मोहितेबाईंच्या मार्गदर्शनामुळे तिच्या कामात कोणतीच अडचण आली नव्हती. कटिंगमध्ये काहीच चुका होत नव्हत्या. कामाची घडी उत्तम बसली होती. सरपोतदार पूर्वी व्यवस्थापन विभागात होते. ते 11:30-12 सुमारास कटिंग सेक्शनला येऊ लागले. प्रथम सरपोतदारांचं वागणं स्नेहलला विचित्र वाटलं. त्यांचं सारखं तिच्याशी बोलणं, तिच्या अगदी लक्षात यावं असं कामगारांना उगीच रागवणं प्रथम स्नेहलला फक्त विचित्र वाटलं. पण मग त्यांचं वागणं बोलणं हे चमत्कारिक नाही तर लगटखोर वाटू लागलं. स्नेहलच्या अगदी जवळ येऊन उभं राहणं, उगीचच स्नेहल मॅडमना विचारा, त्या तुमच्या सुपरवायझर आहेत, मी नाही म्हणत उगीचच टाळी द्या म्हणत हात पुढे करणं. अर्थात स्नेहलने अशा प्रत्येक प्रसंगात स्वतः दूर सरकत प्रसंग हाताळले होते. पण रोज डोक्यातून आता सणक जायची तिच्या. मोहितेबाईंनी तिला फॅक्टरीमध्ये पॉश ॲक्टप्रमाणे फॅक्टरीमधील इंटरनल कमिटीबाबत सांगितलं होतं. कमिटी मेंबर्सची माहितीही दिली होती. तसंच

कोणी त्रास दिला तर कमिटीकडे अर्ज करण्याबद्दलही बोलली होती. सरपोदार स्नेहलला स्पर्श करत नव्हता. अगदी जवळ उभे राहून मशिनरीच्या आवाजात ऐकू येणार नाही म्हणून अगदी वाकून तिच्या कानाजवळ बोलायचा. अगदी किळसवाणं वाटायचं, पण कामाचं सांगण्यासाठी कटिंग हॉलच्या बाहेर जाऊन त्यांच्याशी बोलणंही स्नेहलला आवडलं नसतं. कारण मग सरपोतदार चला चला चला चला चहा घेऊया म्हणत अगदी तिच्या खांद्याला सुद्धा स्पर्श करतील की काय असं स्नेहलला वाटू लागलं. एकूणच काय, सरपोतदारांबद्दल आता तक्रार करावी लागणार इंटरनल कमिटीकडे असं स्नेहलला वाटू लागलं होतं. मागच्या आठवड्यात तर सरपोतदारांनी कहरच केला. रामदेव पाटील यांनी कटिंग सेक्शनमध्ये त्यांना नातू झाला म्हणून पेढे वाटले. सरपोतदारांनी चक्क स्नेहलला पेढा द्यायचा म्हणून अगदी तो भरवण्यासाठीच जणू हात स्नेहलच्या तोंडाकडे नेला. स्नेहल चटकन मागे सरकली. तसे सरपोतदार हसत हसत म्हणाले, काय मॅडम तोंड गोड करणार नाही, कामगार असले म्हणून काय झालं, त्यांना नातू झालाय. कसा तरी हातात पेढा घेऊन स्नेहलने तो प्रसंग निभावून नेला. पण दुसऱ्या दिवशी तिने मोहितेबाईंची गाठ घेण्याचं पक्क ठरवलं. दुसऱ्या दिवशी जेवणाची सुट्टी झाल्यावर स्नेहलने डबा काढलाच नाही. ती कटिंग विभागातून बाहेर पडली आणि पहिल्या मजल्यावरच्या मॅनेजरच्या केबिन बाहेर पोचली. तिला वाटलं होतं मोहितेबाई डबा खात असतील. त्यांचा डबा खाऊन झाला की 5 मिनिटे त्यांना भेटायचं आणि आपल्या विभागाकडे जायचं. पण दारातल्या रामा शिपाईनं मोहितेबाईंच्या केबिनकडे बोट करत सांगितलं, आत आयशी कमिटीची मीटिंग भरली आहे, संपत आली आहे, मी चहा घेऊन येतो, तोवर बसा तुम्ही बाहेरच्या खोलीत. केबिनच्या बाहेर बाके होती. केबिनच्या दाराकडे तोंड करून असणाऱ्या बाकावर स्नेहल बसली आणि वाट पाहू लागली. 5-1 मिनिटातच तिथे सरपोतदार आले. रामा चहा आणायला कॅन्टीनला गेला होता. स्नेहलनी आपले लक्ष नाही असे भासवत मोबाईलच्या स्क्रीनकडे ती पाहू लागली. काय स्नेहल मॅडम, तुम्ही डायरेक्ट मोहिते मॅडमकडे आलाय? स्नेहलने आता नाईलाजाने वर पाहिलं. सरपोतदार हाताच्या अंतरावर उभे होते. काय? असे स्नेहलने विचारलं. काय म्हणजे तुम्ही मोहिते मॅडमकडे कशा काय? कटिंग सेक्शनमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे तर माझ्याकडे यायचं नाही का? मला न सांगता तुम्ही डायरेक्ट मोहिते मॅडमकडे आलाय? नाही, कटिंग सेक्शनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, मोहितेबाईंची माझी ओळख आहे ना म्हणून आले आहे. अगदी शांत स्वरात स्नेहलने उत्तर दिलं आणि परत मोबाईलकडे पाहू लागली. असं असं म्हणत सरपोतदार तिच्या शेजारीच बाकावर बसले. स्नेहल बाकावर उजवीकडे सरकली तसे सरपोतदार तिच्या दिशेने अजूनच सरकले. आता स्नेहलला त्यांचा भलताच राग येऊ लागला. ती उठून समोरच्या बाकावर जाऊन बसली. तसे सरपोतदार आपल्या मांड्यांवर कोपरे रोवत पुढे वाकीत म्हणाले, काय माझ्या अंगाला काही काटे आहेत? अहो बाक बसण्यासाठीच आहेत. स्नेहलने त्यांच्या या वाक्यांकडे दुर्लक्ष केलं आणि फोनवर नजर खेळवली. पण सरपोतदारांचा पारा आता चढला होता. ते आता तिच्या बाकाजवळ येऊन उभेच राहिले. काय हो मॅडम, तुम्ही आता बोलतही नाही, काय झालं इतकं? तेवढ्यात रामा शिपाई चहाचा ट्रे घेऊन आला आणि केबिनचे दार ढकलून आत गेला. जाता जाता पुटपुटला. सरपोतदार सुधारणार नाही. सरपोतदारांचं लक्ष स्नेहलच्या चेहऱ्यावर खेळलं होतं, त्यामुळे त्यांना रामाचे पुटपुटणे ऐकू आलं नसावं, पण स्नेहलच्या कानावर ते पडलं. शेवटी स्नेहल काही उत्तर देत नाही हे पाहून सरपोतदार दारापुढूनच येरजारा घालू लागले. 5-6 मिनिटांनी मोहितेबाईंच्या केबिनमधून आयसी कमिटीचे मेंबर बाहेर पडले आणि रामांनी सांगितलं असावं म्हणून मोहिते मॅडमनी स्नेहलला आत बोलावलं. थांबा, माझी कामं खोळंबलीत, मी भेटतो आधी, म्हणत सरपोतदार केबिनचा दरवाजा ढकलून आत निघून गेले. स्नेहल परत बाकावर बसली. 5-7 मिनिटे झाली. अगदी फणकाऱ्यातच सरपोतदार केबिनच्या बाहेर आले आणि निघून गेले. स्नेहल उठून केबिनमध्ये गेली. तशा मोहितेबाई हसून म्हणाल्या, बैस बोल, माझी आठवण झाली तुला? त्यांच्याकडे स्मित करीत स्नेहल त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसली. हं सांग आता. स्नेहलने सरपोतदारांबद्दल सांगायला सुरुवात केली. तशा तिला थांबवत त्या म्हणाल्या, अगं तू सरपोतदारांकडून नुसते पैसे घेतलेस का? नाही, स्नेहल म्हणाली. अगं ते आत्ताच मला सांगून गेले की तू हात उसने पैसे घेतलेस आणि मागितले तर काही बाई त्यांच्याबद्दल गीताजवळ बोललीस म्हणे. मॅडम मी गीताजवळ जे बोलले ना ते सर्व घडलंच आहे. पण मॅडम मी आणि माझा नवरा दोघे कमावतो, मी कशाला सरपोतदारांकडून पैसे उसने घेईन? अगदी अडचण असती तर फॅक्टरीमधून ॲडव्हान्सच घेतला असता मी, त्यांच्याकडून पैसे मी घेतलेले नाहीत. अगं ते म्हणतात की मदनेंच्या समोर 10,000 दिले म्हणून. तेवढ्यात रामा शिपाई दार ढकलून आत आला. त्याच्या कानी हे वाक्य पडलं, मॅडम देसाई साहेब निघालत असा निरोप द्या बोलले. ठीक आहे मॅडम.

मला काही सांगायचं आहे. बोलू का? हां बोल की. कशाबद्दल? सर्पोद्धाराबद्दल. मोहितेबाईंनी आता पूर्ण लक्ष रामाकडे दिलं. मॅडम, ते साहेब काही सुधारणार नाहीत बघा.

सुपरवायझर येणार जाणार, उभे राहणार, एकमेकांशी संवादही करणार, काहीतरी बदनामीचं बोलणं बरं नाही. स्नेहल खुर्चीतून उठली आणि निघून कामगारांच्या मध्ये जाऊन उभी राहिली. तसे मदने तिथून निघून गेले. सोमवारी रामा शिपाई 3:15 कटिंग विभागात आला. वरती बोलावलंय तुम्हाला, घाबरू नका, काय ते सांगा त्या वकील मॅडम पुढं. HR नागार्जुन मॅडम पण आल्यात आणि वेद पाठक सर पण आलेत, या लवकर. स्नेहलनी आवश्यक त्या सूचना कामगारांना दिल्या आणि तिने मोहितेबाईंचे केबिन गाठलं. केबिनमध्ये ॲडव्होकेट वर्षा जाधव, त्यांचे असिस्टंट पंकज, वेद पाठक साहेब, नागार्जुन मॅडम, मोहिते मॅडम आणि सर पोद्दार सर्व टेबलाभोवती बसले होते. ये ये, मोहिते मॅडमनी स्नेहलला बोलवले आणि खुर्चीकडे बोट करत बसायला सांगितलं. यांना ओळखतेस ना, या जाधव मॅडम, पॉश ॲक्टबद्दल लेक्चर देतात ना आपल्या फॅक्टरीत. स्नेहलने सर्वांकडे स्मितहास्य करीत नमस्कार केला आणि बोट केलेल्या खुर्चीत बसली. ॲडव्होकेट मॅडम म्हणाल्या, सरपोतदार, तुमच्याबद्दल तक्रार आहे या स्नेहल मॅडमची. कसली तक्रार? सरपोतदारांनी गंभीर आवाजात विचारलं. तुम्ही त्यांच्याशी सभ्यपणे वागत नाही असे काहीतरी, सेक्शुअल हॅरॅसमेंट वगैरे, ॲडव्होकेट मॅडम म्हणाल्या. सरपोतदारांनी स्नेहलकडे पाहिलं आणि रागानं म्हणाले, मग करा तक्रार इंटरनल कमिटीकडं. विना पुरावा, विना सत्यता कोण विश्वास ठेवणार? मला ह्यासाठीच बोलवलं इथे? सरपोतदारांनी मोहितेबाईकडे पाहत सवाल केला. जरा थांबा, नागार्जुन मॅडम म्हणाल्या. तुम्ही मोहितेनं सांगितलं की तुम्ही उसने पैसे दिले स्नेहलला आणि ती ते परत करू इच्छित नाही म्हणून तुमच्यावर चिखलफेक करते आहे. हो, असेच काहीसं घडलं आहे मॅडम. सरपोतदार आता नागार्जुन मॅडमकडे आशेने पाहत म्हणाले, काय पुरावा साक्ष आहे का याची? नागार्जुन मॅडमने विचारलं. आहे ना, मदनेच्या समोरच दिलेत पैसे, 2 महिन्यात परत द्यायचे होते, अजून दिले नाहीत यांनी. मदत करून निष्कारण त्रास करून घेतला मी, सरपोतदार सर्वांकडे पाहत म्हणाले. ठीक आहे, वेद पाठक बोलले. त्यांनी रामा शिपाईला हाक मारली, जा खाली आणि मदनेला प्रशासनातून घेऊन ये तुझ्याबरोबर. बरं साहेब, असं म्हणत रामा शिपाई मदनेकडे गेला. तुम्हाला वेद पाठक साहेबांनी मोहितेबाईंच्या ऑफिसला लगेच बोलवलंय, असे म्हणत रामा शिपाई परत फिरला. 5-7 मिनिटात मोहिते मॅडमचे केबिनचे दार उघडले आणि मदने आत आले. बसा मदने, वेद पाठक म्हणाले. सर्वांना नमस्कार करत मदने सरपोतदारांच्या शेजारच्या रिकाम्या खुर्चीत बसले. ॲडव्होकेट मॅडमनी बोलायला सुरुवात केली. मदने साहेब, सरपोतदार म्हणतात की त्यांनी स्नेहल मॅडमना तुमच्या समक्ष पैसे दिले, खरं आहे? होय मॅडम, खरं आहे. किती पैसे दिले? वर्षा मॅडमनी विचारलं. मदनेनी चतुराई दाखवली. मी मोजले नाहीत मॅडम, माझ्या समोर पैसे दिलेत हे खरं आहे. तुमच्या अंदाजे किती असतील? वर्षा मॅडमनी आणि एक प्रश्न टाकला. 10,000 तरी असावेत मॅडम, मदने शेजारी बसलेल्या सरपोतदारांकडे बघत बोलले. ठीक आहे, म्हणजे नक्की आकडा तुम्हाला माहिती नाही? वर्षा मॅडमनी वकिली प्रश्न विचारला. होय मॅडम, रक्कम नक्की माहिती नाही. किती कालावधीसाठी रक्कम उसनी दिली काही माहिती आहे? वर्षा मॅडमनी परत प्रश्न केला. मदने काही उत्तर देईना. माहिती नाही का? वर्षा मॅडमनी पुन्हा विचारलं. होय मॅडम, मी फक्त तिथं होतो इतकंच. ठीक आहे, कधी दिले हे पैसे, काय लक्षात आहे वार तारीख? मॅडम, जून 24 दिले पैसे. नक्की ना? वर्षा मॅडमनी विचारलं. मदनेनी हातांची चुळबुळ करीत हळू शेजारी बसलेल्या सरपोतदारांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरती भली मोठी आठी पाहून मदने पटकन म्हणाले, नाही नाही मॅडम, नक्की आठवलं. 24 जूनला नाही, 14 जूनला पैसे दिलेत. कुठे दिले पैसे? वर्षा मॅडमनी परत प्रश्न विचारला. इथे कटिंग विभागाच्या पॅसेजमध्ये, मी होतो ना तिथे, माझ्यासमोरच दिलेत. नागार्जुन मॅडमनी मोहिते मॅडमकडे पाहिलं आणि रामा शिपाईला हाक मारली, जा HR रजेचे रजिस्टर घेऊन ये. मदनेना कळे ना सरपोतदारांचा चेहरा का काळवंडला ते. रजिस्टर घेऊन रामा शिपाई 5 मिनिटातच आला. नागार्जुन मॅडमनी रजिस्टरचे पान उघडले आणि ॲडव्होकेट जाधव मॅडमकडे रजिस्टर टेबलावरून सरकवले. मदने, आता वर्षा मॅडमच्या आवाजातले मारदव नाहीसे झालं होतं. अगदी गंभीर आवाजात त्या म्हणाल्या, मदने, जून 12 ते जून 20 सरपोतदार रजेवर होते, मग तुमच्या समक्ष स्नेहलला पैसे तेही फॅक्टरीत कटिंग विभागाच्या पॅसेजमध्ये कसे देतील? संपूर्ण वातावरण केबिनमधले गंभीर बनले. इंटरनल कमिटीकडे तक्रार कर, असे सांगून ॲडव्होकेट जाधव आणि त्यांचे असिस्टंट पंकज निघून गेले. नागार्जुन मॅडमनी स्नेहलला त्यांच्याबरोबर नेले व लेखी तक्रार करायला मदत केली. थोड्याच दिवसात IT कमिटीने सरपोतदारांवर इन्क्वायरी लावली. फॅक्टरीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. जेवणाच्या सुट्टीत
बाकी

तिच्या महिला कर्मचारी स्नेहलकडे आल्या आणि आपला पाठिंबा तिला दर्शवला. आता स्नेहल भीतीशिवाय ह्या कामामध्ये आनंदाने रुजू होती. मैत्रिणीनो, आजच्या कथेतून आपण कोणत्या कायदेशीर तरतुदीबाबत माहिती घेतली हे आता समजावून घेऊया. आज आपण प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट म्हणजेच पॉश ॲक्ट बद्दल माहिती घेतोय. मूळ कायदा हा सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस प्रिव्हेंशन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013 हा कायदा विशाखा गाईडलाईन्सच्या आधारे बनवण्यात आला आहे. हा कायदा त्या सर्व महिलांना मदतीचा हात देतो ज्या लैंगिक छळाला सामोऱ्या जातात. हा कायदा कार्यक्षेत्र सरकारी असो वा खाजगी, सर्व ठिकाणी लैंगिक छळाला आळा घालण्याकरिता सज्ज आहे. नोकरीचे कामाचे ठिकाण हे शिक्षणाचे क्षेत्र असो, हॉस्पिटल असो, अगदी वर्क फ्रॉम होम असो, कसल्याही कामाच्या ठिकाणी हा कायदा अंमलात आहे. या कायद्याखाली ज्या कामाच्या ठिकाणी 10 किंवा त्याहून जास्त कर्मचारी काम करतात इथे इंटरनल कमिटी म्हणजेच आयसी कमिटी स्थापित असणे अनिवार्य आहे. महिला कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पीडित कर्मचारी महिलेने अशी घटना घडल्यापासून 3 महिन्यात या कमिटीकडे लेखी तक्रार नोंदवणे जरुरीचे आहे. आयसी कमिटी सत्यतेची पडताळणी करून असा त्रास देणाऱ्या व्यक्तीवर इन्क्वायरी लावून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे व पीडित महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असते. आजच्या गोष्टीतील सेहनला ह्याच कायदेअन्वये न्याय मिळणार आहे.

0: वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर ऐकूया शुभदा साने यांची कथा तिच्यातला राम.
1: त्या दिवशी मंडईतून भाजी घेऊन येत असताना अचानक ती दिसली. शेलाट्या बांध्याची, गोरी पान, काळेभोर डोळे, गोल चेहऱ्याभोवती कुरळ्या केसांची मैरप. काय लागते का ओळख? माझा रस्ता अडवून तिनं मला विचारलं. मी तिच्याकडे बघतच बसले. चेहरा ओळखीचा वाटत होता आणि नव्हताही. तू सुचित्रास ना, आपट्यांची सुचित्रा. अगं तुझं लग्न केव्हा झालं? तिनं मला विचारलं आणि मी भानावर आले. गेल्या वर्षीच झालं माझं लग्न. हे सांगताना मी पुन्हा आठवायला लागले, ही कोण? आवाज ओळखीचा वाटतोय पण बोलण्याची पद्धत जरा वेगळी. मी कोण आहे हे आता तरी आठवलं का? तिनं पुन्हा विचारलं थोडं हसून. हसताना तिच्या उजव्या गालाला खळी पडली आणि माझ्या एकदम लक्षात आलं. मी म्हणलं, तू तू सौदामिनी देशपांडेंची सून बरोबर? तुझं नाव शीतल. पण खरं सांगायचं तर आम्ही तुला शीतल म्हणून कधी ओळखतच नव्हतो. सौदामिनी बाईंची सून हीच तुझी खरी ओळख होती. मी हे सांगितलं आणि तिचा चेहरा जरासा पालटला. मग मीच पुन्हा म्हटलं, अगं पटकन तू ओळखूच येत नाही आहेस, खूप बदल झाला आहे तुझ्यात. तुझ्या पूर्वीच्या एक वेणीच्या जागी आता पोनीटेल आलं आहे, कपाळावर मॅचिंग टिकली आणि आता चक्क तू ड्रेस घालतेस. माझ्या या प्रश्नावर तिनं हसून मान डोलवली. तिचं ते मान डोलवणंही विलोभनीयच होतं. तिकडे बघत मी अभिप्राय दिला, ड्रेसमध्येही तू छानच दिसतेस हं. पण काय गं, सोलापूर सोडून तू इकडे कशी काय आलीस? तू माझ्याकडे ये ना गप्पा मारायला, मग कळेलच तुला सगळं. येईन की, कुठे राहतेस तू? इथून जवळच औदुंबर छाया म्हणून अपार्टमेंट आहे, तिथे सेकंड फ्लोअरवर मी राहते, फ्लॅट नंबर 7. गळ्यातल्या मंगळसूत्राची चाळा करत ती म्हणाली, म्हणजे अजून घटस्फोट झाला नाही आहे तर? हे मनात आलं आणि माझं मन कळत न कळत सुखावलं. मी म्हटलं, येईन मी तुझ्याकडे. ह्या रविवारी येऊ? रविवारी होय. काय बरं आहे त्या दिवशी? असं म्हणून तिनं डोळे मिटून थोडा विचार केला. मग म्हणाली, ये रविवारी, तुझ्यासाठी मी वेळ मोकळा ठेवीन. खूप बिझी दिसतेस तू. हो तशी बिझीच असते मी. अगं मी इथल्या अर्बन बँकेत नोकरी करते. अरे वा छान. पण मग बँकेतून घरी आल्यावर तुला मोकळीकच असेल. मोकळी कशी, खरं तर नसतेच मला. बँकेतून घरी आल्यावर एक तास मी विश्रांती घेते, नंतर ट्युशन्स. ट्युशन्स? 7वी 8वीची मुलं माझ्याकडे इंग्लिश शिकायला येतात. सुचित्रा, अगं स्वतःला मी असं कशात ना कशात गुंतवून ठेवलं आहे. पण तू रविवारी येणार आहेस त्यामुळे काही प्रश्न नाही. माझी काही किरकोळ कामं आहेत

ती मी बाजूला ठेवीन, ये तू रविवारी. ती बोलत होती, तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज दिसत होतं. ही इतकी कशी बदलली, पूर्वी अशी नव्हती. थोडीशी बावळट वाटणारी, कायम सासूच्या नजरेच्या धाकात असणारी, खाली मान घालून काम करणारी शीतल मला आठवली. कुठे ती शीतल आणि कुठे ही शीतल, दोघींमध्ये किती फरक. माझ्या असं मनात येत असतानाच मला बाय करून ती निघूनही गेली. मीही मग घरी आले. सासूबाई वाटच बघत होत्या, त्या जेवायच्या थांबल्या होत्या. मी मग घाईघाईनं पानं घेतली आणि आम्ही जेवायला बसलो. उशीर झाला ग तुला, कुणी भेटलं होतं का मंडईत? सासूबाईंनी विचारलं आणि मी शीतल देशपांडे भेटल्याचं सांगून टाकलं. तिच्या घरी जाणार असल्याचंही सांगितलं. जेवण झाल्यावर पलंगावर जरा आडवी झाले वामकुक्षीसाठी, पण झोप कुठली यायला. उगीच पूर्वीचे प्रसंग आठवायला लागले. देशपांड्यांचा वाडा डोळ्यासमोर नाचायला लागला. आमच्या घराच्या कोपऱ्यावर देशपांडे वकिलांचा वाडा होता. हो, वाडाच म्हटलं पाहिजे त्याला, कारण बंगल्याचा आटोपशीरपणा त्यात मुळीच नव्हता. 5-6 भिराडांना सामावून घेतलेला तो वाडा जरा पसरलेलाच वाटायचा. वाडा जरी अस्ताव्यस्त असला तरी देशपांडे मंडळी मात्र त्याच्या अगदी विरुद्ध होती. जेवढ्यास तेवढं बोलणारी आणि एका कोशात राहणारी. सौदामिनीबाई देशपांडे म्हणजे त्या कुटुंबाचा केंद्रबिंदू. त्यांच्या नजरेच्या इशाऱ्यावरच सगळी माणसं नाचायची. आपण तेवढ्या शहाण्या आहोत आणि बाकीची माणसं मूर्ख आहेत असा भाव सौदामिनीबाईंच्या डोळ्यात कायम दिसायचा. आमचं त्यांच्याकडे जाणं येणं लग्नाकार्याच्या निमित्तानंच व्हायचं. त्यांच्याशी आमची मैत्री अशी नव्हतीच. माझी आत्या मात्र त्यांच्याकडे खूपदा जायची. त्यांचं काहीतरी नातं होतं म्हणे. आणि आत्यानंच आम्हाला एकदा सांगितलं की देशपांड्यांचा अजय लग्न करतोय म्हणून. ते ऐकून आई म्हणाली होती, हे स्थळ चांगलंच आहे पण कुणाला सुचवण्यात काही अर्थ नाही. काही दिवसांनी आम्हाला कळलं, अजयचं लग्न ठरलं. म्हणजे त्यानं स्वतःचं स्वतःच ठरवलं. मुलगी कोकणातली, रेवदंड्याची, जोशी मास्तरांची पुष्पा. अजयच्या घराशेजारी तिचे मामा राहायचे. मामांकडे ती बऱ्याच वेळा यायची काही ना काही कारणानं. अजयनं तेव्हा तिला बघितलं होतं आणि एके दिवशी कोणाचाही विचार न घेता तिच्याशी लग्न ठरवून तो मोकळा झाला. लग्न ठरल्यावर तिचे मामा एकदा आमच्याकडे आले होते. जरा काळजीतच ते होते तेव्हा. ते देशपांड्यांच्या घरात आमच्या पुष्पाचा कसा निभाव लागणार, ती आहे बिचारी साधी भोळी. 10 माणसात वावरायची तिला सवय नाही. छक्के पंजे तिला माहीत नाहीत हो. आणि ही माणसं, तुम्हाला तर सगळं माहीतच आहे, आम्ही पुष्पाला खूप समजावून सांगितलं पण अजयशी लग्न करण्याचा तिचा निश्चय कायम आहे. काय करणार सांगा. मामा हताशपणे म्हणाले, नका काळजी करू तुम्ही, होईल सगळं चांगलं. तुमची भाची बदलेल हळूहळू, तिला कळायला लागेल कोण माणूस कसं आहे ते. या शब्दात माझ्या आईनं त्यांना धीर दिला. तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पुसली गेली नाहीच. मी तिला पहिल्यांदा बघितलं ते मंगळागौरीच्या हळदी कुंकवाच्या वेळी. तेव्हा ती आवडली मला. तिच्या चेहऱ्यावर अजून बाल्यच रेंगाळत होतं. माझ्यापेक्षा ती फार तर 2-3 वर्षांनीच मोठी असेल. लग्नात तिचं नाव बदललं होतं, पुष्पा बदलून शीतल ठेवलं होतं. सगळेजण तिला शीतल म्हणत होते पण शीतलपेक्षा खरं तर हिला पुष्पा नावच जास्त शोभलं असतं. एखाद्या फुलासारखी आहे ही असंच तेव्हा वाटलं होतं मला. शीतल आता नाव घे छानसं, उखाण्यात सगळ्यांचा उल्लेख आला पाहिजे बरं का. सासू सासरे दीर नणंद या सगळ्यांची हौस शब्दात दिसू दे. तेवढ्यात कोणीतरी म्हटलं. ती नाव घ्यायला उभी राहिली पण ते घेताना काहीतरी चुकली. उखाण्यातले शब्द उलटे सुलटे म्हटले गेले. त्यामुळे जमलेल्या बायका जराशा हसल्या. तेवढ्या सौदामिनीबाई तिथे येऊन म्हणाल्या, किती हा वेंधळेपणा, एवढा छोटासा उखाणा पण तो घेताना सुद्धा चुकली ही. कमाल आहे, गांगरून गेल्यामुळे चुकली असेल, त्या गोष्टीला इतकं कशाला महत्त्व द्यायचं, माझ्या मनात आलं. नंतर एकदा आम्ही तिला जेवायला बोलावलं होतं, श्रावणातल्या शुक्रवारी. खरं तर आई तयारच नव्हती. ही बडी मंडळी, आपण बोलवायला जायचं आणि त्याने नाही म्हणायचं, आपला अपमान होईल. असे अपमान करण्यास सौदामिनीबाई ताठच आहेत. आज का ओळखतो आहे आपण त्यांना. आई पुन्हा पुन्हा असंच म्हणत होती पण मी हट्ट धरल्यामुळे तिला बोलावणं झालं.

किती मोकळेपणानं बोलली ती आमच्याकडे, तिच्या गावाबद्दल, माहेरच्या माणसांबद्दल खूप सांगत होती ती. मी विचारलं, इथे करमायला लागलं का? त्यावर तिचा चेहरा एकदम उतरला आणि ती म्हणाली, इथलं वातावरण अजून अंगवळणी पडत नाही, इतकी कुठे कामाची सवय होती मला, आणि इथे सारखंच काम करायला लागतं, आणि काम करताना माझ्या तर फार चुका होतात, काय होतं कोण जाणे. अगं, पहिल्या पहिल्यांदा सगळ्यांच्याच चुका होतात अशा. होईल हळूहळू तुला सवय, आई तिला म्हणाली. ते ऐकून ती खिन्नपणे हसली. आता जरा विषयांतर केलं पाहिजे असं मनात येऊन मी तिला विचारलं, तुला वाचनाची आवड आहे का गं? असली तर माझ्या लायब्ररीत नाव घाल, जवळच आहे लायब्ररी. आवड आहे की वाचायची, खूप चांगली चांगली पुस्तकं वाचलीत मी. आणि तुला सांगते, मला सुद्धा लिहायची आवड आहे, बऱ्याच कविता केल्या आहेत मी. माझ्या एका कवितेला बक्षीससुद्धा मिळालं होतं. अरे वा, मग बक्षीस मिळालेली ती कविता ऐकव की आम्हाला, आवडेल आम्हाला ऐकायला. आम्ही आग्रह केला आणि तिनंही विशेष आढेवेढे न घेता कविता म्हणून दाखवली. माझ्या मनाच्या मातीत बिया दुःखांच्या रुजती, माझ्या मनाच्या मातीत बिया दुःखांच्या रुजती, इथे वेदनांच्या वृक्षांचीच पाळंमुळं खोलं जाती. तिनं अशी सुरुवात केली आणि त्या कवितेत आम्ही अगदी गुंतत गेलो. कविता संपल्यावर टाळ्या वाजवून आम्ही तिचं कौतुक केलं. तेव्हा ती म्हणाली, आमच्या घरी माझं असं कौतुक कुणीच करत नाही. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. ती गेल्यावर मी आईला म्हटलं, ही मुलगी काय वेंधळी वाटते का? वेंधळी काही वाटत नाही, पण जरा भाबडी मात्र वाटते. हो ना, तुलाही असंच वाटतं ना आई? हां. आणि मला असं वाटतं की देशपांड्यांच्या घरातल्या वातावरणाचं तिच्यावर दडपण येत असेल, त्यामुळेच तिच्या हातून चुका होत असतील. आईला माझं हे बोलणं पटलं. अर्थात हे फक्त माझं मत होतं, तिचा एवढा विचार बाकी कुणी करतच नसेल. कुणाशी काय बोलावं हे तिला कळतच नाही. बिराड करूनशी इतकं कशाला सलगीनं वागायचं, आणि कुठलं कामही नेटकेपणानं करणं तिला जमत नाही, असंच तिच्याविषयी वारंवार ऐकायला यायला लागलं. माझी आत्या एकदा म्हणाली, देशपांड्यांची सून अगदीच बावळट आहे हो. अहो, एकदा मी जेवायला त्यांच्याकडे गेले होते तर दोन पानं वाढताना गोंधळली, भाजी डाव्या हाताला आणि कोशिंबीर उजवीकडे वाढली. आता हे लक्षात ठेवणं फार काही अवघड आहे का? तिला साधी साडीसुद्धा नीट नेसता येत नाही असं सौदामिनीबाई म्हणत होत्या. आत्यानं इतकं सांगितलं तरी माझं मन तिला बावळट म्हणायला तयार नव्हतं. पण माझ्या मताला फार किंमत नव्हती. देशपांड्यांच्या घरातली बाकी सगळी माणसं एका बाजूला आणि गरीब बिचारी भोळी बाबडी सून दुसऱ्या बाजूला होती. ती किती दिवस टिकाव धरू शकणार होती? प्रथम प्रथम ती अजयबरोबर बाहेर जाताना दिसायची, पण नंतर ते बंदच झालं. अजय दुसऱ्याच एका मुलीबरोबर फिरताना दिसायला लागला. तेव्हा आमची सगळ्यांचीच मनं चरकली आणि काही दिवसांनी कळलं की अजयच्या बायकोची रवानगी त्यांच्या ओनरशिपच्या फ्लॅटमध्ये झाली. तिथे ती एकटीच राहते, ह्या घरात राहायची तिची लायकी नाही असं सगळ्या देशपांड्यांचं मत आहे. बातमी सांगणाऱ्या माणसानं हे शेवटचं वाक्य जास्त ठासून सांगितलं. देशपांडे बरोबरच वागले असंच त्याच्या बोलण्यातून सूचित होत होतं. ही बातमी ऐकून आम्ही मात्र हळहळलो. मी म्हटलं, देशपांडे मंडळींनी मुद्दाम कट करून तिला हेतुपुरस्सर वाईट ठरवलं, बेताच्या बुद्धीचे असं तिच्यावर शिक्कामोर्तब केलं. मी अशी खूप बडबडले, पण तिचा किती वेळ विचार करणार? आम्हाला आमचे नेहमीचे उद्योग होतेच. दोन चार दिवसातच मी मनाच्या सांधी कोपऱ्यात तिला ठेवून दिलं, पण जपून ठेवलं. असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी देशपांड्यांच्या सुनेनं पुन्हा एकदा माझं मन हेलावून सोडलं. त्या दिवशी मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते. तेव्हा ती म्हणाली, अगं, तुमच्या इथल्या देशपांडेंची सून आमच्या समोरच्या ब्लॉकमध्ये राहते. काय करणार गं देशपांडे, तरी अशी अर्धवट मुलगी गळ्यात पडली तरी बरं सोडून दिलं नाही. लागेल ते सगळं सामान सुमान तिला इथे आणून देतात, आपला स्वयंपाक करते आणि बसते. मी म्हटलं, मी तिला भेटायला जाऊ का? मला आवडेल तिच्याशी बोलायला. अगं, तू जाणार कशी? त्यांच्या ब्लॉकला नेहमी बाहेरून मोठं कुलूप असतं. मैत्रिणीनं अशी माहिती पुरवली आणि माझ्या मनात खोल खड्डा पडला. ती बिचारी कसा वेळ घालवत असेल कोण जाणे. कुठे बाहेर जाणं नाही, कुणाशी बोलणं नाही, तुरुंगात असलं

त्यासारखीच आहे ती. तिच्याविषयी मी असं बरंच बोलले. घरी गेल्यावर घरातल्या सगळ्यांना तिच्या एकांतवासाविषयी सांगितलं आणि तो विषय मनातून काढून टाकला. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या वडिलांची बदली नगरला झाली, त्यामुळे सोलापूर सुटलं. तिकडच्या बातम्या कळेनाशा झाल्या. ग्रॅज्युएट झाल्यावर माझं लग्न झालं, संसार सुरू झाला आणि आज अचानक शीतल भेटली, त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. काही गोष्टींबद्दल मला उत्सुकता होती, त्यामुळे कधी एकदा रविवार येईल असं मला झालं होतं. शीतलकडे मी जेव्हा गेले तेव्हा ती माझीच वाट बघत असल्याचं जाणवलं. ती आवरून आटोपून बसली होती. लगेच कसा विषयाला हात घालायचा म्हणून आम्ही जरा इकडचं तिकडचं बोललो. फ्लॅट छान ठेवला आहेस, हे सिरॅमिक तूच बनवलंस का, असं काहीतरी मी तिला विचारलं आणि तिनंही माझ्या सासरच्या मंडळींची चौकशी केली. नंतर फ्रीजमधला आईस्क्रीम काढून माझ्यापुढे ठेवत ती म्हणाली, उन्हातून आली आहेस, आधी गार हो मग बोलू. आईस्क्रीम खाता खाता मी तिला विचारलं, काय गं शीतल, त्या फ्लॅटमधून तू बाहेर कशी पडलीस? तुला कोणी सांगितलं मी त्या फ्लॅटमध्ये होते ते? माझी मैत्रीण पौर्णिमा अत्रे समोरच राहायची ना. पौर्णिमा तुझी मैत्रीण होय? हो, पौर्णिमा माझी अगदी जवळची मैत्रीण. एके दिवशी तिच्याकडे मी गेले होते तेव्हा तिच्याकडून तुझ्याबद्दल कळलं. शीतल, मला सांग, त्या बंद फ्लॅटमध्ये तू वेळ कसा घालवायचीस? वेळ जायचाच नाही ना, आणि कामही काही नसायचं. माझा एकटीच असतं स्वयंपाक. माझ्या अंगावर कल्पनेनंच काटा येतोय. किती वर्ष राहिलीस गं तू तिथे अशी? 3 वर्ष. बापरे, 3 वर्ष राहिलीस तू तिथे? हो ना. तुला सांगते सुचित्रा, तेव्हा मला इतका नर्व्हसनेस आला होता ना, सारखंच रडायला यायचं. असं वाटायचं हा फ्लॅट म्हणजे एक मोठी शिळा आहे आणि त्या शिळेत आपण बंद झालो आहे, आपली अहिल्या झाली आहे. ह्या विचारांमुळे मन अस्वस्थ व्हायचं. पण नंतर मात्र मी जरा सावरले. मला माझी पूर्वीची मैत्रीण भेटली, तिच्यामुळे वेळ चांगला जायला लागला. तुझी पूर्वीची मैत्रीण? पण फ्लॅटला बाहेरून कुलूप असायचं ना. मैत्रीण म्हणजे कविता गं. एके दिवशी माझ्या मनातून ती उसळी मारून वर आली आणि कागदावर उतरली. मग मला सारख्याच कविता सुचायला लागल्या. लगेच मी त्या लिहून काढायला लागले. कागद पेन होतं म्हणायचं तुझ्याकडे? हो, माझी वही माझ्याबरोबर मला सोबत करायला आली होती. तर काय सांगत होते, त्या 3 वर्षात मी खूप कविता केल्या. एक कविता तर मी मलाच उद्देशून लिहिली, तिचा सारांश तुला सांगते. हे अहिल्ये, किती काळ तू अशी शिळेत पडून राहणार? शिळेतून बाहेर यायचं असलं तर तुलाच प्रयत्न करायला पाहिजेत. तूच तुझा उद्धार करायला हवास. दुसरं कोणीतरी येईल आणि इथून आपल्याला सोडवेल अशी स्वप्न तू पाहू नकोस. तुझ्यातल्या रामाचा म्हणजेच तुझ्यातल्या शक्तीचा तू शोध घे आणि तूच तुझा उद्धार कर. तिनं सांगितलेला हा कवितेचा सारांश ऐकून मी तर भारावून गेले. ही कविता मी लिहिली आणि माझ्यात एकदम शक्ती आली. आपण का म्हणून इथे असं खितपत पडायचं, आपलं आयुष्य वाया घालवायचं? अजयला राहायचं नसेल आपल्याबरोबर तर नको राहू दे. आपण स्वतंत्रपणे आपलं आयुष्य जगू शकतो. इथून बाहेर पडायचा मार्ग आपणच शोधला पाहिजे. असंच माझ्यासारखं मनात यायला लागलं. काय करावं, कसं करावं, विचार करून करून माझं डोकं बधीर झालं. मग तुला मार्ग कसा सापडला? इच्छा असली की मार्ग सापडतो असं म्हणतात ना, मला त्याचंच प्रत्यंतर आलं. एके दिवशी मी अशीच खिडकीपाशी उभी राहून विचार करत होते, तेवढ्यात मला एक मुलगी दिसली. मी टाळ्या वाजवून तिला जवळ बोलावलं आणि विचारलं, तुझं नाव काय? ती म्हणाली, पौर्णिमा आत्रे. ती मुलगी म्हणजे पौर्णिमा आत्रे? अगो बाई, हो ना, पुढे ऐक. नंतर मी तिला विचारलं, तू कुठे चालली आहेस? कॉम्प्युटरच्या क्लासला. रोज ह्याच वेळी जातेस का? हो. उद्या तुला मी एक चिठ्ठी देईन, ती माझ्या मामांना नेऊन देशील का? त्यांचा पत्ता मी तुला सांगते. मी तिला असं म्हटल्यावर ती काहीच बोलली नाही, नुसतंच माझ्याकडे बघत बसली. मग मीच तिला पुन्हा म्हटलं, आत्ता तुला क्लासला जायचं आहे पण उद्या जरा लवकर तू इथे खिडकीजवळ ये, मी तुला खरी हकीकत सांगीन. मग तूच ठरव मला मदत करायची का नाही ते. मग दुसऱ्या दिवशी आली का ग ती खिडकीजवळ? नाही. पुढे 4-5 दिवस ती मला दिसलीच नाही. पण नंतर मात्र एके दिवशी आली, पण खूप घाबरलेली वाटत होती ती. ती म्हणाली, काय सांगायचं ते लवकर सांग, तुझ्याशी मी जास्त वेळ बोलत थांबले तर माझी आई मला रागावेल.

0: मग तुला प्रश्नच पडला असेल ना आता काय करावं असा. नाही, प्रश्न नाही पडला, कारण मी सगळी तयारी ठेवलीच होती. मी तिला म्हटलं, आपण जास्त काही बोलायलाच नको, माझी सगळी हकीकत लिहिलेला हा कागद मी तुला देते, सावकाशीनं तो तू वाच आणि मामांना नेऊन दे. आणि असं सगळं होऊन तुझ्या मामांना तू कुठे आहेस हे समजलं तर. पण काय ग, त्याआधी मामांनी तुझी चौकशी केली नव्हती का? नाही ना, आमचं लग्न झाल्यापासून मामांचे आणि देशपांड्यांचे संबंधच तुटले होते. मामा कधी आमच्याकडे यायचे नाहीत आणि मीही मामांकडे कधी जायची नाही, म्हणजे मला तशी परवानगीच नव्हती. बरं ते जाऊ दे, पण तुझी चिठ्ठी मिळाल्यावर मामाने काय केलं? चिठ्ठी मिळाल्यानंतर मामा लगेच पोलीस स्टेशनवर गेले आणि पोलिसांना घेऊनच फ्लॅटवर आले. पोलिसांनी मग ते कुलूप काढलं आणि मी बाहेर आले. मला असं डांबून ठेवल्याबद्दल पोलिसांनी अजयची आणि देशपांडे मंडळींची चांगलीच कान उघडणी केली. खरं तर त्यांची रवानगी तुरुंगातच व्हायची, पण आम्हीच नको म्हटलं. पुढे काय झालं? मी मग माहेरी रेवदंड्याला आले. माझं अशा तऱ्हेचं वागणं माझ्या आई वडिलांना आवडलंच नव्हतं, ते मलाच रागवायला लागले. पण मी त्यांच्या नाराजीकडे लक्ष दिलं नाही. मी त्यांना म्हटलं, मी माझा भार तुमच्यावर पडू देणार नाही, मी बी कॉम पूर्ण करीन, मग मला कुठेतरी नोकरी लागेल. मग तुला ही जी नोकरी मिळाली आहे ती माझ्या काकांच्या ओळखीनं. अगं हा फ्लॅटसुद्धा काकांचाच आहे. काही दिवसांनी बँकेकडून लोन काढून मी स्वतःचा फ्लॅट घेईन. तिकडचं कोणी भेटलं होतं का? अजयच भेटला होता 2 महिन्यापूर्वी. ते कसं काय? काही कामानिमित्त पुण्याला तो आला होता तेव्हा अचानक समोर आला. माझी चक्क माफी मागितली त्यानं. पुन्हा सोलापूरला चल, आपण वेगळं राहू असं म्हणाला तो. त्याची ती मैत्रिणही त्याला सोडून गेल्याचं त्यानं सांगितलं. म्हणूनही त्याला उपरती झाली असेल. मग तू काय म्हणालीस? मी सोलापूरला जायला सरळच नकार दिला. त्याला म्हटलं, तूच इकडे ये, तुला काय इथेही सर्व्हिस मिळेल. पण सोलापूर सोडायला तो तयार नसेल ना. तसं काही नाही, बघतो म्हणाला. शीतल, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अगं तेव्हा तू धाडस दाखवलंस म्हणूनच पुढचं सगळं जमलं, नाहीतर किती दिवस त्या फ्लॅटमध्ये खितपत पडली असतीस कोण जाणे. माझ्या ह्या बोलण्यावर तिनं काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मग मीच पुन्हा म्हटलं, निघते आता. ती फाटकापर्यंत मला पोचवायला आली. थोडं पुढे गेल्यावर मी मागे वळून बघितलं, ती अजून तिथेच उभी होती. तिच्यात मला अहिल्याही दिसत होती आणि रामही दिसत होता.
1: तिच्यातला राम, शुभदा साने यांची कथा आपण ऐकली.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पिनकोड 416 416, किंवा akashvani@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर मेल पाठवून तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसबनीस. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर

कार्यक्रमात यानंतर ऐकूया झपाटलेला दोन या चित्रपटातील अवधूत गुप्ते आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरातील हे गीत आहे गुरु ठाकूर यांचं. संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी.

यानंतर ऐकूया वाजवा रे वाजवा या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं. संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

श्रोते हो आपण ऐकता आहात कार्यक्रम गीत बहार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उत्तरायण या चित्रपटासाठी रवींद्र बिजूर यांच्या स्वरातील हे गीत आहे कौस्तुभ सावरकर यांचं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई, मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षाखालील मुलांना ही औषधे देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या औषधांच्या लेबल, माहितीपत्रके आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारने उत्पादकांना दिले आहेत. ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिकारप्राप्त समितीनं आज नवी दिल्लीत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या कृषीबाह्य उपजीविका घटकांतर्गत असलेल्या प्रस्तावांचा आढावा घेतला. महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण उपक्रमांना बळकट आणि विस्तारित करणं तसंच स्वयंसहायता गटांद्वारे चालवल्या जाणाऱ्या लघु उद्योगांचं विकासाभिमुख व्यवसायांमध्ये रूपांतर करण्याचा मार्ग मोकळा करणं हा या बैठकीचा उद्देश होता. ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव रोहित कंसल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. ग्रामीण महिलांसाठी उद्योजकतेवर आधारित उपजीविकेच्या संधींना गती देणं आणि 6 कोटी लखपती दीदी घडवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात योगदान देणं यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पश्चिम बंगाल भेटीत दार्जिलिंगच्या सुकना इथं बंगालच्या उत्तर भागातील स्थानिक मुद्द्यांवर बैठक घेतली. दार्जिलिंग पर्वतीय क्षेत्राशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर घटनात्मक चौकटीत राहून कायमस्वरूपी राजकीय तोडगा काढण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी, गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख बिमल गुरुंग, गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटचे प्रमुख मान घिसिंग, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकारमध्ये असलेले या भागातले मंत्री आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर उद्यापासून 2 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक यासह इतर मुद्द्यांवर या दौऱ्यादरम्यान चर्चा होण्याची अपेक्षा आहे. रशियाचे पहिले उपप्रधानमंत्री देनिस मांटुरोव यांच्याबरोबर भारत रशिया व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासंबंधीच्या आंतर सरकारी आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपद ते सांभाळतील. तसंच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारोव यांची भेटही जयशंकर घेतील आणि विविध स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपनं केला. त्यावर जेनझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजप घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेस

दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. लौरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री ही घटना घडली. समोरून वेगानं येणाऱ्या ट्रकची टक्कर टाळण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या गर्दीत ही बस घुसली. या अपघातात 5 पुरुष ठार झाल्याची माहिती पोलीस अधिकारी अजय प्रकाश सिंह यांनी पीटीआयला दिली. कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ चेंगराचेंगरीची परिस्थिती झाली होती. त्या गोंधळाचा फायदा घेऊन दोन्ही वाहनांचे चालक पसार झाले असून त्यांचा तपास सुरू असल्याचं सिंह यांनी सांगितलं. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टॅन निंग या अव्वल मानांकित जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या चेन किंगचेन आणि जिया यिफान या जोडीचा पराभव केला. या विजयामुळे ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. महिला दुहेरी प्रकारात पदक जिंकणारी त्रिशा आणि गायत्री ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी 15 वर्षांपूर्वी लंडन इथं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. June 2025 पॅरिस डायमंड लीग नंतरची लुझान इथली चोप्राची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. श्रीलंकेच्या रमेश पाथीराज यानं अवघ्या 9 सेंटीमीटर फरकानं चोप्राला मागे टाकत ही स्पर्धा जिंकली. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटरसननं तिसरं स्थान मिळवलं तर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा विश्वविजेता केशोरन वॉलकॉट चौथ्या स्थानावर राहिला. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज मध्य प्रदेशाच्या पूर्व भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यासोबतच दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग हिमाचल प्रदेश तसंच जम्मू काश्मीर आणि लडाखमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. पुढचे 2 दिवस बिहार छत्तीसगड ओदिशा पश्चिम बंगालचा हिमालयाशी संलग्न भाग उत्तराखंड आणि ईशान्य भारतातही हवामानाची अशी स्थिती असेल असंही हवामान विभागानं कळवलं आहे. दरम्यान आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू पुद्दुचेरी काराईकल आणि राजस्थानच्या पूर्व भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी या महिन्याच्या 24 तारखेपर्यंत अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात तर 26 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागराच्या मध्य पश्चिम भागात जाऊ नये असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. रशियानं युक्रेनच्या क्रिव्ही रिह शहरात केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जणांचे मृत्यू झाले असून 130 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. रशियानं एका मॉलवर हा हल्ला केल्याची माहिती तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यातल्या जखमींमध्ये 22 मुलांचा समावेश आहे. यातल्या 5 मुलांसह 29 जणांची प्रकृती चिंताजनक आहे असंही युक्रेनच्या लष्करी प्रशासनानं कळवलं आहे. क्रिव्ही रिह हे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचं मूळ गाव आहे. युरोपीय संघानं या हल्ल्याचा निषेध केला असून रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान युक्रेननंही रशियाच्या हद्दीत प्रतिहल्ले करत पर्म इथली तेल शुद्धीकरण विहीर आणि एका लष्करी विमानतळावर ड्रोन हल्ले केले. कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतात एका गुरुद्वारात 2 जणांवर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. कॅनडात एडमॉन्टन प्रांतात हा गुरुद्वारा असून काल इथं एका विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सोहळ्यापूर्वी झालेल्या सकाळच्या प्रार्थनेत व्यत्यय आणल्यामुळे हा हल्ला झाल्याची

0: श्रीकांत राऊत। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मृदा आणि जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला। आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक उभारी देण्याचं काम सुरू असून 82,000 अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात आली आहे। पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली। यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। रानभाज्या विक्री करणारे शेतकरी, महिला शेतकरी आणि महिला गट यांच्यासाठी थेट विक्रीची व्यवस्था निर्माण करणे तसंच उत्पादक ते ग्राहक ही संकल्पना प्रभावीपणे राबवणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे। महोत्सवाला नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। यावेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला। 21 ऑगस्ट रोजी यवतमाळमध्ये आयोजित वॉकेथॉनमध्ये माती वाचवा, पाणी जपा, भविष्य सुरक्षित करा हा संदेश देत मृदा आणि जलसंधारणाविषयी जनजागृती करण्यात आली। यात 23,800 स्पर्धकांनी सहभाग घेतला। गडचिरोलीच्या जपतलाई येथील विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याच्या घटनेनंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी यवतमाळच्या कापरा आणि हिवरी येथील शासकीय आश्रमशाळांना अचानक भेट देऊन पाहणी केली। शिक्षकांच्या संख्येच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। इयत्ता 10वी ते 12वीतील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न न केल्याबद्दल मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बदल्यांचे निर्देशही त्यांनी दिले। शाळा परिसर, मुलींचे वसतिगृह, भोजनालय, स्वयंपाकगृह आणि वैद्यकीय कक्षाची त्यांनी पाहणी केली। शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीचा पाया भक्कम करावा आणि विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं असं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुसद इथं आयोजित वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात केलं। यावेळी राज्यातील 10 प्रगतीशील शेतकरी आणि एका संस्थेला पुरस्कार देण्यात आले। हर घर तिरंगा यात्रा अभियानाअंतर्गत यवतमाळ शहरात उत्साहात तिरंगा यात्रा काढण्यात आली। विद्यार्थी, नागरिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके, नगरसेवक तसंच विविध विभागांचे अधिकारी या पदयात्रेत सहभागी झाले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपलं कर्ज माफ झालं या जनजागृती गीताचं लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं। शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेची माहिती सहज मिळावी, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी समजाव्यात आणि पात्र लाभार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी हा या गीताचा उद्देश आहे। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आत्मनिर्भर शेतकरी अभियानांतर्गत यवतमाळच्या मोहदा इथं शेतकरी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं। या शिबिरात महागडी रासायनिक खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि टॉनिक्स कमी खर्चात शेताच्या बांधावरच कसे तयार करायचे याचं प्रात्यक्षिक आणि शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात आलं। महाराष्ट्र शासनानं राज्यातील संतुलित आणि सर्वांगीण विकासासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा विस्तार केला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर, मारेगाव, महागाव, घाटंजी, उमरखेड आणि दिग्रस या 6 तालुक्यांचा प्रायोगिक तत्वावर 1 वर्षासाठी या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे। पुसद आणि झरी जामणी या 2 तालुक्यांचा केंद्र शासनाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात यापूर्वी समावेश आहे। प्रत्येक तालुक्याला 5 कोटी रुपये अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना अतिरिक्त प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे। विदर्भातील कोळसा खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची क्षमता असूनही स्थानिकांना पुरेसा रोजगार मिळत नसल्याचा आरोप शिवसेना नेते बच्चू कडू यांनी केला। यवतमाळच्या वणी इथं प्रहार संघटनेतर्फे आयोजित प्रकल्प बाधित आणि रोजगार मेळाव्यात ते बोलत होते। स्थानिकांच्या जमिनी घेतल्यानंतर त्यांना रोजगार मिळाला पाहिजे अशी मागणी करत त्यांनी यापुढे स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर लढा तीव्र करण्याचा इशारा दिला। महिला आणि बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दत्तक विधान नियमावली 2022 अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पहिले 2 दत्तक विधान आदेश यशस्वीरित्या पारित झाले। या प्रक्रियेमुळे 2 बालकांना सुरक्षित आणि हक्काचं कुटुंब मिळालं। संपूर्ण प्रक्रिया आवश्यक कायदेशीर तरतुदी आणि पडताळणी पूर्ण करून पारदर्शकपणे राबविण्यात आली। जागतिक आदिवासी दिनानिमित्त यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पिंपरी इजारा इथल्या कोलामपोडावर दिवस घालवला। त्यांनी पारंपरिक आदिवासी नृत्यात सहभागी होत आदिवासी बांधवांसोबत आनंद साजरा केला। यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन तातडीनं निराकरण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा धरणाचे 20 दरवाजे एकाच वेळी उघडल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली। हजारो हेक्टर शेती खरडून गेल्यानं संतप्त ग्रामस्थांनी पाहणीसाठी आलेले आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासमोर रोष व्यक्त केला। पूर्वसूचना न देता धरणाचे दरवाजे उघडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र। याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत।
1: 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता। दुपारचे 1:45 झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला

0: भैरवी काळे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या

0: श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंद.
1: आला श्रावण, समुद्र बिलोरी आहे ना सृष्टीला पाचवा महिना. समुद्र बिलोरी आहे ना सृष्टीला पाचवा महिना. वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात नाते. कवी अर्थातच बोरकर, बाभो बोरकर. श्रावणाचा महिना हा सृष्टीला पाचवा महिना लागला अशी सुंदर कल्पना. आता या गर्भारशी पृथ्वीला डोहाळे नाही लागतील तर काय. आजचा भाग श्रावणातल्या खाद्यपदार्थांचा. श्रावणातल्या पदार्थांच्या नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटतं. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी नैवेद्यासाठी वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जात. शुक्रवारचं हळदीकुंकू असायचं, भिजवलेल्या हरभऱ्यांवर मीठ मिरची कोथिंबीर लिंबू पिळलेलं, चणे आणि गूळ, लहानशा चांदीच्या वाटीतले गोड दूध, जीवतीच्या पूजेसाठी दर शुक्रवारी पुरणही ठरलेलं असे. जीवतीच्या कहाणीसोबत पुरणाचे दिवे असायचे, म्हणजे पुरणाचे दिवे करून त्यात तूप घालून वात लावायचे. कहाणी आणि आरती होईपर्यंत ते पुरण खरपूस भाजलं जात असे. तो खमंग वास अजून आठवतो. मंगळागौरीच्या जागरणाला येणाऱ्या बायकांसाठी खास बेत असे. भाजणीचे वडे, मटकीची उसळ आणि भरपूर तूप घातलेली मुगाची खिचडी. बैलपोळ्याच्या दिवशी पुरणाची पोळी ही खास बैलांना भरवण्यासाठी. नागपंचमीच्या दिवशी सर्वसाधारणपणे उकडलेले पदार्थच करण्याची प्रथा आहे. त्यामुळे नागपंचमीला काही ठिकाणी दिंड, पात्या, दोंडस केले जात. हे तीनही पदार्थ एकच, त्यातील मूळ पदार्थही एक, परंतु प्रांत बदलले की पदार्थांची नावं बदलतात. काही ठिकाणी शेंगा म्हणजे उकडीच्या करंजा केल्या जातात. नैवेद्याला शेंगा असतील त्यासोबत बिरडं घातलेली अळूची भाजी आवर्जून केली जाते. नागपंचमीनंतर येणाऱ्या श्रावणषष्ठीला कोकणात पातोळे किंवा पानगी करण्याची पद्धत आहे. तांदळापासून केली जाणारी ही पानगी हळदीच्या पानात उकडली जात असल्यामुळे त्याला वेगळा स्वाद येतो. त्यानंतर येते ती शिळासप्तमी. त्या दिवशी सांदणी हा विशेष पदार्थ केला जातो. तांदळाचा रवा भाजून त्यात नारळाचं दूध, गूळ, जायफळ, वेलची वगैरे घालून वाफवून सांदणी तयार करतात. त्यासोबत नैवेद्यासाठी अळूवडी आणि वालाचं ब्रेडही असतं. गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी हा श्रावणातला महत्त्वाचा दिवस येतो. त्या दिवशी अर्थातच दही, पोहे, लाह्या इत्यादी करून केलेला काला नैवेद्याला असतो. त्याशिवाय भरली केळी हा पदार्थही असतो. अत्यंत चवदार असा पदार्थ करण्यासाठी पिकलेल्या राजेळ्या केळ्यांमध्ये मोदकासाठी करतो तसं सारण करून पातेल्या तुपावर ठेवून वरून दूध शिंपडतात. याला वाफ दिली की भरली केळी तयार होतात. भरल्या केळ्याबरोबरच ओल्या वाटाण्याची खिचडी हाही खास नैवेद्य असतो. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा, त्यामुळे त्या दिवशी नारळी भात किंवा ओल्या नारळाच्या करंजांचा बेत. पिठोरी अमावस्येला खीरपुरी, गोपाळकाला करताना पोहे भिजवून घ्यायचे. पातेल्यात भिजवलेले पोहे घेऊन त्याच्यावर साईचे घट्ट दही घालायचे. त्याच्यावर ज्वारीच्या लाह्या, साधं दही, मग साळीच्या लाह्या, त्यावर ताक, सगळ्यात वर चुरमुरे आणि या सगळ्या मिश्रणावर लिंबाचं गोड लोणचं, कैरीचं लोणचं, मिरचीचं लोणचं अशी असतील नसतील ती सगळी लोणची चांगली बचकावर घालायची. काकडी चोचवून घालायची आणि ते सगळं कालवायचं. वरून मस्त हिंगजिऱ्याची तुपातली खमंग फोडणी आणि भरपूर कोथिंबीर चिरून घालायची. हा काला इतका अप्रतिम लागायचा की आता आठवणीनेही तोंडाला पाणी सुटलं आहे. वनी खेळती बाळते बल्लवांचे, वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे शोभती मस्तकी पल्लवांचे. वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे शोभती मस्तकी पल्लवांचे. फुलांचे गळा घालिती दिव्यहार, स्वनाथा सवे ते करीती विहार. लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात कविता होती, त्यात कृष्ण त्याच्या सवंगड्यांसह दुपारी रानात काल्याची शिदोरी खात असे असा उल्लेख होता. तेव्हा हे सगळे पळसाच्या पानावर हाच गोपाळकाला खात असावेत असे वाटायचे. आला श्रावण, उद्याचा श्रावण याच गोपाळकाल्याचा, गोकुळाष्टमीचा.
0: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे मेंढी पालन. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्याकडे पशुपालन

पालन मोठ्या प्रमाणात केलं जातं. यामध्ये प्रामुख्यानं गाई गुरं पाळणं तसंच कुक्कुटपालनाचा समावेश होतो. परंतु शेळी आणि मेंढी पालन आपल्याकडे अजूनही कमी प्रमाणात होतं. याचं प्रमुख कारण म्हणजे अवर्षण प्रवण भागामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून मेंढीपालन केलं जात असे. कोरडं आणि उष्ण हवामान हे मेंढीपालनाला अनुकूल आहे असा समज होता. मात्र जर करायचं ठरवलं तर आपल्या इथे सुद्धा मेंढीपालन करता येऊ शकतं. मेंढीपासून आपल्याला मांस, लोकर आणि खत मिळतं. आपल्याकडे दख्खनी जातीच्या मेंढ्या प्रामुख्यानं मांसासाठी पाळल्या जातात. खरं म्हटलं तर हा व्यवसाय कष्टाचा आहे आणि सतत लक्ष देण्याची गरज असलेला आहे. परंतु त्याचवेळी तो कमी खर्चाचा आणि जास्त उत्पन्न क्षमता असणारा सुद्धा आहे. मेंढीपालन हा व्यवसाय फायद्याचा होण्यासाठी मेंढ्यांची पैदास करणं आणि त्यांचं संगोपन करणं या दोन्ही गोष्टींवर विशेष लक्ष द्यावं लागतं. मंडळी, मेंढ्यांचं प्रजनन हे मौसमी असतं. मौसमाच्या अगोदर मेंढ्यांना खुराक म्हणून रोज 250 ग्रॅम मका, ज्वारी आणि बाजरी यापैकी एकाचा भरडा खाऊ घालावा. मौसमाच्या सुरुवातीच्या दिवसापासून सशक्त 18 ते 24 महिने वयाच्या जातीवंत नर मेंढ्याला कळपामध्ये सोडावे. साधारणतः 20 ते 25 मेंढ्यांसाठी एक नर मेंढा याप्रमाणे मेंढे कळपात सोडावेत. हे मेंढे कळपातल्या माजावर आलेल्या मेंढ्या शोधून नैसर्गिक पद्धतीनं भरवतात. प्रजननासाठी कळपात जे नर सोडलेले असतात त्यांना रोज 300 ग्रॅम धान्याचा भरडा, 125 ग्रॅम मोड आलेली मटकी खाऊ घालावी. म्हणजे त्यांचा पैदाशीचा जोम टिकून राहतो. त्यामुळे प्रजनन उत्तम होऊन जोमदार कोकरांची पैदास होऊ शकते. मेंढीला गाभण काळामध्ये 3 महिन्यापासून 250 ग्रॅम भरडा द्यावा. त्याचप्रमाणे कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन, तांब, कोबाल्ट या खनिज द्रव्यांची सुद्धा त्यांना फार गरज असते. यासाठी गोठ्यामध्ये ठिकठिकाणी खनिज मिश्रणाच्या विटा टांगून ठेवाव्यात. मेंढ्या गरजेनुसार विटा साठून खनिजाची गरज भागवू शकतात. व्यालेल्या मेंढीला 3 दिवस 150 ग्रॅम उकडलेली बाजरी खाऊ घालावी. कोकरू 25 ते 30 किलो वजनाचं झाल्यानंतर मांसासाठी विकून टाकावं. प्रत्येक मेंढीपासून 2 वर्षांमध्ये 3 वितं मिळू शकतात. उन्हाळ्यामध्ये झाडांचे डहाळे आणि अतिरिक्त खुराक मेंढ्यांना द्यावा. म्हणजे उन्हाळ्याचा ताण त्या सहन करू शकतात. पावसाळ्यामध्ये मारानावर

अतिरिक्त खुराक मेंढ्यांना द्यावा, म्हणजे उन्हाळ्याचा ताण त्या सहन करू शकतात. पावसाळ्यामध्ये मारणावर निवाऱ्याची त्यांची सोय करावी. मंडळी, मेंढ्यांची लोकर कातरणीपूर्वी त्यांना स्वच्छ धुवून ताडपत्रीच्या अंथरुणावर शास्त्रोक्तपणे निवड पद्धतीनं कातरण करावी. मेंढ्यांना औषधोपचारामध्ये नेहमी जंताचं औषध पाजावं. उवा, पिसवा, गोचिड यांचा त्रास होऊ नये म्हणून डेल्टामेथ्रिन या कीटकनाशकाचं सौम्य मिश्रण वापरावं. तसंच पोटफुगी, फुफ्फुसदाह, हगवण, अर्धांगवायू अशा असंसर्गजन्य आजारांसाठी पशुवैद्यकाचा सल्ला जरूर घ्यावा आणि त्यानुसार औषधोपचार करावेत. त्याचप्रमाणे घटसर्प, आंत्रविचार, देवी, लाळ्या खुरकूत, PPR हे जे संसर्गजन्य रोग आहेत त्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम काटेकोरपणे राबवावा, म्हणजे हे रोग मेंढ्यांना होत नाहीत. म्हणूनच मेंढी पालन करताना जर चोख व्यवस्थापन ठेवलं तर आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत मेंढी पालन या विषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 आणि 7 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
2: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. मित्र
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
2: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. मित्रांनो, लहान मुलं हे एखाद्या कॅमेऱ्यासारखे असतात. आपण काय सांगतो यापेक्षा आपण कसं वागतो हे सर्वात जास्त टिपत असतात. मुलांवर संस्कार करणे म्हणजे त्यांना फक्त चांगलं बोलण्याचे धडे देणे नव्हे, तर त्यांच्यासमोर स्वतःचं वागणं तसं ठेवणं. घरातील वातावरण आणि पालकांचे परस्पर संबंध या सर्व गोष्टींचा थेट परिणाम मुलांच्या कोवळ्या मनावर होत असतो. आजच्या या घाईगडबडीच्या जगात आपण पालकांनी स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. जेव्हा आपण दिवसभराच्या ताणतणावानंतर घरी येतो तेव्हा आपला राग किंवा चिडचिड मुलांवर निघते का? आपण त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतो का? पालकांच्या कोणत्या वर्तनाचा मुलांवर कसा परिणाम होतो हे पाहूया. घरातील वाद आणि तणाव. घरात सतत भांडणं, मोठ्या आवाजात ओरडणं किंवा नकारात्मक वातावरण असेल तर मुलं आतून घाबरतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते ज्यामुळे त्यांच्या अभ्यासावर आणि एकाग्रतेवर परिणाम होतो. तुलना करण्याची सवय. बघ, शेजारच्या मुलाला किती गुण मिळाले किंवा तू असाच आळशी आहेस, अशी वाक्य मुलांचा आत्मविश्वास पूर्णपणे मोडून काढतात. प्रत्येक मूल वेगळं असतं ही गोष्ट पालकांनी स्वीकारायला हवी. अतिसंरक्षण किंवा अतिशिस्त. काही पालक मुलांवर प्रमाणाबाहेर बंधने घालतात तर काही प्रत्येक गोष्ट

0: बाबतीत लुडबुड करतात. या दोन्ही गोष्टींमुळे मुलांमध्ये निर्णय क्षमतेचा अभाव निर्माण होतो, वेळ आणि संवादाची कमतरता. आजकाल मोबाईल आणि टी व्हीमुळे घरातील संवाद कमी होत चालला आहे. मुलांना जेव्हा पालकांकडून पुरेसा वेळ आणि प्रेम मिळत नाही तेव्हा ती मानसिकदृष्ट्या एकटी पडतात. मग पालकांनी आपल्या वर्तनात काय सकारात्मक बदल करण्याची गरज आहे? पहिली गोष्ट म्हणजे शांत आणि संयमी वातावरण. घरात जितकी शांतता आणि आपुलकी असेल तितकी मुलं मानसिकदृष्ट्या सक्षम बनतील. दुसरी गोष्ट मुलांचे ऐकून घेणे. मूल जेव्हा काही सांगायला येतं तेव्हा आपले फोन बाजूला ठेवून त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोला. त्याला वाटलं पाहिजे की माझे विचार आणि माझ्या भावना माझ्या पालकांसाठी महत्त्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे चुका स्वीकारायला शिकवणे. मूल चुकलं तर त्याला ओरडण्याऐवजी काही हरकत नाही, यातून आपण काय शिकलो असं विचारा. यामुळे मुलांमध्ये अपयशाला सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पालकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे. तुम्ही स्वतः तणावमुक्त आणि आनंदी असाल तर तुमची मुलंही आनंदी ठेवू शकाल. श्रोते हो, मुलंही सुंदर फुलांसारखी असतात. त्यांना फुलवण्यासाठी विश्वाचं, प्रेमाचं आणि चांगल्या वर्तनाचं खतपाणी आवश्यक असतं. आजच एक पाऊल उचलूया, आपल्या घरातील वातावरण अधिक मोकळं, आनंदी आणि सकारात्मक बनवूया. तुम्हाला आजचा हा विशेष भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आरोग्यम जनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शिराळा तालुक्यातील जैवविविधता याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
3: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सफर करणार आहोत सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या शिराळा तालुक्याची. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शिराळा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. वर्षभर आल्हाददायक वातावरण, घनदाट जंगल, धबधबे, नद्या, डोंगरकडे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे पर्यटकांना हा परिसर नेहमीच आकर्षित करतो. शिराळा तालुक्याची ओळख सांगायची झाली तर सर्वप्रथम नाव घ्यावं लागतं ते चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्याचं. हे अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा महत्वाचा भाग असून याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये असलेल्या पश्चिम घाट परिसंस्थेत होतो. येथे वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, भेकर, रानडुकर तसेच विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आणि वनस्पती आढळतात. वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गच मानले जाते. चांदोली परिसरातील सकाळचे धुक्याने आच्छादलेले जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत वातावरण पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात. जंगल सफारी, निसर्गभ्रमण आणि वन्यजीव निरीक्षणासाठी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. याच परिसरात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे आशिया खंडातील मातीच्या धरणांपैकी एक महत्वाचं धरण मानलं जातं. विशाल जलाशय, सभोवतालचा हिरवागार परिसर आणि सूर्यास्तावेळी दिसणारं मनोहारी दृश्य पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक येथे गर्दी करतात. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी प्रचितगड हे विशेष आकर्षण आहे. दाट जंगल आणि उंच डोंगर रांगांमध्ये वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महत्वाचा दुर्ग मानला जातो. गडावर जाण्याचा ट्रेक साहसी पर्यटकांसाठी रोमांचक अनुभव असतो. शिराळा तालुका धार्मिक पर्यटनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिर, अंतरीखुर्द येथील स्वयंभू गणपती मंदिर, गिरजोड येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर तसेच परिसरातील अनेक प्राचीन देवस्थाने भाविकांच्या श्रद्धेची केंद्रे आहेत. वर्षभर येथे विविध धार्मिक उत्सव आणि यात्रा भरत असतात.

0: विद्या हरिकृष्णन यांनी गायलेला सुरुवातीला राग रित्तीगौळा आणि त्यानंतर राग लतांगी आपण ऐकलात. यांना मृदुंगम साथ केली होती रोहित प्रसाद यांनी, तर व्हायोलिनची साथ होती विश्वनाथ रामेश्वरम यांची. श्रोतो, याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 0225415 41 34 आणि 45 15 41

0: 35 या क्रमांकांवर फोन करा.
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: श्रोते हो, एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 साठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतींमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतायत श्रोते, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या, ठीक 3 वाजता.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी। काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कारणे दाखवा नोटिसा जारी। आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार। 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरोफे निरामाइन मॅलेट आणि फेनिले फ्राईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे। 4 वर्षाखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे। या औषधांच्या लेबल, माहितीपत्रकं आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारनं उत्पादकांना दिले आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत। या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे। या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपनं केला आहे। त्यावर झेंझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजप घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं आहे। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नशामुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते। समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला।
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून

0: आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत सर्वत्र नशा तसंच अंमली पदार्थांविरोधातलं युद्ध पुकारलं गेलं आहे. हे युवा शक्तीचं विद्यार्थ्यांचं युद्ध असून आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, असं ते म्हणाले. समाजानं व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना मदतीची आवश्यकता असल्याचं समजून घ्यायला हवं, असं आवाहनही त्यांनी केलं. नागरिकांनी अंमली पदार्थांविरोधात मिळालेली माहिती पोलिसांना कळवण्यात पुढाकार घ्यायला हवा, असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथही दिली. या कार्यक्रमात अंमली पदार्थांविरोधातली जनजागृतीपर कलाविष्कारही सादर केले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, कोकण आयुक्त रुवल अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या

शपथही दिली. या कार्यक्रमात अंमली पदार्थांविरोधातली जनजागृतीपर कलाविष्कारही सादर केले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, कोकण आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा टॅक्सी चालकांना गेल्या 2 दिवसात परिवहन विभागानं कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामकाजापुरती मराठी भाषा अवगत असणं अनिवार्य केल्यानंतर गुरुवारपासून परिवहन विभागानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. काल मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरात एकूण 1499 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागीय कार्यालयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. काल मुंबई महानगर क्षेत्रात 3482 चालकांची भाषेविषयीची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 722 जणांना मराठी बोलता येत नव्हतं, 622 जणांना नोटीस बजावण्यात आली. मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यभरात 5299 रिक्षा टॅक्सी चालकांची भाषा तपासणी करण्यात आली. यापैकी 777 चालकांना व्यवहारी मराठी येत नसल्याचं निष्पन्न झालं. 777 पैकी 666 जणांना नोटीस बजावण्यात आली. या तपासणी मोहिमेच्या पहिल्या दिवशी 8217 चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1268 चालकांवर कामकाजापुरता मराठीत संवाद साधता येत नसल्यानं कारवाई करण्यात आली. यातले 604 मुंबई महानगर क्षेत्रातले होते. ही तपासणी मोहीम 30 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टँग निंग या अव्वल मानांकित जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या चेन किंग चेन आणि जिया इफान या जोडीचा पराभव केला. या विजयामुळे ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. महिला दुहेरी प्रकारात पदक जिंकणारी त्रिसा आणि गायत्री ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी 15 वर्षापूर्वी लंडन इथं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी बोपन्ना यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. जून 2025 मधली पॅरिस डायमंड लीग नंतरची लुझान इथली चोप्राची सर्वोत्तम कामगिरी आहे. अकोल्यातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्राला अखिल भारतीय समन्वयीन संशोधक प्रकल्पाअंतर्गत देशपातळीवरचा उत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जयपूर इथल्या राजस्थान कृषी संशोधन संस्था इथं आयोजित अखिल भारतीय गहू आणि जव संशोधन शास्त्रज्ञ बैठकीत पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. गहू संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ डॉक्टर स्वाती गोविंदराव भराड यांनी विद्यापीठाच्या वतीनं हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारल्याचं आमच्या बातमीदारानं सांगितलं. मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या नव्या नाट्य लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे नाट्यलेखन प्रोत्साहन योजना सातत्यानं राबवण्यात येत असल्याचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितलं. या योजनेच्या माध्यमातून नव्या नाट्यलेखनाला प्रोत्साहन मिळावं, नवीन नाटककारांना संधी मिळावी आणि मराठी रंगभूमीला आशयघन, दर्जेदार आणि काळाशी संवाद साधणारं नवं साहित्य मिळावं हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे असं दामले यांनी सांगितलं. प्रवेश अर्ज नाट्य परिषदेच्या www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी 859-1706-887 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे.
नाशिक इथं आजपासून जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला सुरुवात झाली. नाशिकचे जिल्हाधिकारी

0: आयुष प्रसाद यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कारणे दाखवा नोटिसा जाहीर. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 10 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. श्रोते

0: या दुसऱ्या प्रसारण सभेत मी दीप्ती मुसळे आपलं स्वागत करते. आता थोड्याच वेळात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या ठळक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरोफे निरामाईन मॅलेट आणि फेनिले फ्राईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षाखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या औषधांच्या लेबल, माहितीपत्रकं आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारनं उत्पादकांना दिले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली. त्यावर झेंजीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजपा घाबरला आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नशामुक्त नवी मुंबई अभियाना अंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार आहे. ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता आनंद घेऊया मराठी चित्रपट गीतांचा गीतसंध्या या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुरेश वाडकर आणि देवकी पंडित यांनी गायलेल्या सुधीर नांदोडे यांच्या गीतानं. अनिल अरुण यांचं संगीत असलेलं हे गीत आहे हिचं काय चुकलं या चित्रपटातलं.

कार्यक्रमात आता ऐकूया इकबाल यांनी संगीतबद्ध केलेलं उमाकांत काणेकर यांचं गीत तू सौभाग्यवती हो या चित्रपटातलं हे गीत गायलंय सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी.

गीतसंध्या कार्यक्रमात पुढचं गीत आता ऐकूया. शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, सचिन, अनुराधा पौडवाल आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं, अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं आणि चित्रपट आहे अशी ही बनवा बनवी.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह, श्रावण म्हणजे ओली माती, श्रावण म्हणजे भिजली धरती, श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.

बालदोस्तानो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावणधारा.

प्रेम करूया खुल्लम खुल्ला ह्या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. अशोक पत्की यांचं संगीत असलेलं हे गीत गायलं होतं विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे बायांनो नवरे सांभाळा ह्या चित्रपटातलं.

आशा भोसले यांनी गायलेल्या या गीतासोबतच श्रोते हो गीत संध्या हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो यानंतर 5:30 वाजता युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हॅलो नमस्कार, मी मनोज्ञा आणि तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं युववाणी. आजच्या आपल्या भागात एक अशी व्यक्ती आली आहे जिची पर्सनॅलिटी एकदम धडाडीची आहे, एकदम निर्भीड आहे आणि जिचं देशावर जीवापाड प्रेमही आहे. अशी सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार, म्हणजेच अतिशय मन मोकळेपणाने बोलणारी आपली रिद्धिका ताई. आणि आज आपण तिच्या जिद्दीबद्दल, आयुष्याबद्दल, तिच्या सब लेफ्टनंट होण्याच्या विल पॉवरबद्दल खूप गप्पा मारायच्या आणि या करिअर पाथविषयी सविस्तर डिस्कशन पण करायचं. सो ताई, वेलकम टू युववाणी. आणि फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण सध्या तू 6 महिन्यांचं नेव्हीचं ट्रेनिंग पूर्ण करून आली आहेस आणि खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे ती. तू काय सांगशील आम्हाला या सगळ्या जर्नीबद्दल? काय काय गोष्टी फेस केल्यास तू, काय काय गोष्टी एक्सपिरियन्स केल्यास?
1: जी प्रोसिजर असते मला जर इंडियन नेव्हीमध्ये जॉईन करायचं असेल तर बेसिक तुमची रिक्वायरमेंट जी आहे, जर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर करायचं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असावं. प्लस जर तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट नसाल तर तुम्ही MBA, MSc जरी असाल तरी तुम्हाला एंट्रीज मिळू शकतात, पण एक स्पेसिफिक तुमचा वेगळा कोर्स असेल तर मिळेल. आता जसं की इंजिनिअरिंगचं जे केडर्स आहेत, केडर्स म्हणण्यापेक्षा जे ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्समध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर स्पेसिफिक त्यांची रिक्वायरमेंट असते की तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेली असावी. मग आता माझं जे केडर आहे ते नेव्हल कन्स्ट्रक्टर केडर आहे. त्या नेव्हल कन्स्ट्रक्टर केडरसाठी तुम्हाला बेसिक रिक्वायरमेंट आहे की तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेली असावी, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मरीन इंजिनिअरिंग, असे बरेचसे इंजिनिअरिंगचे आहेत, त्यातून तुम्ही झालेलं असावं. तसेच बाकीचे जे आहेत पायलट एंट्रीज जे आहे, त्या पायलट एंट्रीसाठी तुम्ही BSc चालता. प्लस त्यांची अदर रिक्वायरमेंट असते की तुम्ही BSc स्पेसिफिक सब्जेक्ट घेऊन केलेला असावा, प्लस तुमचा एक व्होकेशनल सब्जेक्ट असावा त्यासाठी. ते जर तुम्ही कम्प्लीट केलेलं असेल तर BSc थ्रू पण तुम्ही पायलट एंट्रीसाठी जाऊ शकता, असं आहे.
0: मला सांग, तू BTech मेकॅनिकल पण केलं आहेस ना, त्याचा कसा वापर झाला तुला तिकडे? म्हणजे ते सगळं नॉलेज बेनिफिशियल ठरलं का तुला तिकडे?
1: आता BTech मेकॅनिकल माझं झालेलं आहे. मेकॅनिकल ब्रँच ही कोअर ब्रँच आहे. तुम्ही मेकॅनिकल ब्रँच जर असाल तर तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता. कुठेही अप्लाय करू शकता म्हणण्यापेक्षा त्याचे एक्सपोजर्स खूप आहे. म्हणजे IT कंपनीजमध्ये जरी जायचं असेल तरी तुम्ही तिकडे पण जाऊ शकता. तुम्हाला फाउंड्रीमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही फाउंड्रीमध्ये पण जाऊ शकता. आता डिफेन्सचे जे मोस्टली एक्झाम्स असतात त्यात मोस्टली मेकॅनिकल इंजिनियर्स जास्त, कारण तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज पण असतं आणि मेकॅनिकलला असं म्हटलं जातं की इफ यू आर एबल टू डू मेकॅनिकल इंजिनिअरिंग देन नो इंजिनिअरिंग इज काही अवघड नाही आहे मेकॅनिकल इंजिनियरसाठी.
0: तरी मला सांग, ह्या सगळ्या गोष्टी बोलायला अशा साध्या आणि सरळ वाटतात ग, पण खूप चॅलेंजेस आले असतील ना तुला? आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्ट्रगलिंग फेजमधल्या व्यक्तीसाठी एकच सोल्युशन असू शकतं कदाचित, की त्यांनी कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. तर तुझ्या या सगळ्या जर्नीमध्ये अशी कुठली एक गोष्ट होती की ज्यामुळे तू सतत मोटिवेट व्हायचीस की येस, आपल्याला सगळ्यामध्ये कन्सिस्टंट राहायचं, प्रत्येक गोष्ट आपल्याला रोज सातत्याने व्यवस्थित करायची आहे?
1: कन्सिस्टन्सी गरजेची आहे, कारण आता जेव्हा माझा SSB इंटरव्ह्यू जो झाला, जी प्रोसिजर आहे ज्यातून मी सिलेक्ट झाली आहे, त्या प्रोसिजरमध्ये मेडिकल जेव्हा माझ्या टेस्ट झाल्या त्यात मला सांगितलं गेलेलं की तुझं जे वेट आहे ते ओव्हरवेट आहेस तू इंडियन नेव्ही जॉईन करण्यासाठी. पण मला आधीपासूनच होतं की काहीतरी देशासाठी करायचं आहे, आय वॉन्ट टू कॉन्ट्रीब्युट, मतलब काहीतरी करून मला कॉन्ट्रीब्युट करायचं आहे, छोटं का होईना देशासाठी कॉन्ट्रीब्युट करायचं आहे. त्यासाठी मी आधी जी माझी ऑर्गनायझेशन होती CMET, सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, तिथं पण मी काम करत होते, पण ते इनडायरेक्टली मी कॉन्ट्रीब्युट करत होते. मग मला डिरेक्ट कॉन्ट्रीब्युशन हवं होतं, म्हणून मी जे SSB थ्रू इंडियन नेव्ही

0: मध्ये सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर परत मेडिकल्स आले. मेडिकल्समध्ये त्यांनी सांगितलं ओव्हरवेट आहे. मग ते ओव्हरवेट कमी करण्यासाठी जी लागणारी घेतलेलं आहे मी, जे काही 86 केजीस पासून मी 60 पर्यंत आली आहे. मग ते जे माझ्यासमोर मोटिवेशन होतं की नाही, आपल्याला इंडियन नेव्ही जॉईन करायचीच आहे, काहीतरी करायचं आहे, दॅट मेड मी कन्सिस्टंट. कॉन्स्टंटली मला ते दिसत होतं की तुला जॉईन करायचंय, तुला जॉईन करायचंय, यू शुड बी कन्सिस्टंट.
1: ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे खरंच, कारण इतकी विल पॉवर असेल ना सगळ्यांमध्ये तर खरंच खूप चांगली गोष्ट होईल ग. आणि मला असं वाटतं ना की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही पहिली तुझ्याशी मोठी परीक्षा असेल की एका महिन्यात 86 to 64 पर्यंत ट्रान्सफॉर्मेशन करायचं. सोपं नाही आहे ना, किती काय काय काय काय वेगवेगळ्या गोष्टी तुला फेस कराव्या लागल्या असतील. ही प्रोसेस खरंच आम्हाला ऐकायला आवडेल की तू काय काय अशा गोष्टी केल्यास की तू एवढ्या कमी वेळामध्ये इतकं मोठं टार्गेट कम्प्लीट करू शकलीस.
0: जसं मला तिथून सांगितलं, जो इंटरव्ह्यू असतो 5 दिवसांचा इंटरव्ह्यू झाला, त्यात तर सगळ्या स्टेजेस माझ्या क्लिअर झाल्या म्हणूनच रेकमेंड झाले. मग रेकमेंडेशन झाल्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होते. मेडिकल टेस्टमध्ये तुमचा जो शेवटच्या दिवशी कॉन्फरन्स असतो, त्यामध्ये तुम्हाला एक समोर मेडिकल ऑफिसर बसलेला असतो, तो तुम्हाला सांगतो की तुमचं काय काय फिट आहे, काय काय अनफिट आहे. मग त्यात मला त्यांनी सांगितलं की तुझं वेट ओव्हर आहे 20 केजीजनी, तो तुला ते कमी करायचं आहे. तिथून मला त्यांनी सांगितलं, मग तिथून माझा SSB होता विशाखापट्टणमला, NSB वायझॅग, तिथून मला यायला 2 दिवस लागले कारण फ्लाईट्सचे तिकीट करायचे आहेत आणि तुला असं लगेच नाही मिळणार आई मोक्याला की घरी जायचं आहे, फ्लाईटचे तिकीट करा. मग मला तिथे 1 दिवस थांबावं लागलं. मग मी फ्लाईटनी 2 दिवस माझे त्याच्यात वाया गेले. आणि मेडिकल जेव्हा टेम्पररी रिजेक्शन मिळतं, तेव्हा तुम्हाला एक पर्टिक्युलर टाईम पिरियड दिलेला असतो की तेवढ्या वेळात तुम्ही स्वतःला प्रूव्ह करून वजन कमी करून प्रेझेंट करायचं 42 डेजच्या आत. ते करण्यासाठी माझे 2 दिवस ऑलरेडी वाया गेले. परत 3रा दिवस माझा वाया गेला डायटिशियन शोधण्यात. डायटिशियनला मी अप्रोच केलं, त्यांनी मला त्यांचा डायट दिला, त्याचा उपयोग झाला, थोडाफार उपयोग झाला, पण 20 किलो कमी करायचं होतं. जर त्या पद्धतीने गेले असते तर मग मला वर्षभर लागलं असतं कमी करायला. माझा जर्नी डे स्टार्ट झाला तो 37, म्हणजे T-37ला झाला. माझं रुटीन होतं की पहिल्यांदा जो आठवडा होता, 4 आठवडे बाकी, माझ्याकडे पहिल्यांदा माझ्याकडे होतं 712 कॅलरीजचं डायट. 712 कॅलरीजचं डायट पहिल्या आठवड्यात झालं, ते 3-4 किलो माझं वजन कमी झालं. त्याच्यानंतर 2रा आठवड्यात मला अजून कमी हवं होतं, मग त्या कॅलरीज मी कमी केल्या. मोस्टली तुम्हाला जेव्हा वेट कमी करायचं असतं, तुम्हाला कॅलरी काउंट करून खायचं असतं. 2रा आठवड्यात मी केलं त्यांच्या 400 कॅलरीज, तसंच 3रा आठवड्यात मी केले 200. शेवटी शेवटी असं झालं की वेट खूपच स्टॅग्नंट व्हायला लागलं. मग जेव्हा माझं वेट म्हणजे ऑन द बॉर्डर आलं की अराउंड 63-64, तेव्हा मी माझं पूर्ण वॉटर कटआउट केला. शेवटचे 2 दिवस मी आपलं कफ सिरपचे जे छोटे छोटे 5 ml जे कंटेनर्स असतात ना, ज्याच्यातनं आपण औषध पितो, त्याच्यातनं मी पाणी पिलं आहे, एक एक कंटेनर फक्त. तसं करत करत शेवटी तिथे मी जेव्हा गेले कमांड हॉस्पिटल पुणे, तिथे मला रिपोर्ट करायचं होतं की असं असं माझं वजन कमी झालं आहे. मग मी तिथे गेले, तिथे कर्नल सत्यशोम शुक्ला होते. त्यांनी मला विचारलं की म्हणजे त्यांनी विचारलं की बच्चे क्या हुआ, क्यू आयो, कारण मी गेलेले तिथे विदाऊट पॅन्ट शर्टमध्ये गेले नव्हते, फॉर्मल्समध्ये गेले नव्हते. मी गेले होते तिथे एक फ्रॉक घालून गेलेले, जो हार्डली 250 ते 200 ग्रॅमचा असेल, कारण मी जर ते घालून उभारले तर त्याचं वेट जास्त व्हायला नको कपड्यांचं. मग अख्ख्या हॉस्पिटलमध्ये मी अशी एकटी होती की ते फ्रॉक घालून मुलगी फिरतीय, कोण आहे ही, आणि पूर्ण ते चेहऱ्यावरचं तेज गेलेलं, ओठ कोरडे पडलेत कारण मी 2 दिवस पाणी पिलेलं नाही आहे की वजन वाढू नये. मग ते स्वतः एवढे शॉक होते की तू एवढं करतीयस की काय, म्हणजे किती वेट किती होतं तुझं. मग मी त्यांना सांगितलं की असं असं 86 होतं, त्या 86 वरून मी आता 20 किलो कमी करून आली आहे.

0: मग ते स्वतः एवढे शॉकमध्ये होते की त्यांनी जे वेईंग मशीन जे स्केल असतं जिथं ते बाहेरून आपण चालतो वरांड्यातून तिथं आणून त्यांनी ठेवलं आणि मग मला त्याच्यावर उभं राहायला सांगितलं आणि विदाऊट काही करता त्यांनी मला सांगितलं ओके बच्चा बैठ जाओ जाओ तुम घर जाओ 20 किलो कमी किया और क्या कर चाहिए. म्हणजे त्यांचं असं होतं की तू 20 किलो कमी केलंच आहे आणि तुझ्या आता ट्रेनिंगमध्ये अजून कमी होईल, फिट तर तू ऑलरेडी झालीच आहे आणि तुझं जे डिटर्मिनेशन किंवा कन्सिस्टन्सी आहे म्हणजे खूपच आश्चर्यजनक होतं त्यांच्या त्यांच्यासाठी की कसं काय केलं आहे. आणि असं होतं की मी आता माझं एज एवढं म्हणजे सध्याचं एज एवढं काही नाही आहे माझं 24 आणि जेव्हा मी रेकमेंड झाली तेव्हा 23 होतं. मग त्या वयात इतर मुलं फिरतायत खातायत पितायत आणि त्यात मी खातीये कच्च्या पाल्याभाज्या मीठ नसलेलं जेवण रात्रीचं जेवणच नाही. मग ते कसं केलं असं विचारत होते त्यांच्याकडे. मला पण नव्हतं काही सांगायला त्यांना की कसं काय मी केलंय.
1: खरं सांगू माझ्याकडे ह्यासाठी शब्दच नाही आहेत आत्ता, कारण अगं हे फक्त आणि फक्त असं देशावरती निस्वार्थीपणाने प्रेम करणारी माणसं करू शकतात. म्हणजे बघ ना असे अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांचं सगळं पर्सनल लाईफ किंवा सगळंच रादर स्वतःला त्याग केला या देशासाठी. सामान्य माणसांनी सुरक्षित राहावं, सगळ्यांना सगळं छान त्यांची कुटुंब असावेत, काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत आपल्या जनतेला, म्हणून ते इतके झगडत आहेत प्रत्येक लेवलवरती. ही खूप सॅल्यूट करण्यासारखी गोष्ट आहे त्यांना. मला सांग असा कुठला पॉईंट होता जिथे तुला असं वाटलं की हेच माझं ध्येय आहे आणि अख्खं आयुष्य पुढचं मला हेच करायचं आहे. तुला असं हे कुठल्या पॉईंटला जाणवलं की हेच माझं ध्येय आहे आणि अख्खं आयुष्यभर मला हेच करायला खूप आवडणार आहे.
0: आता जिथे मी काम करायचे जे मी तुम्हाला सांगितलं की एक वर्ष मी जिथं इंटर्नशिप केली सीमेटला. सीमेटचं लोकेशन DRDOच्या बॅकसाईडला आहे पुण्यात पंचवटीमध्ये. ARD पाषाणला ARDA आहे, आर्मामेंट रिसर्च डेव्हलपमेंट अँड एस्टॅब्लिशमेंट. तिथे सगळे वेपन्स वगैरे जे असतात ते तयार केले जातात. तिथे जेव्हा मी कामाला जायचे तेव्हा सॉर्टीज चालू असायच्या. सॉर्टीज म्हणजे जे फायटर जेट्स वगैरे असतात त्यांचं चालू असायचं वरून फिरणं किंवा जे काय ट्रेनिंगचं असायचं पार्ट. मग तेव्हा खूप फॅसिनेटिंग वाटायचं ते. मग ते बघून किंवा जेव्हा काही आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये बाहेरचे लोक यायचे मग ते डिफेन्समधले असायचे कारण त्यांना रिक्वायरमेंट असायची की काहीतरी नवीन डेव्हलपमेंट करून आम्हाला तुम्ही द्या. जसं की आता मी जे केलेलं आहे माझ्या टीमसोबत सीमेंटमध्ये असताना एक हीटिंग पॅड टाईप आम्ही केलं आहे जे की तुम्ही एखाद्या आयसी एरियामध्ये असाल जिथं बर्फ होतो स्नोफॉल होतो जास्त. मग तिथे कसा प्रॉब्लेम येतो की शिप्सवरती तुमचं जे बर्फ साठलेला असतो तो डीआयसिंग करायला खूप वेळ लागतो. डीआयसिंग म्हणजे ते जर तुम्हाला शिप पुढे न्यायची असेल तर तो बर्फ वितळायला हवा आणि तो पुढे जायला म्हणजे तसंच शिप पुढे जाईल. मग ते करण्यासाठी असंच थोडंसं आम्ही डोकं लावून तो एक हीटिंग पॅड तयार केलेला. मग हे जेव्हा मी माझं सांगितलं माझा जेव्हा SSBचा इंटरव्ह्यू होता त्यामध्ये सुद्धा मी हेच सांगितलं की असं आम्ही तयार केलं आहे. आणि मला असं वाटतं की त्यांना हेच आवडलं असावं की हिच्याकडे टेक्नॉलॉजी पण आहे, हिच्याकडे कसं वापरायचं आहे ते पण आहे, देन वाय नॉट चूज हर असं मला वाटतं. आणि SSBचा माझा इंटरव्ह्यू चाललेला 2.5 तास. त्या 2.5 तासात मला त्यांनी माझ्या सगळं विचारलं, लहानपणापासून मी काय केलं आहे, माझ्या घरचे काय करतायत, मग तुला इथेच का यायचं आहे, बाहेर तू खुश नाही आहेस का, अजून तू का येणार आहेस, तुला कशा पद्धतीने तू माझ्या म्हणजे इंडियन नेव्हीमध्ये मदत करू शकते. मग ह्या प्रश्नाला मी त्यांना जेव्हा हे उत्तर दिलं त्याच्यानंतर त्यांनी फक्त माझ्याकडे एक छोटंसं स्मित दिलेलं आणि मग माझा इंटरव्ह्यू संपलेला.
1: तुला आत्ता स्वतःकडे बघताना तुझं जे व्हर्जन आहे आणि तुझं जे लहानपणीचं व्हर्जन होतं त्याला तू कसं कम्पेअर करशील? म्हणजे तू जेव्हा लहान होतीस तेव्हा तुला असं वाटलेलं का की आपण मोठे होऊन इतकं काहीतरी सुंदर करणार आहे आणि इतकं काहीतरी आपण देशाला देणार आहे? तू कसं कम्पेअर करशील दोन्ही तुझ्यावर?

0: व्हर्जन्स ना.
1: जे माझं लहानपणीचं व्हर्जन आहे ते थोडंसं पॉलिश्ड म्हणीन मी आत्ता, म्हणजे आत्ताचं जे व्हर्जन आहे माझं ते पॉलिश्ड व्हर्जन आहे माझ्या लहानपणीपेक्षा. लहानपणापासून माझी अशी स्वप्न होती की मला काहीतरी वेगळं करायचं आहे. मी 8वीतच ठरवलेलं म्हणण्यापेक्षा मी सगळ्यांना सांगत फिरायची की मला नेवल इंजिनियर व्हायचं आहे, नेवल इंजिनियर व्हायचं आहे. पण मला जेव्हा मी अटेम्प्ट करायला गेले तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं की मी होऊ शकते नेवल इंजिनियर. कारण बाकीचे जे माझ्यासोबतचे होते, माझे सिनियर म्हणा किंवा माझे जे कलिग्स होते किंवा माझे जे कोर्समेट्स बॅचमेट्स जे होते, त्यांना लागत होते 10, 11, 9 असे अटेम्प्ट्स. आणि मला असं होतं की माझं तर काही होणारच नाही आहे, मी तर पहिल्यांदाच निघाली आहे, माझं का होईल. पण मला आतून पण असं कुठेतरी वाटत होतं की नाही, आपलं होऊन जाईल. म्हणजे दोन कॉन्ट्रॅडिक्टरीज माझ्या डोक्यात स्टेट्स चालू होत्या की होऊ पण शकतं नाही पण होऊ शकतं. पण मोस्टली माझा कल होता की होणारच आहे, असं काय अवघड आहे. म्हणजे जी माझी सुरुवातीपासूनची विचार करण्याची पद्धत आहे किंवा प्रोसेसिंगची जी पद्धत आहे माझी की काय होईल, जास्तीत जास्त काय होईल, परत जा म्हणतील घरी, ते कुठंतरी मला असं वाटतं की माझा जो नेवर गिव अप ॲटिट्यूड आहे तो मला खूप उपयोगी पडतो. आणि जे मी मॅनिफेस्ट करत राहते ते होतंच होतं, एवढं मला माहिती आहे. म्हणजे मला जर विचाराल की काय तुझ्या सक्सेस मागे, तर मी असं म्हणेन की मॅनिफेस्टेशन इज द की. इफ यू आस्क युनिवर्स की आय वॉन्ट टू डू धिस, देन द युनिवर्स बेंड्स इन फ्रंट ऑफ यू अँड इट गिव्ज यू इफ यू आर वर्थ इनफ. तुम्ही जर त्याच्या लायक असाल किंवा तुम्ही तेवढे एफर्ट्स घेतले असाल तर नक्कीच तुम्हाला ते मिळतं. मला आता असं विचार करताना वाटतं की मी कायच केलंय, की काय मिळून गेलंय असंच आहे. पण जेव्हा इतर बघतात आणि इतर जण ऐकतात मला किंवा मी काही सांगतीये जे मी केलंय, तेव्हा त्यांना असं खूप एक्साइटिंग वाटतं, काहीतरी वेगळं केलंय असं वाटतं. पण मी ते असं मनापासून केलंय, माझे पूर्ण एफर्ट्स दिलेत, मग ते मला जे पुढचे मला येत आहेत ऑब्स्टॅकल्स त्याच्या पुढं काही वाटतच नाही.
0: दिस इज सो ट्रू. कारण आपण आपलं जेव्हा एखाद्या कामावरती खूप प्रेम असतं तेव्हा तिथे कष्ट घ्यायला आपल्याला काहीच संकोच नाही वाटत. पण ह्या सगळ्या करिअर पाथमध्ये तुझ्या पेरेंट्सचा रोल काय होता आयुष्यात?
1: पेरेंट्सचा रोल जर सांगायचं झालं तर माझे बाबा, त्यांचं ऑक्युपेशन प्रोफेसर आहेत.
0: ओके.
1: लहानपणापासूनच आमच्या घरात टेक्नॉलॉजी किंवा नवनवीन काय असेल ते त्याच्यावर, कसं असतं इतर घरांमध्ये की नवीन वस्तू आली की ती घरात येते, आमच्याकडे ती नवीन वस्तू घरी आली. समजा जर एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणाल तुम्ही, ती घरी आली तर ती कशी बनली आहे, त्याचा वापर कुठे कुठे होतो, त्यात काय वापरलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून माझं टेक्निकलकडे जास्त कल होता, कारण घरात बाबा फिजिक्सचे प्रोफेसर आहेत आणि त्यांची PhD पण टेक्निकलमध्येच झालेली आहे. सगळी इन्स्ट्रुमेंटेशन सेटअप्स वगैरे ते बनवत राहतात. सध्या त्यांनी थोडासा आराम दिला ह्याला, पण कॉन्स्टंटली त्यांचं पण काम चालूच असतं. म्हणजे त्यांची अशी एक काय म्हणू शकतो आपण, लहान मुलांसारखं आहे की उत्सुकता, ह्याच्यात काय असेल, मग हे कसं असेल, मग ते जे काय आहे त्यांच्यातलं ते माझ्यात पण थोडंसं आहे की का, कसं, कशासाठी, अजून पुढं काय करता येईल आपल्याला यात. मग तो जो उत्सुकतेचा जो आहे तो माझ्यात पण आलेला आहे थोडासा भाग त्यांचा. नंतर मग माझी आई हाऊसवाईफ आहे, पण तिची जी डिटर्मिनेशन म्हणा किंवा हे केलंच पाहिजे का नाही होत आहे, काय म्हणू शकतो आपण,
0: त्यांचा पण नेवर गिव अप वाला
1: नेवर गिव अप
0: ॲटिट्यूड
1: वाला
0: आहे.
1: ॲटिट्यूड आहे किंवा कुठंही कमी पडू नये. इमोशनली जास्त माझी आई नाही आहे, जे की माझे बाबा त्याचे अपोजिट आहेत, जास्त इमोशनल आहे. त्यांना असं वाटतं की माझ्या बाळाला काही त्रास होऊ नये, मग तसं आईचं नाही आहे. मग आईकडनं मला असं मिळालेलं आहे की जास्त हळवं होऊ नये, इमोशनली तू स्ट्रॉंग राहावी, मग ते मला सगळीकडे फायदा मिळतो. मग अशा काही गोष्टी आहेत की ज्या मला आई वडिलांकडनं मिळालेल्या आहेत, म्हणजे दोन्हीकडे बॅलन्स्ड आहे माझं.
0: ताई मला असं वाटतं ना, प्रत्येक

0: गोष्टीला एका गायडन्सची गरज असते, किंवा आपल्या कुठल्याही कामाला एखाद्या सजेशनची, किंवा अशा एखाद्या व्यक्तींची जे आपल्याला बरोबरवाला आरसे दाखवतील, किंवा चांगलं काम केलं तर ॲप्रिशिएट पण करतील. अशी कुठली तुझ्या आयुष्यात व्यक्ती होती की त्यांनी वेळच्या वेळी तुला बरोबर डिरेक्शन दाखवली, किंवा सपोर्ट सिस्टीम बनून ते खूप खंबीरपणे उभे राहिले तुझ्याबरोबर?
1: तसं जर बघायला गेलं तर मोस्टली मला आई आणि बाबा हे दोघं जे आहेत ते मोस्टली गाईड करतात. कारण कितीही काही झालं तरी तुम्हाला तुमचे घरचे असतात शेवटपर्यंत, हे तुम्हाला कळतं जेव्हा तुम्ही शाळा कॉलेज सोडता. मित्र असतात ॲट सम पॉईंटपर्यंत, काही काळापर्यंत ते असतात. त्याच्यापुढे जर बघायला गेला तर तुम्ही रात्रीचे 12 वाजू दे 1 वाजू दे तुम्ही उठून जरी गेला त्यांच्याकडे घरच्यांकडे, तर तुम्हाला घरचे असं म्हणत नाहीत की ए जा मला झोपायचं आहे, ए जा मी थकली आहे, असं कोणीही म्हणणार नाही. मग जेव्हा काही मला अडचण येते, मोस्टली ज्या काही अडचणी असतात त्या आधी मी स्वतः सॉल्व्ह करायला बघते. मग त्या अशा काही अडचणी नसतात की ते तिथपर्यंत जातील घरच्यांपर्यंत, पण जर अगदीच असलं तर पहिल्यांदा मी बाबांना सांगते आणि जर बाबा नसतील तर मग आईला सांगते. मोस्टली असं होत नाही कारण मी आधीच ते विस्तारून टाकते जे काही असेल ते.
2: ओके,
0: ताई मला असं वाटतं ना प्रत्येक गोष्टीला एका गायडन्सची गरज असते, किंवा आपल्या कुठल्याही कामाला एखाद्या सजेशनची, किंवा अशा एखाद्या व्यक्तींची जे आपल्याला बरोबरवाला आरसे दाखवतील, किंवा चांगलं काम केलं तर ॲप्रिशिएट पण करतील. अशी कुठली तुझ्या आयुष्यात व्यक्ती होती की त्यांनी वेळच्या वेळी तुला बरोबर डिरेक्शन दाखवली, किंवा सपोर्ट सिस्टीम बनून ते खूप खंबीरपणे उभे राहिले तुझ्याबरोबर?
1: तसं जर सांगायचं झालं तर आयडल असावा असं म्हणतात, पण माझं असं म्हणणं आहे की मला माझ्यातलं बेस्ट व्हर्जन द्यायचं आहे. मी मान म्हणजे असं दुसऱ्या असं माझा एक सिंगल कोण आयडल नाही आहे, असे भरपूर पर्सनॅलिटीज आहेत त्यांच्याकडनं मी वेचत राहते त्यांचे जे काही चांगले गुण असतील ते. मला मोस्टली जे इन्स्पायर करतं ते हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आयडल, त्यांची जी विचार करण्याची पद्धत आहे, द वे ही वॉज प्रीचिंग एव्हरीवन, किंवा त्यांचं जे रूल करण्याची पद्धत होती ते रूल वाटतच नव्हतं. ते प्रत्येक घरातल्याला असं वाटत होतं की कोणतरी मोठा माणूस आपल्याला सांगतोय असं कर तसं कर. मग मला असं नको आहे की कोणी माझ्या दबावाखाली येऊन माझी कामं ऐकावीत, किंवा समोरच्याला असं वाटू नये की ही जबरदस्तीने सांगतीये किंवा ही दादागिरी करतीये. मग माझं असं कोणी आयडल नाही आहे, पण जर सांगायचंच झालं तर आय वॉन्ट टू वॉक ऑन द पाथ्स ऑफ छत्रपती शिवाजी महाराज.
0: खरं सांगू तर ह्या विचारांनी ना तू खरंच खूप पुढे जाणार आहेस, कारण आत्ता तू अशा सगळ्या लोकांना मोटिवेट केलं आहेस जे कदाचित सेल्फ अनालाइज त्यांनी केलंच नसेल, किंवा त्यांना माहितीच नसेल की त्यांच्या कपॅसिटीज काय आहेत. तू ह्या सगळ्या प्रवासात इतके चॅलेंजेस फेस केलेस, आणि ह्या खूप सुंदर मला असं वाटतं की तुझ्याकडून ही शिकण्यासारखी गोष्ट आहे की कुठलाही प्रॉब्लेम समोर आला तरी त्याला फेस करूनच तो सॉल्व्ह करायचा, कुठेही पळून न जाता किंवा अत्यंत कॉन्फिडेंटली त्या प्रॉब्लेमला ॲनालाइज करायचं आणि तो सॉल्व्ह करूनच शांत बसायचं. आणि हा खरंच खूप चांगला माइंडसेट आहे जो प्रत्येक व्यक्तीने फॉलो केला पाहिजे आयुष्यात त्याच्या. आणि तू सगळ्या प्रश्नांची इतकी जेन्युअनली उत्तरं दिलीस, इतक्या मनापासून सगळ्या गोष्टी सांगितल्या तुझ्या आयुष्याबद्दल, किंवा सगळंच कसं असायला हवं आत्ताच्या लोकांनी, त्यामुळे थँक्यू सो मच फॉर एनकरेजिंग अस. आणि येस, वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. आत्ता ह्या मुवमेंटला अशा आपल्या देशात खूप लोक आहेत ज्यांनी त्यांचं आयुष्य बलिदान केलं या देशप्रेमासाठी. आणि आत्ता अशा प्रत्येक नागरिकासाठी जे अत्यंत जागरूक आणि प्रामाणिकपणे या देशात जगतात, अशांसाठी आज आपण एक गाणं ऐकूयात, आशा भोसलेंनी गायलेलं सैनिक हो तुमच्यासाठी.
3: भारतीय नागरिकाचा

मी मनोज्ञा आणि तुम्ही ऐकत होतात आकाशवाणीचं युववाणी. आजच्या आपल्या भागात सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या जिद्दीबद्दल खूप गप्पा मारल्या. या पुढच्या भागात या करिअर पाथविषयी सविस्तर डिस्कशन होणार आहे, त्यामुळे ऐकायला विसरू नका आकाशवाणीचं युववाणी. धन्यवाद.

युववाणी हा युवकांसाठी असलेला कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आणि त्यानंतर 6:05 दिल्या जाणाऱ्या इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

0: उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आत्ताचं पण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं संजीव दर्शन यांनी आणि चित्रपट होता आशिक. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा गीत चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका सुषमा कुमारी. आदौ मुख्य वार्ताः. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः सिलिगुडीनगरे वरिष्ठैः गोरखानेतृभिः सह मेलनम् अकरोत्. वार्ताकारस्य पंकजसिंहस्य अध्यक्षतायां समाह्वानानां समाधानाय उच्चस्तरीय समित्याः घोषणा अपि जाता. सर्वकारेण चतुर्वर्षेभ्यः न्यूनबालकानां कृते क्लोरफेनिरामीन् मेलिएट् तथा फिनाइले फ्राइन हाइड्रोक्लोराइड इत्येतैः युक्तानां सर्वाणि निश्चितमात्रा संयोजनानि निर्माणे विक्रयणे वितरणे च प्रतिबन्धं स्थापितम्. अद्य सायंकाले आन्ध्रप्रदेशस्य विशाखापत्तनम् नगरे ब्रिक्स युवा मन्त्रिणां सभा आरभ्यते. भारतः सोमालियादेशेन सह द्वाविंशतिः भारतीय नाविकैः सह विदेशीय ध्वजयुक्तयोः वाणिज्यिक नौकायानयोः अपहरणस्य विषये चर्चां करोति. अपि च बीडब्ल्यूएफ बैडमिंटन

अर्थात 23 ऑगस्ट 2026। आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल सकाळी 5:55 6:05 सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये काळी मिरी लागवड याविषयीची माहिती। 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत शाळेची भीती याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकाल। 6:50 परिसर कार्यक्रमात चांदोलीमधील जैवविविधता याविषयी पर्यावरण अभ्यासक अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा। 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम। 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम 7:40। 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवती भवती, संकलन आणि निवेदन अनघा मगदूम यांचं आणि सादर करते विवेक वानखडे। 9:00 आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट गीतांचा लख लख चंदेरी ह्या कार्यक्रमामध्ये। 9:30 बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत, यामध्ये आपण ऐकाल श्रावण धारा, निवेदन आणि मार्गदर्शन प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं आणि सादर करते विवेक वानखडे। 10:00 मराठी चित्रपट संगीत। 10:30 जितेंद्र घोडके सराफ पुणे यांचा प्रायोजित कार्यक्रम। 10:40 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सितारवादनात सादर केलेला राग नटभैरव। 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड। श्रोते हो, 12:00 सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू। हे कार्यक्रम याप्रमाणे। 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आपण ऐकाल रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला कार्यक्रम मंगळागौरीची पारंपरिक गाणी, निर्मिती सहाय्य पल्लवी गोडसे आणि सादर करते विवेक वानखडे। 1:05 गीतबहार रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र। 1:45 भावधारा। 2:30 नादब्रह्म, यामध्ये सावित्री शेखर यांचं गायन आपण ऐकू शकाल। हे होते आमच्या उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम। आमची उद्याची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल संध्याकाळी 4:58 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत। 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 6:10 गीतबहार। 6:30 गंमत जम्मत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा। 7:30 माझं आवार माझं शिवार अंतर्गत कीर्तनकार पराग पांडव यांनी भीष्म प्रतिज्ञा या विषयावर केलेलं कीर्तन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 8:15 लोकसंगीत। 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओ स्कोप हा कार्यक्रम आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम। हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून। याशिवाय नेहमीच्याच वेळेवर सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील। श्रोते हो, तर आत्ताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची। आता प्रसारित करत आहोत लोकसंगीत।

आनंद शिंदे यांनी गायलेलं चंद्रकांत कडू यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं भूमानंद बोगम यांनी. श्रोते हो, कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया, तुकाराम कोळेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं.

0: आता म्हणून गोऱ्यासा विचारित
1: ह्या शिंगरुबा धनगराला.
0: मग त्या गोऱ्या साहेबाला शिंगरुबानो
1: काय सांगितलं?
0: या डोंगराच्या खाय ना तुम्ही रस्ता,
1: नेहमी या डोंगराच्या खालना रस्ता काढा
0: असं सांगितल्या बरोबर.
1: साहेबाना ऐकून गेला
0: आणि झाला जीवाला गोरे मग या साहेबाला. तरी तुला काय मागायचं असेल ते मला?
1: अजिबात काय मागायचं नाही मला.
0: मग काय पाहिजे तुला?
1: पहिलाच मी धनाचा धनगर आहे म्हणला.
0: आपल्या पेक्षा श्रीष्ठ होईल म्हणून त्या गोऱ्या साहेबानो
1: राग आला गोऱ्या साहेबाला
0: गुळी द्यायला घ्या.

0: पार्टी हवीच.
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विम्याचं महत्व.

0: याविषयी मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: खरं तर विमा ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चित घटना परिस्थितीला सामोरा जाणाऱ्या सर्व लोकांच्या समूहापैकी ज्यांचं नुकसान होतं त्या नुकसानीची उर्वरित लोकांमध्ये विभागणी करणं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कमावत्या व्यक्तीला गमावतं तेव्हा खऱ्या अर्थी त्या व्यक्तीमुळे घरात येणारं उत्पन्न गमावलं जातं.
0: बरोबर.
1: त्या व्यक्तीची भरपाई आपण नाही करू शकत, पण विमा जर असेल तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भरपाई करू शकतो.
0: बरोबर. तेव्हा नक्की ऐका सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

रंजना शिंदे यांनी गायलेलं हृदयनाथ सिन्नरकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं. कार्यक्रमात आता ऐकूया मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं दामोदर शिरवाळे यांचं गीत. गातात कृष्णा शिंदे आणि सहकारी.

0: पांडुरंग आगवणे आणि सहकार्याने गायलेल्या या गीतासोबतच श्रोतेहो लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7 वाजता मराठीतून प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज छात्रों की गुंज या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांचं 4 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी उत्पादन विक्री आणि

0: करण्यावर सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षांखालच्या मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांच्या वेष्टनावर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलंय. या वयोगटातल्या मुलांसाठी ही औषधं हानिकारक असू शकतात आणि यापेक्षा जास्त सुरक्षित असलेले पर्याय उपलब्ध आहेत असं सरकारनं म्हटलं आहे. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातनं आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.
0: नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्वत्र अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेलं युद्ध युवा शक्तीचं विद्यार्थ्यांचं असून आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची ती लढाई आहे असं ते म्हणाले. व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना मदतीची आवश्यकता आहे हे समाजानं समजून घ्यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी अंमली पदार्थांबद्दल मिळालेली माहिती पोलिसांना कळवण्यात पुढाकार घ्यायला हवा असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथही दिली. नवी मुंबई आणखी सुरक्षित करण्यासाठी सीबीडी बेलापूर इथं प्रहरी इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटरचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी आज केलं. जमीन शेतीयोग्य करण्यासाठी लागणाऱ्या कुठल्याही साहित्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करायची नाही असे स्पष्ट आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: कुठल्याही शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पकडायचं नाही आहे. शेतकऱ्याला लागणारी माती येथे रॉयल्टी घ्यायची नाही आहे. शेतकऱ्याचं शेतघर असेल त्याच्याकरता रॉयल्टी घ्यायची नाही. शेतकऱ्याचं शेत जमिनीकरता लागणारा कुठलंही साहित्य किंवा त्याला लागणारी कुठलंही उपयोगाचं साहित्य हे त्याला वापर करताना शेतकऱ्याचा कुठलंही अडवणूक करायची नाही असे आदेश तहसीलदार तलाठी आणि पोलिसांना दिलेले आहेत.
0: राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाची आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं 1 सप्टेंबरपासून नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. यानुसार राज्यातल्या सर्व 1196 बाल तपासणी पथकांचं प्रशासकीय नियंत्रण तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलंय. अंगणवाडी आणि शाळांमधल्या बालकांची आरोग्य तपासणी, तपासणीची गुणवत्ता आणि आजारी बालकांना वेळेवर मोफत उपचार तसंच शस्त्रक्रिया मिळणं यावर यात भर दिला जाणार आहे. उपसंचालक स्तरावरून रोज 50 पालकांशी थेट संपर्क साधून उपचारांची पडताळणी केली जाईल तसंच या योजनेतल्या वाहनांना GPS लावणंही बंधनकारक करण्यात आलंय. राज्य पोलीस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या श्वानांना निवृत्तीनंतरही पोलीस दलातच ठेवायचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. या श्वानांना सांभाळणारे कर्मचारीही त्यांच्यासोबतच राहतील. या श्वानांच्या आहाराचा आणि देखभालीचा सर्व खर्च राज्य शासनाचा गृह विभाग करणार आहे. श्वानांनी पोलीस दलासाठी दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांची योग्य ती काळजी घेणं ही शासनाची जबाबदारी आहे असं मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांकरता सार्वजनिक आरोग्य विभागानं डिसेंबरपर्यंत सर्व व्यवस्था सज्ज ठेवायचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. येणाऱ्या भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आवश्यक यंत्रसामग्री, औषधांचा पुरेसा साठा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं नियोजन आतापासूनच करावं असंही त्यांनी सांगितलं. 100वं साहित्य संमेलन पुढच्या शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं अशी अपेक्षा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत राज्यातल्या विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तसंच संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांसोबत सामंत यांनी संवाद साधला. विद्यार्थी, नवोदित आणि ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत सर्वजण मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया असं आवाहन त्यांनी केलं. 100व्या साहित्य संमेलनातून सुरू झालेलं विद्यार्थी साहित्य संमेलन यापुढे दरवर्षी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या संवादात सहभागी झाले होते. 100वं साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलन ही मराठी भाषेच्या संवर्धनाची मोठी संधी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी थोड्याच वेळात पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. यासाठी ते आज दुपारी पुण्यात पोहोचले. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं समाजमाध्यमावरच्या इन्फ्लुएन्सरना पैसे दिल्याचा दावा भाजपानं केला. त्यावर जेनझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा पाहून भाजपा घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं आहा.

0: परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. अभाविपच्या तक्रारीवरून 50 ते 60 जणांविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. साखरेच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर सणासुदीतली मागणी पूर्ण करण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याकरता सहकारी साखर कारखाने प्रयत्नशील आहेत. राज्य सरकारनं परवानगी दिल्यास लवकर गाळप सुरू करून बाजारात नवीन साखर उपलब्ध करून देऊ, असं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. सध्याच्या साखरेच्या दरवाढीचा सहकारी साखर कारखान्यांना विशेष फायदा झाला नसल्याचंही महासंघानं म्हटलंय. तांत्रिक कामांसाठी पुणे स्थानक परिसरात उद्या सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत 9 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात फलाट क्रमांक 3, 4, 5 आणि 6 वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेससह 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी एनटीएस ॲपवर रेल्वेगाड्यांचं अद्ययावत वेळापत्रक तपासून प्रवास करावा, असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. अहिल्यानगर जिल्हा गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालं. राज्य सरकार जिल्ह्यात नवीन उद्योग गुंतवणुकीसाठी पुढाकार घेत आहे. या उद्योगांना सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन खंबीरपणे उभं आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. थ्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित ल्यू शेंग शू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार होती. आज सकाळीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात धानोरा तालुक्यात सर्वाधिक 23 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात 17.2 मिलीमीटर पाऊस पडला. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढच्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत, अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय बालआरोग्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज छात्रों की गुंज या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आणि बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स वर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. श्रोतेहो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह. श्रावण म्हणजे ओली माती. श्रावण म्हणजे भिजली धरती. श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
3: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस.

0: सारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
1: फिनोलेक्स अकॅडमी दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी. श्रोते हो, सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विम्याचं महत्व याविषयी मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
2: खरतर विमा ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चित घटना परिस्थितीला सामोरा जाणाऱ्या सर्व लोकांच्या समूहापैकी ज्यांचं नुकसान होतं त्या नुकसानीची उर्वरित लोकांमध्ये विभागणी करणं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कमावत्या व्यक्तीला गमावतं तेव्हा खऱ्या अर्थी त्या व्यक्तीमुळे घरात येणारं उत्पन्न गमावलं जातं.
1: बरोबर.
2: त्या व्यक्तीची भरपाई आपण नाही करू शकत, पण विमा जर असेल तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भरपाई करू शकतो.
1: बरोबर. तेव्हा नक्की ऐका सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। श्रोते हो, आता 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल। आम्ही सहक्षेपित करत आहोत।

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. वर्ष 2026 मध्ये होणाऱ्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं यजमानपद भारताकडे आहे. त्या अगोदर देशभरात विविध क्षेत्रांमधील सहकार्यासाठी भारतातल्या विविध शहरांमध्ये मंत्रीस्तरीय आणि विविध कार्यगटांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामधील पुणे मुंबईसह चेन्नई जयपूर आणि गांधीनगर इथं वेगवेगळ्या विषयांवर आयोजित ब्रिक्स बैठकांचा घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, भारत अध्यक्षपद भूषवत असलेल्या ब्रिक्स परिषदेची यंदाची संकल्पना क्षमता नवनिर्मिती सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण ही आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील राष्ट्रांना एकत्र आणून एक मजबूत आणि सुरक्षित भविष्य घडविण्याचा भारताचा मानस आहे. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अगोदर भारतात अनेक मंत्रीस्तरीय आणि विविध कार्यगटांच्या बैठकांचं आयोजन केलं जात आहे. यातील तामिळनाडूतल्या चेन्नई इथं 21 ऑगस्टला 14वी ब्रिक्स विज्ञान तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन ही मंत्रीस्तरीय बैठक पार पडली. पुण्यात देखील 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान 12वी ब्रिक्स दळणवळण मंत्री आणि ICT कार्यगटाची बैठक पार पडली. तर राजस्थानमधील जयपूर इथं 20 ते 21 ऑगस्ट दरम्यान पर्यटन मंत्री आणि कार्यगट

0: याची ब्रिक्स बैठक झाली. या बैठकांमध्ये झालेली चर्चा आणि भारतानं यात मांडलेली भूमिका याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि मुंबईच्या सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सिव्हिलायझेशन स्टडीजचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदेश सामंत यांनी सांगितलं.
1: सर्वात आधी म्हणजे जयपूरमध्ये जी बैठक झाली ती ब्रिक्स देशांच्या उद्योग मंत्र्यांची बैठक झाली. यात MSME, सौर ऊर्जा क्षेत्र, स्टार्टअप्स यासारख्या विषयांचा विचार केला गेला. भारताने यात इन्क्युबेटर नेटवर्क आणि ब्रिक्स स्टार्टअप इनोव्हेशन फंड उभारण्याचा प्रस्ताव मांडलाय. याच्यामुळे वेगवेगळ्या स्टार्टअपसाठी भांडवल उभारणी असेल किंवा सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणं असेल यासारख्या विविध गोष्टी होण्याची शक्यता आहे. याचा जागतिक दक्षिणेला म्हणजे ज्यात आपण ग्लोबल साऊथ म्हणतो याला सुद्धा एक मोठा फायदा होईल. म्हणजेच ग्लोबल साऊथमधले जे जे देश आहेत यांना विकसित देशांवर अवलंबून न राहता विकसनशील देशांना एकत्र येऊन तिथल्या लघु आणि मध्यम उद्योगांना एकत्र उद्योगांच्या विषयीची संधी निर्माण करणं हा त्याचा उद्देश आहे. याशिवाय चेन्नईमध्ये जी बैठक पार पडली ती विज्ञान संशोधन क्षेत्रासंबंधीची बैठक पार पडली. यात सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात नक्कीच संशोधन तंत्रज्ञान यामध्ये ब्रिक्स देशांनी एकत्र येऊन काम करण्यावर चर्चा झाली. यात ब्रिक्स सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन फ्रेमवर्कच्या माध्यमातून तरुण वैज्ञानिक आणि नवीन जगासाठी उपयोगी अशा कार्यक्रमांवर भर देण्याचा प्रस्ताव मांडला गेला आणि असे कार्यक्रम राबवण्याचा मानस या सर्व सदस्य देशांनी दाखवला. आपण जर पाहिलं तर विज्ञानात आजकाल हवामान बदल, ऊर्जा, औषध निर्मिती, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य असेल, शेती असेल या सगळ्याचा एक मोठा सहभाग असतो. आणि ब्रिक्स देश ज्यात बहुतांश विकसनशील देश आहेत हे विकसित देश एकत्र येऊन स्वतःच्या फायद्यासाठी आणि जगाच्या फायद्यासाठी सुद्धा एका प्रकारचं फ्रेमवर्क निर्माण करतील किंवा एखाद्या प्रकारची व्यवस्थेची निर्मिती करतील असा या सर्व गोष्टींचा उद्देश आहे. आणि म्हणूनच चेन्नईत पार पडलेल्या या विज्ञान संशोधन आणि इनोव्हेशन या बैठकीने आता या पुढचा कुठेतरी मार्ग प्रस्तावित केला असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर पुण्यात जी बैठक झाली ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल अर्थव्यवस्था आणि सायबर सिक्युरिटी या अत्यंत महत्वाच्या विषयावर झाली. यात ब्रिक्स देशांचे कम्युनिकेशन मिनिस्टर्स म्हणजेच जनसंपर्क मंत्री सहभागी झाले होते. यात ऑफकोर्स सायबर सिक्युरिटी असेल, डिजिटल कनेक्टिव्हिटी असेल, भविष्यातली कम्युनिकेशन तंत्रज्ञान असेल या सर्वांविषयी चर्चा झाली. आणि आपण जर पाहिलं तर भारताने अगदी UPI असेल किंवा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल यात विशेषतः कमी खर्चात डिजिटल पेमेंट, सरकारी सेवा, आर्थिक संधी उपलब्ध करून देणं यात भारताने जी कामगिरी केली आहे याचा फायदा ब्रिक्समधल्या विकसन देशांना आणि ब्रिक्सच्या पलीकडे जाऊनही विकसित देशांना सुद्धा होऊ शकतो ही या बैठकीची फलनिष्पत्ती आपल्याला म्हणता येईल. विविध देशांमध्ये डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करणं आणि डिजिटल उद्योग उभारणं यासाठी सर्व बैठका महत्वाच्या ठरू शकतात. पण या सगळ्याचा एक महत्वाचा फायदा जर आपण बघायला गेलो तर आजपर्यंत जागतिक अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने विकसित देशांवर आधारित आपल्याला दिसते. आणि आपण यासाठी सुद्धा जर वित्त पुरवठा पाहिला तर ज्या जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, वित्तीय संस्था आहेत या आजही विकसित देशांच्या अंमलाखाली किंवा त्यांच्या टाचेखाली असल्याचं आपल्याला दिसतं. अशा वेळेला ब्रिक्स बँकेच्या माध्यमातून पर्यायी वित्त पुरवठा करणं किंवा जागतिक प्रश्नांवर भांडवल उपलब्ध करण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकत्र येणं याच पद्धतीने भविष्यात काही प्रमाणात डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न ब्रिक्सच्या माध्यमातून करणं हा ब्रिक्स देशांचा प्रयत्न राहिलाय. याशिवाय ब्रिक्समध्ये मोठी बाजारपेठ सुद्धा आहे. म्हणजे आपण भारत पाहिलं, चीन पाहिलं, ब्राझील पाहिलं किंवा नव्याने सामील झालेले इंडोनेशिया असेल, इजिप्त असतील, सौदी अरेबिया असतील यासारख्या देशांमध्ये सुद्धा आपल्याला एक मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. अशा वेळेला आपण विकसित देशांच्या बाजारपेठांवर अवलंबून न राहता ब्रिक्सच्या बाजारपेठांचा फायदा हा विकसनशील देशांना आणि विशेषतः ब्रिक्स देशांना व्हावा यासाठी सध्या ब्रिक्स गट प्रयत्नशील आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. त्या पलीकडे जाऊन ग्लोबल गव्हर्नन्स असेल, इथे UN सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच सुरक्षा परिषदेत ब्रिक्सच्या देशांना आणि जागतिक दक्षिणेला आवाज प्राप्त करून देणं आणि सुरक्षा परिषदेत एक प्रकारचा बॅलन्स किंवा समतोल आणण्याचे सुद्धा प्रयत्न हे ब्रिक्स गटांकडनं केले जात आहेत. आणि याच सर्व गोष्टींचा विचार करता ब्रिक्स परिषदेचं महत्त्व आणि भारताकडे असलेलं 2000

0: सव्वीसचं अध्यक्षपद महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, पुणे चेन्नई आणि जयपूर सोबतच मुंबईत आणि गुजरातमधील गांधीनगर इथं 19 ऑगस्टपासून वेगवेगळ्या कार्यगटांच्या 2 दिवसीय ब्रिक्स बैठका पार पडल्या. यामधल्या मुंबईत आयोजित परिषदेत वित्त आणि मध्यवर्ती बँक उपप्रमुखांनी सहभाग घेत चर्चा केली, तर गांधीनगरमध्ये युवा नेते, उद्योजक आणि प्रतिनिधींची परिषद पार पडली. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर अक्षय रानडे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: या बैठका म्हणजे गांधीनगर येथे झालेली ब्रिक्स युवा परिषद बैठक व युवा शिखर परिषद आणि मुंबई येथे झालेली ब्रिक्स वित्त व मध्यवर्ती बँक उपप्रमुखांची तिसरी बैठक. माझा मूलभूत मुद्दा असा आहे की या दोन्ही बैठका वेगवेगळ्या विषयांवर असल्या तरी त्याला एका व्यापक भारताच्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून आपण बघितलं पाहिजे. इथे ब्रिक्सला अधिक लोककेंद्रित, तंत्रज्ञान अभिमुख आणि वित्तीय दृष्ट्या सक्षम आणि ग्लोबल साऊथच्या हितांचे प्रतिनिधित्व करणारे व्यासपीठ बनवणे हे आहे. भारताने आपल्या 2026 अध्यक्षतेसाठी बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी ही चौकट स्वीकारली आहे. ही फक्त एक आकर्षक घोषणा नसून ती राजकीय सुरक्षा, आर्थिक, वित्तीय आणि लोकांमधील संपर्क या ब्रिक्सच्या सहकार्याच्या 3 स्तंभांना जोडणारी कार्यनीती आहे. आता गांधीनगर येथे 19-26 ऑगस्टला झालेल्या ब्रिक्स युवा परिषद बैठक आणि युवा शिखर परिषद बैठक हे वरवरून जरी आपल्याला युवा प्रतिनिधींचं एकत्रीकरण वाटत असलं तरी परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने आपण जर का बघितलं तर हा एक युवा कूटनिधीचा भाग म्हणून आपण बघायला हवा. तर युवा कूटनिधी म्हणजे प्रामुख्याने पुढच्या पिढीत जे लोक नेतृत्व करणार आहेत, म्हणजे आज जे विद्यार्थी असतील, संशोधक असतील, स्टार्टअप उद्योजक असतील किंवा वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते असतील, ते उद्या शासन, उद्योग, तंत्रज्ञान आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व करणारे युवा लोक असतील. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क हा दीर्घकालीन धोरणात्मक गुंतवणूक आहे असं मला वाटतं. गांधीनगरच्या बैठकीत शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार क्षमता, सर्वसमावेशक विकास इत्यादी गोष्टींवरती भर देण्यात आला. ह्याला आपण जनरली सॉफ्ट पॉवरच्या दृष्टिकोनातून बघतो. हे विषय जरी आपल्याला आता सॉफ्ट वाटत असले तरी प्रत्यक्षात ते राष्ट्रीय सामर्थ्याशी थेट जोडलेले आहेत. ज्या देशाची युवा लोकसंख्या कुशल, आरोग्यदृष्ट्या सक्षम आहे त्या देशाची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थैर्य आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढलेली आपल्याला दिसून येते. भारतासाठी याचे विशेष महत्व एवढ्यासाठी आहे की भारत दीर्घकाळापासून विकासाचे मॉडेल हे केवळ परकीय मदत किंवा आयातित तंत्रज्ञानावर अवलंबून नसून त्यातला पर्यायी मार्ग शोधणारे याच्या विचार मांडताना आपल्याला सातत्याने दिसतं. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा असतील, नव उद्योग असतील, कौशल्यावर आधारित विकास असेल किंवा सामाजिक कल्याणासाठी डिजिटल एकीकरण असेल यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवरती भारताने ब्रिक्स भागीदारांसोबत सहकार्याच्या रूपात इच्छा मांडलेली आपल्याला दिसून येते. भारताच्या अध्यक्षतेत ब्रिक्स इन्क्युबेटर नेटवर्क, विज्ञान व संशोधन भांडार आणि युवा स्टार्टअप प्लॅटफॉर्म सारख्या उपक्रमांवर देखील भर दिलेला आपल्याला दिसून येतो. पण गांधीनगरची बैठक त्यामुळे भारताच्या सॉफ्ट पॉवरचे उदाहरण जसे आहे तसेच ते एक दीर्घकालीन कूटनिधी आणि दीर्घकालीन इंटरेस्ट मध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने देखील आपण बघितले पाहिजे. आता मुंबईतील ब्रिक्स वित्त आणि मध्यवर्ती बँक उपप्रमुखांची जी तिसरी बैठक झाली तिला आपल्याला एका वेगळ्या प्रकारे बघणं गरजेचं आहे. पण तरी सुद्धा त्याचा जर का धोरणात्मक आपण दृष्टिकोन बघितला तर तो बऱ्यापैकी व्यापक आहे आणि एकंदर आपल्या परराष्ट्र धोरणाच्या दिशेला पूरक आहे असं मला वाटतं. तर वित्त मंत्रालय आणि मध्यवर्ती बँकेचे अधिकारी ज्या मुद्द्यांवर प्रामुख्याने संवाद करतात त्यात जागतिक आर्थिक अस्थिरता असेल, चलनाविषयक जे प्रश्न असतील, वित्तीय स्थैर्य असेल किंवा एकंदरच विकासासाठी संसाधनांचा समावेश असे वेगवेगळे विषय चर्चेला असतात. ही बैठक भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेचा भागही आहे. आज जरी आपण एकंदर जागतिक आर्थिक व्यवस्था बघितली तर तिथे काही मर्यादित चलन जसे डॉलर यांचा प्रभुत्व आपल्याला दिसून येतो. ह्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांसाठी एक मोठा प्रश्न असा आहे की आपला परस्पर व्यापार अधिक सुरक्षित, स्वस्त आणि त्याला स्थैर्य कसं मिळवून देण्यात येईल. याच संदर्भात सीमापार देयक अधिक जलद आणि कमी खर्चिक करण्याची देखील गरज ब्रिक्स राष्ट्रांना भासते. आता स्थानिक चलनातून व्यापार देयकांच्या शक्यतांवर चर्चा केली म्हणजे डॉलरला उद्या आपण बाजूला सारतोय अशातला तो भाग नाही किंवा आज भारत डॉलरला काहीतरी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतोय असं देखील बघून चालणार नाही. ती व्यवहारातील जोखीम कमी करणं किंवा चलनातील जी चढउतारांचा जो परिणाम असतो त्याला कमी करण्यासाठी एकत्रित काही पर्याय शोधता येतील का ह्या पार्श्वभूमीतून त्याला आपल्याला बघणं गरजेचं आहे. भारताच्या मध्यवर्ती बँकेनेही सीमापार देयक सुलभ, जलद आणि स्वस्त करण्यावरती भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे की वित्तीय स्वायत्तता जे आपण म्हणतो म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेतून अलुप्त राहणं असा त्याचा अर्थ नाही. उलट ती जी जागतिक अर्थव्यवस्था आहे त्यात अधिक समान अटींवर सहभाग

0: घेता येईल, व्यापारासाठी अनेक पर्याय कसे निर्माण करता येतील, देयक संरचना अजून सक्षम कसे करता येतील आणि विकासासाठी विश्वासार्ह वित्त पुरवठा उपलब्ध कसे करता येईल ह्यावर भर देणं त्याच्यात अभिप्रेत आहे. भारताच्या अध्यक्षतेतील जी लवचिकता या संकल्पनेचा जो संबंध आहे तो याच पुरवठा साखळी, आरोग्य, ऊर्जा आणि इतर व्यवस्थापन आणि आर्थिक धक्क्यांना सामोरं जाण्यासाठी संस्थात्मक क्षमतेशी जोडली जाणारी आहे. या दोन्ही बैठकींचा तिसरा आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचा जो संदर्भ आहे तो ग्लोबल साऊथशी आहे. ग्लोबल साऊथ ही फक्त भौगोलिक संज्ञा आज नाही, ती आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका यांच्यातील अनेक विकसनशील देशांच्या विकासात्मक चिंता, प्रतिनिधित्वाची मागणी आणि न्याय जागतिक व्यवस्थेची आकांक्षा व्यक्त करण्यासाठीचा एक राजकीय संकल्पना आहे. भारत ब्रिक्सच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करतो की म्हणजे जागतिक निर्णय प्रक्रियेत हे जे विकसनशील राष्ट्र आहेत ह्यांचा आवाज, त्यांच्या लोकसंख्या, त्यांची आर्थिक क्षमता आणि त्यांच्या विकासांच्या गरजेच्या प्रमाणात ऐकला जातो आहे का, आणि जर तो ऐकला जात नसेल तर त्याला एक संघटितरित्या आपल्याला काय म्हणून प्रत्युत्तर देता येईल, अशा दृष्टीने देखील भारत ब्रिक्स ह्या समूहाकडे बघ. गांधीनगरमध्ये झालेली युवा परिषद असेल किंवा मुंबईत झालेली वित्तीय सहकार्यांवर भार देण्यासाठीची परिषद असेल, या दोन्ही गोष्टींना आपण ह्या व्यापक परराष्ट्र धोरणाच्या परिप्रेक्ष्यातूनच बघितलं पाहिजे.
1: श्रोते हो, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेल्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार होऊन या संघटनेत इजिप्त, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा नव्यानं समावेश झाला. ब्रिक्सच्या या विस्तारानंतर भारताकडे प्रथमच ब्रिक्सचं अध्यक्षपद आलं असल्यानं त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. या सर्व बैठकांमध्ये भारतानं मांडलेली भूमिका ही जागतिक बाजारपेठेत ग्लोबल साऊथ राष्ट्रांच्या हिताचं रक्षण करणं आणि जागतिक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेनं उचललेलं एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन मनीषा देवणे.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील. आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, मध्यमलहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: प्रधानमंत्री फसल बीमा।
1: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
2: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
1: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
2: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
1: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
3: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी माहिती ऐकणार आहोत। ही माहिती आपल्याला करून देत आहेत कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा, जिल्हा रायगड येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर।
4: श्रोतेहो नमस्कार। खरं म्हणजे कृषी विकास आणि संबंधित क्षेत्रात म्हणजेच कृषीपूरक व्यवसाय यामध्ये महिलांची भूमिका अतिशय महत्वाची आहे। शेतीमध्ये महिलांच्या सहभागाचे स्वरूप आणि व्याप्ती प्रदेशानुसार बदलते, परंतु विविधतेकडे दुर्लक्ष करून महिला कृषी विषयांमध्ये, कृषी उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत। 2011 जनगणनेनुसार एकूण महिला मुख्य कामगारांपैकी 55% महिला या शेती कामगार होत्या आणि 24% शेतकरी होत्या। तथापि केवळ 12.8% शेतकरी आणि शेतकरी मुलांच्या नावावरती जमिनीची मालकी आहे। हा थोडाफार लिंगभेद आपल्याला जाणवतो, परंतु सीमांत आणि लहान जमीन म्हणजे कमी क्षेत्र असलेल्या जमिनींमध्ये महिलांकडे मालकीचं प्रमाण फार कमी आहे, ते 25.7% इतकंच आहे। आज आपण पाहिलं तर महिलांचा सहभाग शेतीमध्ये कशाप्रकारे आहे। कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक स्थिती, प्रादेशिक घटकांवरती हा सहभाग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आढळतो। पहिलं म्हणजे स्वतः शेतीमध्ये काम करणाऱ्या, दुसरं कामावर देखरेखीद्वारे आणि व्यवस्थापकाचं काम करणाऱ्या, आणि तिसरा प्रकार आहे शेतमजूर काम करणाऱ्या महिला। शेती हा संपूर्ण देशाचा आत्मा आहे आणि शेतीमध्ये काम करत असताना बियाणे व निवड प्रक्रिया, रोपवाटिका व्यवस्थापन, पेरणी व लागवड, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, आंतर मशागत, काढणी व मळणी, धान्याची स्वच्छता, प्रतवारी व साठवण, तर शेतमालाची विक्री व बाजारपेठ संपर्क, शेतीविषयक निर्णय प्रक्रिया सहभाग, हे सगळे कामं शेतकरी महिला करीतच असतात। त्याचबरोबर पशुधनाचा आपण जर विचार केला तर पशुधन हा मुख्य उपजीविकेचा व्यवसाय आपल्या शेतकरी कुटुंबाचा आहे। त्यामध्ये बहुतांश महिला सहभागी झालेल्या असतात। प्रामुख्याने जनावरे आणि गोठ्यांची स्वच्छता करणं, गुरांना पाणी देणं, जनावरांचं दूध काढणं, चारा संग्रह, शेणाच्या गवऱ्या तयार करणं, ही सगळी कामं प्रामुख्याने महिला करत असतात। केवळ आजारी जनावरांची काळजी घेण्याचं काम हे पुरुषांवरती असतो। एकंदरीत पाहिलं तर याच्यामध्ये महिलांची भूमिका मोठी आहे। तिसरा विषय घेतला कुक्कुटपालन, हा जो प्रमुख शेतीपूरक व्यवसाय आहे, त्यामध्ये ह्या उद्योगात घरगुती पातळीवरती महिलांचा सहभाग केंद्रस्थानी आढळतो। या व्यतिरिक्त शेळीपालन, फुलशेती, फळबाग लागवड, मत्स्य व्यवसाय, अन्न प्रक्रिया यांचा समावेश आपल्याला पाहता येतो। आता दुसरा विषय असा आहे की शेतकरी म्हणजे सहभाग वाढवण्याकरता कोणते प्रयत्न केले जात आहेत। आपल्याला माहित आहे की शेतीमध्ये सहभाग वाढवण्याकरता शासन स्तरावरती खूप मोठे प्रयत्न केले जात आहेत। त्यात प्रामुख्याने आपण विचार केला तर उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं, प्रात्यक्षिकांचं आयोजन करणं, कृषी निविष्ठांची खरेदी करणं, लागणारा जो काही बियाणे असेल, खतं असतील, याची खरेदी करण्याबाबतचं ज्ञान शेतकरी महिलांना देणं, अन्न प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं, साठवणूक आणि पणन व्यवस्था म्हणजे विक्री व्यवस्थामध्ये त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शासनामार्फत केली जात आहे। त्याच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आणि कृषी विस्तार माध्यमांचा वापर पाहायला मिळतो। त्याचबरोबर आपण जर इतर गोष्टी पाहिल्या तर महिलांसमोर आजही सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि इतरही अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये महिलांचं कार्याचं नियोजन करणं फार महत्वाचं आहे। शेतीमध्ये आपण जर पाहिलं ग्रामीण महिलांमध्ये काही अडचणी आहेत, प्रामुख्याने आपण पाहिलं तर पारंपरिक ज्ञानामध्ये त्या अडकलेल्या पाहायला मिळतात। त्यांचा बाहेरच्या जागेचा संपर्क कमी आढळून येतो। आजच्या काळात थोडा वाढलेला आहे, परंतु एकंदरीत थोडा संपर्क त्या कमी पडतात। आहार आणि आरोग्याबाबत त्यांच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात जुन्या चालीरीती आणि गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात, तर ते दूर होण्याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर महिलांना व्यवसायाकरता भांडवलाची कमतरता जाणवते, उपलब्धता कमी असते, शासनाच्या योजनांची पुरेपूर माहिती नसल्यामुळं त्या योजनांचा फायदा घेण्यास पुढे येत नाहीत। अशावेळी महिलांना संघटित होऊन कृषी आणि पृष्ठपूर व्यवसायामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याची गरज आहे। यासाठी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन पुढील काळात हाती घ्यावयाची योजनांची आखणी आणि योग्य अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे। यापुढे आपण पाहूया की शेतकरी मुलांच्या शिक्षण व सामाजिक बाबीविषयी काय सांगतील आपल्याला। तर प्रथम म्हणजे याचा सामाजिक सहभाग वाढवणं अत्यंत गरजेचं आहे। महिला हा जितक्या समाजामध्ये सहभागी होतील तितका त्यांचं भांडार त्यांच्याकडे उपलब्ध होईल, त्याप्रमाणे शेती आणि शेतीपूरक व्यवस्थेमध्ये भविष्यात त्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं। आज आपण काही पारंपरिक बाबी सोडल्या तरी आधुनिक पद्धतीच्या अवलंबनामुळे उत्पादन क्षमता वाढू शकते। शेतीच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे प्रबंधन होणं आवश्यक आहे। सर्वांना आपल्याला माहिती पाण्याचं महत्व सर्वात जास्त महिलांना माहित असतं। घरातील पाण्याचं व्यवस्थापन त्यांना ते शेतामध्ये पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना पुढे आणणं फार महत्वाचं आहे। दुसरी गोष्ट पर्यावरण।

पर्यावरण आपण पाहिलं तर पर्यावरण टिकलं तर सर्व काही टिकू शकतं, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीला हे संस्कार जर शेतकरी महिलांमध्ये झाले तर ऑटोमॅटिक त्याचा प्रसार हा समाजावर होईल, त्यातून मग पर्यावरणाची काळजी घेणं सर्वांना शक्य होऊन जाईल. आपल्याला माहिती आहे की आजीबाईचा बटवा, त्यातून शोध आणि बोध बाहेर येत असतात. आजीबाईच्या बटवा म्हणजे ती एक स्त्री आहे जी पारंपरिक ज्ञानाबरोबर तिची समाजासाठी उद्धाराचं काम करत असते. अशा प्रकारचा हा बटवा ग्रामीण महिलांमध्ये, शेतकरी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवणं, त्यांना ज्ञानाने समृद्ध करणं, त्यासाठी त्यांचा प्रसार आणि अवलंब करणं, यासाठी फार महत्वाची गरज आहे. आपण जर पाहिलं तर शेतीमध्ये महिलांच्या जमीन धारणाविषयी आपण पाहिलं तर शेत जमीन नावावर असणाऱ्या मुलांचं प्रमाण अत्यल्प आहे. जे आपण ऍग्रिकल्चर सेन्सस म्हणतो, कृषी जनगणना 2015-16 नुसार भारतामध्ये जवळपास 14% व महाराष्ट्रामध्ये 15% मुलांना शेती करतात, ज्यामध्ये जमीन धारणा असणाऱ्या भारतीयावर शेती करणाऱ्या मुलांचा समावेश आहे. म्हणजे एकूण जी महिला आहेत त्याच्यापैकी 80% महिला या अल्प व अत्यल्प भूधारक महिला आहेत, ज्यांच्याकडे फार कमी शेतजमीन आहे. जी पितृसत्ताक कुटुंब पद्धती आहे ती तर आपण कारणीभूत असं म्हणू शकतो, कारण आपल्याकडे पितृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये वारसा हक्क मुलाकडे जात असल्यामुळे महिलांच्या नावावर शेतजमीन फार नगण्य राहते. त्यामुळे शेतजमीन नावावर असणं हा एक केवळ प्रशासकीय पैलू नाहीये, तर त्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि अधिकार निर्णय क्षमता वाढवणं, त्या संबंध जोडणे फार महत्वाचं आहे. त्यामुळे शेती नाही, त्यामुळे त्याचं सक्षमीकरण नाही, त्यामुळे सर्वांगीण विकास प्रभावित होतो, त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता आपण पाहूया की महिलांच्या शेतीमध्ये अधिकार वाढवण्याकरता शासनाने कोणतं धोरण आखलेलं आहे. आपल्याला माहित आहे की केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत विविध धोरणामध्ये महिलांना उत्पादक बनवणं, उद्योजक, निर्णयकर्त्या म्हणून सक्षम करण्यावर भर आहे. विशेषतः महिला बचत गट, कृषीपूरक व्यवसाय, कौशल्य विकास, वित्तीय समावेशन आणि बाजारपेठेची जोडणी यांना महत्व शासनाने दिलेलं आहे. त्यामध्ये आपण जर पहिल्यांदा पाहिलं तर दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन DNRLM असं आपण म्हणतो, त्याच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना उद्योजक बनवणं, त्यांना कृषी व कृषी उत्पादनातील क्षमता वाढवणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. शाश्वत शेती, पशुधन व बिगर काष्ट उत्पादनं, बाजारपेठेची जोडणी यावरती यामध्ये भर दिला आहे. त्यामुळे महिला किसान योजना शेतकऱ्यांना निश्चितच सहाय्य आहे आणि आतापर्यंत 33 लाखांहून जास्त महिलांचा यांचा लाभ घेतलेला आहे. दुसरं आपण पाहिलं तर या दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये महिला बचत गट, त्यांना संघटित करून बचत, बँक कर्ज, कौशल्य विकास, उत्पादन आणि सामूहिक व्यवसाय यासाठी मदत केली जाते. महिला उत्पादक गट व उत्पादक कंपन्यांमार्फत बाजारपेठी त्यांच्या जोडण्यावरती मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की केंद्र शासनाची योजना आहे की जमीन धारक पात्र शेतकऱ्यांना कुटुंबाला वर्षाला ₹6,000 थेट बँकेत जमा केले जातात. PM किसान योजना, या लाभासाठी जमीन मालकी व इतर पात्रता निकष लागू होतात. त्यामुळे महिलांच्या नावावर जमीन असेल, त्यांची नोंदणी आणि मालकी असेल, तर अशा प्रकारे ह्या महिलांसुद्धा या ₹6,000 निश्चित लाभ होऊ शकतो. त्यासाठी त्यांचं आर्थिक सक्षमीकरण ठरणं महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त कृषी कौशल्य व तंत्रज्ञान हस्तांतरण, आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी विद्यापीठं, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि इतर संस्थांमार्फत आधुनिक शेतीचं प्रशिक्षण दिलं जातं. तंत्रज्ञान, प्रक्रिया, मूल्यवर्धन, नैसर्गिक शेती, पशुपालन, डिजिटल तंत्रज्ञान, उद्योजकता याच्यावरती मोठ्या प्रमाणात जोर दिलेला आहे आणि यामुळे प्रशिक्षणाची सुविधा मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहे. कृषीपूरक व्यवसाय आणि मूल्यवर्धन पाहिलं तर शेतीमध्ये मजूर न ठेवता दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मशरूम, मधमाशी पालन, रोपवाटिका, अन्न प्रक्रिया, मसाले, पापड उद्योग, लोणची, फळ प्रक्रिया आणि नैसर्गिक शेती निविष्ठा या निर्माण करण्यामध्ये महिला उद्योजकांना भरण्यावर भर दिला जात आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की महिला बचत गटांना, ग्रामीण महिलांना बँकिंगची माहिती देणं, त्यांना विमा संरक्षणाविषयी माहिती देणं, पेन्शन योजनेशी जोडणं, ही कामं आपल्याला ह्या दीनदयाळ अंत्योदय योजना तसेच किसान महिला किसान सशक्तीकरण योजनेअंतर्गत केली जात आहे. एकंदरीत महिलांसाठी मोठ्या प्रमाणात शासनाचे उपक्रम हे चालू आहेत. आपल्याला माहिती आहे कृषीपूरक व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आपलं आर्थिक उत्पादन मिळतं, आर्थिक उन्नती होण्यामध्ये मदत होते. एकूण हे जोडधंदे आहेत की ज्यामध्ये शेतीशी संबंधित अनेक व्यवसाय समाविष्ट आहेत. हे व्यवसाय शेतकऱ्यांना स्थैर्य देतात, त्यांना शेतीमधील उत्पादनासोबतच अतिरिक्त कमाईची संधी देतात. प्रामुख्याने आपण व्यवसाय पाहिले आजच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तर दुग्ध व्यवसाय, ज्याच्यामध्ये पशुपालन, दूध संकलन व प्रक्रिया, शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपन, खाद्य व्यवस्थापन व विक्री, कुक्कुटपालनामध्ये अंडी उत्पादन, याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत, गावठी कुक्कुटपालन आहे, पारंपरिक कुक्कुटपालन आहे, त्याचप्रमाणे सुधारित कोंबडीपालन हा एक व्यवसाय आहे. मत्स्य व्यवसायामध्ये मत्स्य प्रक्रिया विक्री, याच्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन हा एक विषय त्यामध्ये येतो. मधमाशी पालन हा एक मोठ्या प्रमाणात व्यवसाय महिला करत आहेत, त्यामध्ये मध उत्पादन व प्रक्रिया. मशरूम उत्पादन हा एक नवीन आलेला पुढे व्यवसाय, ज्याला मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी आहे, त्यामुळे मशरूम उत्पादनाची निर्मिती, त्याची पॅकिंग आणि विक्री याच्या माध्यमातून महिलांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होतात. अन्न प्रक्रिया हा जुना विषय की तो पारंपरिकरित्या सुरूच आहे. लोणची पापड बनवणं, त्याला आता नवीन जी उत्पादन आहे त्यामध्ये जॅम, जेली बनवणं, आणखीन प्रक्रिया उद्योग, त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. धान्यावरती स्वच्छता ते प्रक्रिया करणं, मूल्यमापन करणं, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आज मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये रोपांची मागणी असते,

0: रोपवाटिका तयार करणं, त्याची विक्री करणं हा एक व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतो. शासनाने आता नैसर्गिक शेतीवरती मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीची निविष्ठा तयार करणं, ज्यामध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, गांडूळ खत आहे, बीजामृत आहे, की जे आज कमी खर्चामध्ये उत्पादन होणाऱ्या निविष्ट आहेत त्याचा उत्पादन करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा एक नवीन व्यवसाय शेतकरी महिलांना करता येऊ शकतो. शेणावर आधारित उत्पादन म्हणजे गोवऱ्या, धूप, जैविक उत्पादनं ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं की ज्याची आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. आणि शेवटी कृषी पर्यटन, कृषी पर्यटनामध्ये निवास, खाद्यपदार्थ व स्थानिक उत्पादनांची विक्री हा मोठ्या प्रमाणात व्यवसाय मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. गावागावामध्ये जे सधन शेतकरी आहेत, जे मोठ्या प्रमाणात या व्यवसायाकडे वळलेले आहेत, तिथेही शेतकरी महिलांना याच्यामध्ये रोजगाराच्या संधी आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच शेतीपूरक व्यवसायामध्ये फायदेशीर बाबी चार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये आर्थिक स्थैर्य, शेतकरी महिलांना उत्पन्नाबरोबर अतिरिक्त जोड उत्पन्न त्यामध्ये मिळतं, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. जी काही संसाधनांचा योग्य वापर, उपलब्ध असलेली जमीन, पाणी, मनुष्यबळ याचा योग्य वापर आपल्याला या शेतीपूरक व्यवसायामध्ये करता येतो. मागणी व उत्पन्न, मागणीप्रमाणे उत्पादन घेऊन नफा मिळवता येतो. हंगामानुसार किंवा सणानुसार मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी असते त्या उत्पादनाची, त्याप्रमाणे उत्पादन घेऊन त्याच्याप्रमाणे विक्रीतून आपल्याला निश्चित फायदा मिळवता येऊ शकतो. आणि रोजगार निर्मिती, थोड्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार देण्याची क्षमता कृषीपूरक व्यवसायामध्ये आहे. त्यामुळे अशा प्रकारचे चार महत्वाचे फायदे आपल्याला कृषीपूरक व्यवसायामध्ये पाहायला मिळतात. आणि एकंदरीत ह्या सगळ्यामध्ये प्रक्रिया उद्योगाची भूमिका फार महत्वाची आहे. मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करून त्यातून मूल्यवर्धन करणं, शेवटी एखाद्या पदार्थाचं मूळ स्वरूपामध्ये विक्री करून मिळणारा नफा त्यापेक्षा मूल्यवर्धन मिळणारा नफा निश्चितच जास्त असतो. त्यामुळं डाळी तयार करणं, फळावर प्रक्रिया करणं, भाजीपाला प्रक्रिया करणं, शेव्या कुरड्या पापड तयार करणं, मसाला तयार करणं याच्यासाठी मोठ्या प्रमाणात महिलांना अर्थार्जन करू शकतात. यासाठी एकत्रित प्रयत्नांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गरज आहे. दुग्ध व्यवसायामध्ये आज मोठ्या प्रमाणात दुधाचं शीतीकरण करणं, पिशवीमध्ये पॅकिंग करून ते विक्री करणं हेही व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला करू शकतात. गांडूळ खत, सेंद्रिय खत, वनस्पतीजन्य कीटकनाशक, बीजोत्पादन याच्यामध्येही महिलांना पुढाकार घेण्यात निश्चित चांगला वाव आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर आजच्या काळामध्ये मालाच्या विक्रीबाबतचं ऑनलाईन मार्केटिंग म्हणजे आज पारंपरिक विक्री व्यवस्थापेक्षा घर बसल्या आपण मोबाईलच्या द्वारे, कोणत्याही ऍपद्वारे आपण मार्केटिंग करू शकतो हे ज्ञान शेतकरी मुलांनी जाणून घेणं महत्वाचं आहे. तसंच त्यांनी अवगत होऊन त्या संदर्भात काळानुसार पुढे चालणं ही फार महत्वाची गरज आहे. याकरता प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे आणि ती शासनामार्फत आजच्या काळात पुरवण्याचं काम सुरू आहे. आणि आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी खूप योजना आहेत, महिलांसाठी खूप मोठ्या योजना, त्याच्यामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा तो योजनांची माहिती त्यांना देत असते, शिबिरांद्वारे, प्रदर्शनांद्वारे. महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून शेती व्यवसायासाठी कर्जाची माहिती दिली जाते. नाबार्ड योजनेमार्फत दुग्ध व्यवसाय इतर शेतीपूरक उद्योगांना सहाय्य मिळतं. विकिपीडिया या संकेतस्थळावरती शेतीपूरक व्यवसायाची माहिती दिलेली आहे. आणि काही शेतकरी मासिक आहेत किंवा शेतकरी दैनिकातून शासनाच्या योजनांची माहिती आपल्याला मिळत असते. एकंदरीतच आपण पाहिलं तर शेतकरी महिलांच्या विकासासाठी धोरणात्मक पावलं काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुद्दे या ठिकाणी मांडतो. महिलांच्या नावावरची जमीन व मालमत्तेची मालकी वाढवणं हा एक महत्वाचा टप्पा हाती घेणं आवश्यक आहे. प्रत्येक गावात महिला उद्योजकता केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. महिला उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांचा विकासाचा मार्ग तयार करण्याची एक आखणी करणं महत्वाचं आहे. कृषी यंत्रसामग्रीमध्ये महिलांसाठी अनुकूल साधनं उपलब्ध करणं, ज्यामध्ये कमी वजनाच्या किंवा सहज चालत येणाऱ्या यंत्रसामग्री तयार करणं आवश्यक आहे. उत्पादनापेक्षा मूल्यवर्धन, त्याचं ब्रँडिंग आणि बाजारपेठ यावरती अधिक भर देणं आवश्यक आहे. डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्सचं प्रशिक्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी महिलांना देणं आजकाळाची गरज आहे. महिला शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी सल्ला किंवा हेल्पलाईन व्यवस्था सुरू करण्याची गरज आहे. आणि एकत्रित कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, महिला व बाल विकास विभाग, त्याचप्रमाणे बँका, बाजारपेठा आणि जे काही शासनाचे विविध विभाग आहेत त्यांचा एकंदरीत समन्वय हा शेतकरी महिलांच्या विकासासाठी करणं महत्वाचं आहे. एकंदरीतच माझा शेवटचा मुख्य संदेश असा राहील की महिलांचा कृषी आणि कृषी पूरक व्यवसायामध्ये सहभाग हा केवळ श्रमाचा सहभाग नसून उत्पादनापासून मूल्यवर्धन, बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग वाढवणं म्हणजेच ग्रामीण कुटुंबाचं उत्पन्न आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण वाढवणं हा निश्चितच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर आपण ऐकणार आहोत देशी वाणाचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, जुनं ते सोनं ही म्हण आपल्या संस्कृतीत आहे. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात जी शेती होती ती संपूर्ण देशी वाणांवर अवलंबून होती. स्वातंत्र्याच्या दरम्यान आपल्याला

0: अन्नधान्याचा पुरवठा कमी होत होता, उत्पादन कमी होत होतं, म्हणून मग संकरित वाणांची लागवड करायला लागलो आपण. आणि ही लागवड करताना मग त्यासोबत रासायनिक खतं आली, रासायनिक कीटकनाशकं आली, आणि त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला आपल्या जमिनी आणि हवामानात बघायला मिळत आहेत. मात्र देशी वाण हे आपल्या देशाचं मुख्य धन आहे. या देशी वाणांचं संवर्धन करण्यासाठी आता अनेक संस्था कार्यरत आहेत. हे देशी वाण म्हणजे नेमकं काय, देशी वाण आणि संकरित वाण याच्यात काय फरक आहे नेमका, आपल्या संस्कृतीला पुढे नेणारे कसे हे वाण आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत प्रोफेसर आनंद जाधव सरांकडनं. प्रोफेसर आनंद जाधव हे दांडेकर महाविद्यालय पालघर इथं उद्यानविद्या विषयाचे तज्ज्ञ आहेत. मी त्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करतो. नमस्कार प्रोफेसर आनंद जाधव सर.
1: नमस्कार सर.
0: जाधव सर, देशी वाण खरं तर हे आपली संस्कृती आहे, हे देशी वाण म्हणजे आपण कोणत्या वाणानं देशी वाण म्हणता येईल? बरं,
1: शेतकरी बंधू भगिनी, आपण देशी वाण किंवा देशी बियाणे याच्यामध्ये इंडिजिनस सीड्स असे जी म्हणतो. आता हे बियाणे म्हणजे नेमकं काय, तर शेतकऱ्यांचं स्वतःचं बियाणं. या बियाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकरित असा हे नाही, शेतकऱ्यांनी स्वतःसाठी काही केलेलं आणि स्वतःकडे ठेवलेलं बियाणं, या पलीकडे दुसरं तिसरं काही नाही, परंतु ते पारंपरिक आहे. परंपरागत बियाणे हे स्वतःकडे असलेलं असतं, शेतकरी स्वतः काही करतो आणि तेच वापरतो, म्हणून त्याला देशी किंवा गावठी बिया असेही म्हणतात.
0: अच्छा, वंश परंपरागत शेतीतनं जे उत्पादन होतं त्याच बियाणं पुढच्या वर्षासाठी पेरणीसाठी काढून ठेवणं हे देशी वाण.
1: बरोबर
0: सर. मग देशी वाण आणि संकरित वाण ह्यात काय फरक आहे? बरं,
1: शेतकऱ्याचं जे स्वतःचं बियाणं, हे स्वतःचं बियाणं मुळात उत्पादनाच्या दृष्टीने कणखर, चव चांगली असते, वातावरणातील बदल त्यांना एक रेजिस्टर असतं किंवा प्रतिकार क्षमता असलेले. आता ह्याच्यामध्ये मुख्य फरक म्हणजे काय, संकरित ज्या जाती आहे या जातीचं जे बियाणं आहे ते पुढील पिढ्यांसाठी बियाणे तयार करू शकत नाही, हा एक मुख्य फरक आहे. मात्र या उलट देशी जातीचे जे वाण आहेत ह्या बिया आपल्या पुढच्या जनरेशनसाठी वापरू शकतो. म्हणजे आता संकरित मध्ये F1 जनरेशन नंतर जर ते परत काही करायचं झालं तर ते चालत नाही, तर हा एक फरक आहे, जेणेकरून पुढच्या जनरेशनसाठी ह्या बिया तुम्हाला वापरता येतात.
0: सर, पण आता संकरित बियाणं इतकं उपलब्ध आहे, विद्यापीठांचं संशोधन त्याच्यावर सुरू आहे, मग इतकं असताना मग आपण पुन्हा हे देशी वाणांचं संवर्धन करावं, ते टिकवण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करतोय?
1: अतिशय सुंदर. आता हा एक अपरिहार्य भाग होता की संकरित बियाणं, कारण का डिमांड आणि सप्लाय, प्रत्येक देशाचं पॉप्युलेशन त्याला लागणारे जे अन्न धान्य ह्याच्या पुरवठ्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या जाती शोधणं हे त्या त्या कृषी विद्यापीठांचं काय असतं, आणि तसा तो संकरित तंत्र वापरून उत्पादन चांगलं कसं घेता येईल किंवा ते उत्पादनामध्ये वाढ कसं होईल या दृष्टीने प्रयत्न केले गेले. म्हणून काय आहे की संकरित बियाण्यांची उपलब्धता भरपूर आहे. देशी वाणाचं काय वैशिष्ट्य आहे की ज्या ठिकाणी ते वापरलं जातं त्या त्या ठिकाणच्या हवामानाशी ते मिळतं जुळतं घेतं, त्यांना जमिनीमध्ये असलेल्या अन्नाची आवश्यकता, जमिनीचा पोत यांच्याशी सहज ते जुळून घेतं, आणि ह्या सगळ्यातून काय होतं, नैसर्गिक प्रतिकार शक्ती संपादन करतात ह्या जाती. आणि स्थानिक वाणामध्ये विशिष्ट भागात पसरलेल्या रोगांचा प्रतिकार जास्त, म्हणजे आपण इपिडेमिक डिसीज म्हणतो, त्या त्या रोगाला ते काय करतात, प्रतिकार करतात. संकरित वाणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्यामुळे स्थानिक प्रजाती नष्ट होत आहेत, आणि या दृष्टीने, कारण त्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे, जैवविविधता वेगवेगळी आहे, त्यानंतर आपली देशी संस्कृती, खाद्य संस्कृती आहे, ह्या सगळ्यांचा विचार केला तर संकरित बियाणे एवढे उपलब्ध असताना सुद्धा त्याची जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, अन्नद्रव्यांचं प्रमाण, त्यांच्या कणखरपणा या दृष्टीने देशी वाणांची आज संवर्धन करणं खूप गरजेचं ठरलेलं आहे.
0: अच्छा, म्हणजे देशी वाणांचं महत्व हे त्यात अभिप्रेत आहे, आणि हे अनुवंशिकता म्हणजे विविधता हे सगळं राखून आपल्याला देशी वाणांचं संवर्धन करायचं, नाही का?
1: कारण असं असतं, जैवविविधता म्हणजे काय, तीन पार्ट होतात. एक म्हणजे त्याचं अनुवंशिक, अतिशय सुंदर अनुवंशिक गुण असतात की जे संकरित बियाण्यामध्ये म्हणजे हायब्रिडायझेशन टेक्निकमध्ये तेच वापरून उन्नत जाती तयार केल्या जातात, आणि देशी वाणाला एक विशिष्ट अशी चव असते, वैशिष्ट्यपूर्ण चव असते. तो नॉर्मल पदार्थ म्हणून जरी खाल्ला, त्याच्यात काही अतिशयोक्ती न करता तयार करून जरी खाल्ला तरी त्याची विशिष्ट अशी चव असते. आता आपल्या देशाची संस्कृती एक विशिष्ट पद्धतीची आहे, वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या सणावारी आपण काय करतो, खाद्यपदार्थांची हे करतो, परंतु वैशिष्ट्य कोणतं

0: आहे, तर त्या त्या सीझनमध्ये येणारे जे भाजीपाला आहे, धनधान्य आहे, ते वापरलं जातं, हे वैशिष्ट्य आहे, कारण तो एक सकस आहार म्हणून मानला जातो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट कशी की देशी वाण, हे कणखर अगोदरच सांगितलं. एक उदाहरण घ्यायचं झालं तर भातामध्ये हे आढळतं सर, उदबत्ता डिशीज, बरोबर. त्याच्यानंतर तुमचा स्टेम बोरर आहे भातावरचा, तर त्याला बऱ्याच प्रमाणात देशी वाण हे प्रतिकार करतात आणि त्याच्यामुळे ते टिकून राहतात. म्हणून प्रतिकार क्षमता आहे हे बघितलं तर देशी वाण त्या त्या भागामध्ये सहज स्वतःला कम्फर्ट करत असतं.
1: आणि यासाठी आपल्या देशी वाणांचं संवर्धन हे फार महत्वाचं आहे. रासायनिक शेतीला यामुळे कितपत लगाम लागू शकणार आहे?
0: देशी वाणाचे जे संवर्धन आज एक चळवळ म्हणून उभी राहते, तर अपेक्षित हे आहे की जर प्रत्येक गोष्टीमध्ये हायब्रिड ज्या व्हरायटी आहेत, ह्या हायब्रिड व्हरायटीला जर फर्टिलायझेशन केलं नाही, फर्टिलाइज दिलेली नाही, औषधं दिली नाही, तर ते तग धरू शकत नाही, अशी खरी वास्तव आहे. परंतु देशी वाण हा कणखर आहे. फक्त ड्रॉबॅक काय आहे की याचं उत्पादन तुलनेने कमी येत, संकरित वाणापेक्षा उत्पादन कमी येतं, परंतु त्याचे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत. आता महत्वाची गोष्ट अशी की याच्यावर जास्त परिणाम होण्यासारखा काही नाही आहे, कारण संकरित बियाणं म्हटल्यानंतर उत्पादन वाढ आहे, त्याच्यातले म्हणजे टिकाऊपणा आहे, रंग आहे, स्वाद आहे, या दृष्टीने इम्प्रूव्हमेंट केलेली असते. देशी वाण कणखर तर संकरित बियाणे नाजूक शेतकरी बांधतो मानतो, परंतु याच्यामध्ये ते गुण घेतलेले असतात, तर त्यामुळे असा परिणाम होण्यासारखी गोष्ट अशी नक्कीच वाटत नाही. परंतु जर याच्या तुलनेने बघितलं, सकस आहाराच्या तुलनेने बघितलं, त्याचे शारीरिक गरजेच्या दृष्टीने किंवा शरीराला पोषक असं जर न बघितलं, तर देशी वाण संवर्धन करणं अत्यंत गरजेचं वाटतं. मग
1: आणि आपल्याला आता जेव्हा विषमुक्त अन्न द्यायचं आहे, आपल्या शेतकऱ्याची जबाबदारी आहे की त्याने आपल्या नागरिकांना आपल्या देशासाठी विषमुक्त अन्नाची निर्मिती करायची आहे, आणि त्या दृष्टीने जर आपण रासायनिक शेतीला दूर ठेवणार असू तर आपल्याला देशी वाणांचं संवर्धन हे गरजेचं आहे, आणि देशी वाणांचीच लागवड करून भले तिथं उत्पादन कमी मिळते पण उत्पादन खर्चही कमी येतोय मात्र.
0: बरोबर.
1: आणि जे उपलब्ध साधन सामुग्री आहे त्याच्या आधारे आपण ही देशी वाणांची शेती करू शकणार आहोत. प्रोफेसर जाधव सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओ आलात आणि देशी वाणांचं संवर्धन याविषयी, खरं तर आपली ही संस्कृतीचा भाग कसा आहे हे सुद्धा आपण समजावून सांगितलं. मी आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.
0: खूप धन्यवाद.
2: देशी वाणांचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत.
3: प्रधानमंत्री किसान

0: मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आपण ऐकताय आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आणि या दुसऱ्या प्रसारण सभेत मी आपली रेडिओ सखी दीप्ती मुसळे. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9495373485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
2: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्स या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
3: बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह. श्रावण म्हणजे ओली माती. श्रावण म्हणजे भिजली धरती. श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
3: आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो
2: वेगवेगळ्या गाण्यांचा खजाना.
3: गाणी हसवणारी
2: गाणी प्रेमात पाडणारी
3: गाणी आठवणीत हरवणारी
4: यारा सिली सिली बिरहा की रात का जलना सिली सिली
2: गाणी भक्तिरसात नाव निघालेली
3: फक्त आपल्यासाठी आपल्या आवडीच्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून.
2: ट्यून करायला विसरू नका 262.47 मीटर्स
3: अर्थात 1143 किलोहर्ट्सवर
2: आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.
5: श्रोते हो सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका विम्याचं महत्व याविषयी मनोज भाटवडेकर यांची पल्लवी गोडसे यांनी.

0: घेतलेली मुलाखत.
1: खरं तर विमा ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चित घटना परिस्थितीला सामोरा जाणाऱ्या सर्व लोकांच्या समूहापैकी ज्यांचं नुकसान होतं त्या नुकसानीची उर्वरित लोकांमध्ये विभागणी करणं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कमावत्या व्यक्तीला गमावतं तेव्हा खऱ्या अर्थी त्या व्यक्तीमुळे घरात येणारं उत्पन्न गमावलं जातं.
0: बरोबर.
1: त्या व्यक्तीची भरपाई आपण नाही करू शकत, पण विमा जर असेल तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भरपाई करू शकतो.
0: बरोबर. तेव्हा नक्की ऐका, सोमवारी 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. गुजरातमध्ये वाहनाच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन 2 मुलांसह एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्यपदक. क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांचं 4 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी उत्पादन विक्री आणि वितरणावर सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षांखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांच्या वेष्टनावर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या वयोगटातल्या मुलांसाठी ही औषधं हानिकारक असू शकतात आणि यापेक्षा जास्त सुरक्षित असलेले पर्याय उपलब्ध आहेत असंही सरकारनं म्हटलं आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत आज चेन्नई इथं पार पडलेल्या ब्रिक्स देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या बैठकीत चेन्नई जाहीरनामा स्वीकारण्यात आला. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रासंबंधीच्या ब्रिक्सच्या कार्यक्रम पत्रिकेअंतर्गत ग्लोबल साऊथ अंतर्गत येणारे देश, युवा नवोन्मेषक आणि परस्पर सहकार्यपूर्ण संशोधनावर या जाहीरनाम्यात भर दिला गेला आहे. दरम्यान ब्रिक्स देशांच्या युवा मंत्र्यांची बैठक आज विशाखापट्टणम इथं झाली. शिक्षण प्रशिक्षण आणि कौशल्य, युवा नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य

आरोग्य आणि क्रीडा, पर्यावरण आणि शाश्वतता, सामाजिक आणि सांस्कृतिक सहभाग इत्यादी क्षेत्रांवर काम करायची गरज या बैठकीत सहभागी झालेल्या युवा मंत्र्यांच्या संयुक्त निवेदनात अधोरेखित करण्यात आली. भविष्याला आकार देण्यासाठी युवांचा सहभाग मोलाचं असल्याचं प्रतिपादन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं. ब्रिक्सच्या क्रीडामंत्र्यांची बैठक उद्या विशाखापट्टणम इथं होणार आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या तयारीचा

ओणम इथं होणार आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक झाली. युवा कलाकारांना त्यांची सर्जनशीलता सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळावं, प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांकडून त्यांना शिकता यावं आणि जागतिक चित्रपट समुदायांशी संवाद साधता यावा यासाठी इफ्फीनं अधिक प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन डॉ मुरुगन यांनी केलं. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करत होते. महिलांकडे मुलगी, पत्नी आणि आई म्हणून पाहिलं जातं, मात्र इतकीच महिलांची ओळख नाही. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत असं प्रतिपादन त्यांनी केलं. मनुस्मृतीत महिलांच्या अस्तित्व आणि ओळखीबाबत केलेली मांडणी स्वीकारार्ह नाही असं ते म्हणाले. महिला या कोणाची तरी मुलगी, पत्नी आणि आई असल्या तरी त्या त्यांची मालमत्ता नाहीत, त्यांचंही स्वतंत्र अस्तित्व आहे असं ते म्हणाले. हिंसा, अपमान, कालमर्यादा आणि नियंत्रणाच्या माध्यमातून समाज महिलांवर ताबात ठेवू पाहतो असं ते म्हणाले. देशात दरवर्षी 4.5 लाख स्त्रीभूषण हत्या होतात. 80% महिलांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे छळ केला जातो. 30% महिलांविरोधात शारीरिक हिंसा होते तर 6% महिलांवर बलात्कारासारख्या घटना होतात. सुरक्षेच्या कारणास्तव 50% महिला शिक्षण आणि नोकऱ्यांपासून दूर राहतात. देशातल्या साधारण महिलांना स्वतःच्या सुरक्षेपोटी प्रत्येकी 17,500 कोटी खर्च करावे लागतात अशी आकडेवारी त्यांनी या संवादात मांडली. परकीय चलनाचे व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची मान्यता असलेल्या बँकांनी 21 ऑगस्टपर्यंत 72.84 अब्ज अमेरिकी डॉलर इतका परकीय चलनसाठा उभा केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं याबाबतचा तपशील जारी केला. या तपशिलानुसार यातला मोठा वाटा हा FCNRB अर्थात अनिवासी भारतीयांसाठीच्या विदेशी चलनातील ठेव योजनेअंतर्गतच्या ठेवींचा आहे. या ठेवी अंतर्गत सुमारे 65.39 अब्ज इतकं परकीय चलन देशात आलं आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी आणि परकीय चलनाची आवक वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 8 जून 2026 रोजी विशेष स्वॅप योजना सुरू केली होती. या योजनेसह बाह्य व्यावसायिक कर्ज आणि परदेशी चलनातील इतर कर्ज उभारणीच्या माध्यमातून 21 ऑगस्टपर्यंत आणखी 7.45 अब्ज इतका परकीय चलनसाठा उभा राहिल्याचंही बँकेनं म्हटलं आहे. दरम्यान 14 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनसाठ्यात 9.09 अब्ज वाढून 716.90 अब्ज या ऐतिहासिक उंचाकावर पोहोचला असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात एका व्यावसायिक वाहनाच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. या गाडीतून भंगार सामान उतरवत असताना हा स्फोट झाला. तो इतका मोठा होता की गाडीच्या जवळ असलेली 2 मुलंही ठार झाली. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर गेली आहे. आज एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर उपचार घेत असलेल्या 17 पैकी 3 जणांची स्थिती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी 21 पैकी 13 आरोपींना अटक केली आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडनं मंगरुल ही तिसरी पाणबुडी विरोधी युद्धनौका आज भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली. 80% स्वदेशी बनावटीची ही नौका पाण्याखाली टहेळणी करणं, पाणबुडी विरोधी युद्ध मोहिमा, समुद्रातली सुरुंग नष्ट करणं ही कामं अधिक सक्षमपणे करू शकेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली. यावर प्रगत रडार, अत्याधुनिक टोपेज डोज, पाणबुडी विरोधी रॉकेट्स बसवण्यात आली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. गोवा प्रशासनानं कर्करोग या आजाराचा समावेश सूचित करण्यायोग्य आजारांच्या यादीत समावेश केला आहे. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत त्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना देणं आरोग्य सेवा क्षेत्र आणि प्रयोगशाळांना आता अनिवार्य झालं आहे. यामुळे कर्करोगाच्या रुग्णांवर देखरेख ठेवणं, तपासणी आणि उपचारांचं नियोजन करणं सोयीचं होणार आहे.
अमेरिकेनं $20 बिलियन किमतीच्या कॅनडाच्या उत्पादनांवर 50% आयात शुल्क लादलं आहे.

0: आजपासून हे शुल्क लागू झालं. याला योग्य प्रत्युत्तर देऊ असं कॅनडानं म्हटलं आहे. या दोन देशांमधला तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेली चर्चा शेवटच्या क्षणी फिसकटली. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिऊ शेंग शू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. पहिला गेम हरल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी पुनरागमन केलं आणि तो गेम जिंकून सामना निर्णायक गेमपर्यंत नेला. पण चीनच्या जोडीनं तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी आणखी 3 पदकांची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर हिला अटीतटीच्या सामन्यात चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 57 किलो वजनी गटात तन्वी मखदूम आणि 59 किलो वजनी गटात कोमल हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून कांस्य पदक पटकावलं. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाचा सामना आज नेदरलँड विरुद्ध सुरू आहे. ड गटातल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करून दुसरं स्थान पटकावलं आहे. आता भारत आणि इंग्लंड हे दोन देश अ गटातल्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरच्या 2 संघांसह ई गटात जातील. या गटातले सर्वात वरचे 2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोराफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. गुजरातमध्ये वाहनाच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन 2 मुलांसह एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:15 आहेत. आता प्रसारित करतोय गझल. श्रोते हो, कार्यक्रमात पहिली गझल ऐकूया फिराक गोरखपुरी यांची. गातात जगजीत सिंग आणि चित्रा सिंग.

बालदोस्तांनो, रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आमच्या बालजगत या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात श्रावण धारा हा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमासाठी निवेदन आणि मार्गदर्शन आहे प्राजक्ता लेले जोगळेकर यांचं.
1: श्रावण महिना म्हणजे आनंद आणि उत्साह, श्रावण म्हणजे ओली माती, श्रावण म्हणजे भिजली धरती, श्रावण म्हणजे पाऊसधारा, हिरवी झाडे, मोर पिसारा.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका बालजगत या कार्यक्रमात श्रावणधारा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली गालिब यांची गझल आत्ताच आपण ऐकलीत. गायली होती लता मंगेशकर यांनी. श्रोते हो, गझलांच्या कार्यक्रमात पुढची गझल आता ऐकूया, संतोष कुमार यांनी गायलेली.

कार्यक्रमात आता ऐकूया राजकुमार रिझवी यांनी गायलेली ताहिर फराज रामपुरी यांची गझल.

श्रोत्रो नमस्कार. दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.